104 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो नमस्कार, सुप्रभात.

आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख, शके 1948, 8 मे 2026. श्रोते हो, प्रसारणाला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकारी यांनी सनईवर वाजवलेला राग ललत आपण ऐकत होतो. सकाळचे ठीक 6 वाजलेत. मनाच्या गाभाऱ्यात भक्तीचा तरंग, भक्तीधारा.

श्रोते हो, ललिता गोडबोले आणि सहकारी यांच्या स्वरातल्या भवानी अष्टकम स्तोत्रांनी आपण आजच्या भक्तधारा कार्यक्रमाला सुरुवात केली आणि आता गणरायाला वंदन करूया. आशा भोसले यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांच्या गीताचं संगीत आहे नंदू होनप यांनी.

श्रोतो हो, गणरायाचं रूपच असं आहे की मन भक्तीत लीन होऊन जातं. केव्हा होतं त्याचं त्याला कळत नाही आणि मग उरतो तो फक्त आनंदी आनंद. भक्तिगीतांमध्ये हीच ताकद आहे की आपल्या मनात कितीही दुःख दडलेलं असलं तरीसुद्धा ते आपल्याला आनंद, समाधान आणि मनःशांती देतात. यानंतर ऐकूया पंडित अजित कडकडे यांच्या स्वरात श्री राम जाधव यांचं भक्तिगीत, संगीत अशोक पत्की यांचं.

हृदयहो अजित कडकडे यांच्या स्वरात पारंपरिक भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. आणि रसिकहो यानंतर आपण पुन्हा एकदा पंडित अजित कडकडे यांच्याच स्वरातलं भक्तिगीत ऐकणार आहोत, ज्याला संगीत आहे अशोकजी पत्की यांचं.

श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातलं भक्तिगीत आपण ऐकलं, आणि आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत.

हृदय हो आणि माफ करा. काही अपरिहार्य कारणामुळे हे गीत, हे भक्तिगीत आपण पूर्ण ऐकू शकलो नाही, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आणि आता वेळ झाली आहे ती भक्तिधारा कार्यक्रमाच्या सांगतेची, देशवंदनेची. कुंदा भागवत आणि सहकारी यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांची देशवंदना.

0: ही होती भक्तिधारा. आपण ऐकलीत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: जनमानसात विहरणारी लोकप्रिय वाणी नाशिक आकाशवाणी
0: FM 101.4 MHz. आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोतेहो, हे आजचं प्रसारण तुमच्यापर्यंत सुस्पष्टरित्या पोहोचवण्यासाठी आज नियंत्रण कक्षात आहेत रुपेश पाटील आणि विजय भोळे. तर प्रसारण कक्षातून आपल्याशी संवाद साधते आहे मी स्वाती साकरे. जाणून घेऊया आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:35 ऐसी अक्षरे रसिके, यात ग्रीष्म ऋतूतील कविता या मालेचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक डॉक्टर अरुणा ठोके, सादर करते कृष्णा शिंदे. 6:40 स्वरूप कृषीवाणी. शेडनेट हाऊस मधील फॉगिंग प्रणाली या माहितीचा पूर्वार्ध आज आपण ऐकणार आहोत. संवादक विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी ठीक 7:45 आडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रम, संवादक स्वाती साकरे. 6:50 बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम, यात पर्यावरण क्षेत्रात करिअर संधी या मालेचा पाचवा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक भावेश ब्राह्मणकर, सादर करते कृष्णा शिंदे. 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा, यात भारतीय शास्त्रज्ञांची यशोगाथा ही मालिका आजपासून सुरू होणार आहे. याचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक तृप्ती बक्षी, सादर करते कृष्णा शिंदे. 7:00 आनंद घेऊया एका हिंदी चित्रपट गीताचा. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.

सकाळी 7:40 भावधारा, 7:50 प्रायोजित कार्यक्रम एससीजी मानवता, 8:15 गीतधारा, 8:30 म्युझिकल मॉर्निंग। श्रोतेहो, सकाळी 9 ते 10 विविध भारतीच्या सहक्षेपणाचा आस्वाद आपण घेणार आहोत। सकाळी 10:00 गीतभारती हा मराठी मिश्रगीतांच्या कार्यक्रमाचा आनंद आपण घेणार आहोत। सकाळी 10:30 एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग,

सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीचं सहक्षेपण. दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळी 5:30 वाजता युववाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सायंकाळी 6 ते 7 विविध भारतीचं सहक्षेपण. 7:15 वाजता वृत्तविशेष आणि 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात. याबरोबरच सगळे राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र आम्ही नियोजित वेळी सहक्षेपित करू. ही होती आज दिवसभर प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

101.4 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. वेळ झाली ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रमाची. यात ग्रीष्म ऋतूतील कविता या मालिकेचा दुसरा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक डॉक्टर अरुणा ठोके, सादर करते कृष्णा शिंदे.

नमस्कार, आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांना मनपूर्वक नमस्कार. ग्रीष्मातल्या सकाळी या पद्मा गोळे यांच्या कवितेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा ऐसे अक्षरे रसिके या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागाकडे वळत आहोत. पद्मा गोळे या सोप्या भाषेत कविता लिहिणाऱ्या कवयित्री म्हणून मराठीतील वाचकांना परिचित आहेत. त्यांच्या कवितेतून निसर्ग, प्रेम, नाट्यमयता, श्रीमनाची विविध रूपे या गोष्टी दिसून येतात. निहार, स्वप्नजा, आकाशवेडी हे त्यांचे काव्यसंग्रह आहेत. त्यांनी काही नाटिकाही लिहिलेल्या आहेत. सकाळी आलेले मेघ पाहून कवी मनाची उदासीनता, पाऊस येणार या कल्पनेने नाहीशी होते याचे सुंदर चित्रण ग्रीष्मातल्या सकाळी या कवितेत पद्मा गोळे यांनी केलेले आहे. आणि ही कविता श्रावण मेघ या काव्यसंग्रहातून आपण निवडलेली आहेत. बघूया आपण ग्रीष्मातल्या सकाळी ही कविता ऐकूया. ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ आणि विस्कटून गेले सारे प्रभात रंग. पाहून मम उदासी चाफा हसून बोले, पाहून मम उदासी चाफा हसून बोले, सद्भाग्य केवडे हे आले भरून मेघ. होतील वादळे अन सोसो सुटेल वारा, अन नाचतील झाडे होईल शांत आग, ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ. झळकेल वीज गगनी घन वर्षतील धोधो, चमकेल इंद्रधनुही दावीत सात रंग. होईल तृप्त धरणी मृदगंध दरवळेल, होतील पाखरेही गाण्यात दंग गुंग, ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ. तूही खुळे पहाना सोडून या उदासी, गातू तुझेही गाणे आले भरून मेघ, गातू तुझेही गाणे आले भरून मेघ, ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ. रसिको, ग्रीष्म म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो तळपणारा सूर्य आणि अंगाची लाही लाही करणारी उष्णता. पण अशाच एका रखरखीत सकाळी जर अचानक आभाळ भरून आलं तर मनाची अवस्था कशी होईल? आजच्या या कार्यक्रमात आपण आस्वाद घेत आहोत ज्येष्ठ कवयित्री पद्मा गोळे यांच्या ग्रीष्मातली सकाळी या अतिशय सुंदर कवितेचं. पद्मा गोळे म्हणजे मराठी साहित्यातील एक रुजू आणि संवेदनशील नाव, आणि त्यांनी लिहिलेल्या कविता या श्रीमनाचे हळवे पदर उलगडणाऱ्या आहेत. आजची कविताही तशीच आहे. कवितेच्या सुरुवातीलाच एक आपल्याला विरोधाभास दिसतो. ग्रीष्मातल्या सकाळी जेव्हा प्रकाश हवा असतो तेव्हा अचानक मेघ दाटून येतात आणि कवयित्री म्हणते की ग्रीष्मातल्या सकाळी आले भरून मेघ आणि विस्कटून गेले सारे प्रभात रंग. सकाळचे कोवळे रंग ढगांमुळे विस्कटले जातात आणि कवयित्रीचं मन थोडं उदास होतं. पण ही उदासी दूर करण्याचं काम निसर्गच करतो. बागेतला चाफा कवयित्रीला जणू समजावतोय की अरे हे ढग येणं तर भाग्याचं लक्षण आहे. पुढच्या कडव्यामध्ये कवयित्रीने पावसाच्या आगमनाचं जे वर्णन केलंय ते डोळ्यांसमोर हुबेहूब उभं राहतं. त्यातली नादमयता, सोसो सुटेल वारा, वर्षतील धोधो धारा या शब्दांतून पावसाचा आवाज आपल्याला ऐकू येतो. नादमयता हे वैशिष्ट्य या कवितेतून आपल्याला अनुभवायला येतं. दृश्यमयता हे सुद्धा एक कवितेचं खास सौंदर्य दर्शवणारं जे लक्षण आहे. विजांचं चमकणं आणि सात रंगांच्या इंद्रधनुष्याचं दर्शन यातून निसर्गाचं एक भव्य रूपही आपल्या समोर येतं. निसर्ग आणि मानवी मन यांचा सुंदर समन्वय कवितेमध्ये आपल्याला अनुभवायला येतो. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे त्या निसर्गाला मानवी भावनांशी जोडतात. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा फक्त सृष्टीचं नाही तर

0: मनही शांत होतं. ग्रीष्माची आग भिजते आणि धरणी तृप्त होते. मृदुगंधाचा दरवळ आणि पाखरांचं गाणं यामुळे वातावरणात एक चैतन्य निर्माण होते. कवितेतील शेवटच्या ओळीत चाफा कवयित्रीला आणि पर्यायाने आपल्यालाही एक मोलाचा संदेश देतो. तूही खुळे पाहाना सोडून या उदासी, गा तू तुझेही गाणे आले भरून मेघ. संकट किंवा अंधार पाहून उदास न होता त्यामागे दडलेल्या आनंदाचा पाऊस ओळखावा आणि आपलं गाणं म्हणजेच आपलं कर्म आपण आनंदानं करावं हा विचार ही कविता देऊन जाते. हा विचार किती विलक्षण आहे हे या कवितेतील चाफ्याच्या तोंडून कवयित्रीने जे वधून घेतलंय ते आपल्याला अतिशय आल्हाददायी आणि मूल्यवर्धन करणारं आहे. सोपी साधी शब्दरचना, उघवती भाषा आणि निसर्गाशी असलेला अद्वैत यामुळे ही कविता आपल्याला अंतर्मुख करते. ग्रीष्माच्या उन्हातही पावसाची आस धरणारं आणि आनंदाने गाणारं मन प्रत्येकाने जपायला हवं हेच ती कविता सांगते. धन्यवाद.
1: हो, ग्रीष्म ऋतूतील कविता ही मालिका आपण ऐकतो आहोत. आज या मालिकेचा आपण दुसरा भाग ऐकला. संवादक होते डॉक्टर अरुण ठोके, सादर करते होते कृष्णा शिंदे. कार्यक्रम होता ऐसी अक्षरे रसिके. आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आणि आता वेळ झाली आहे ती स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमाची.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड, नाशिक. तीच साथ तोच विश्वास.
1: मंडळी नमस्कार. स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत शेडनेट हाऊसमधील फॉगिंग प्रणाली या माहितीचा आज आपण ऐकणार आहोत पूर्वार्ध. संवादक विनया गांगल, सादर करते कृष्णा शिंदे.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपलं मनापासून स्वागत करते. शेडनेट हाऊसमध्ये तापमान कमी करण्यासाठी आणि आर्द्रता वाढवण्यासाठी फॉगिंग सिस्टीम वापरली जाते हे आपण जाणताच. ही प्रणाली अतिशय बारीक धुक्यासारखं पाणी फवारते. फॉगिंग सिस्टीम म्हणजे हाय प्रेशर पंप आणि नोझलच्या मदतीनं पाण्याचं सूक्ष्म कण तयार करून ते हवेत सोडणारी प्रणाली आहे. फॉगिंगच्या मुख्य घटकांमध्ये पाण्याचा स्रोत, मग ती विहीर असेल किंवा टाकी, याचा समावेश होतो. त्याशिवाय फिल्टर युनिट, पाईपलाईन, फॉगर्स किंवा फॉगिंग नोझल, अँटी ड्रीप डिव्हाइस आणि कंट्रोल युनिट किंवा टायमर हे या पद्धतीचे मुख्य घटक आहेत. मंडळी, ही प्रणाली जर आपल्याला बसवायची असेल तर फॉगर्स जमिनीपासून किमान 8 ते 10 फूट उंचीवर असावेत, जेणेकरून सूक्ष्म तुषार पिकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी ते हवेत विरघळतील. 2 लॅटरलमधील अंतर साधारणपणे 8 ते 10 फूट आणि 2 फॉगर्समधील अंतर 8 फूट इतकं ठेवावं. पाण्याची टाकी आणि फिल्टरला पंप जोडून मुख्य पाईपलाईन शेडनेटच्या आत घ्यावी. शेडनेटच्या वरच्या बाजूला लॅटरल पाईप्स समांतर अंतरावर बांधावेत. हे पाईप्स सरळ राहतील याची काळजी घ्यावी. ठरवलेल्या अंतरावर पंचच्या सहाय्यानं लॅटरलला छिद्र पाडावे. छिद्र पाडलेल्या ठिकाणी अँटी ड्रीप डिव्हाइस लावून त्याला फॉगर्सचं नोझल जोडावं. मंडळी, फॉगिंग सिस्टीम अधिक कार्यक्षम करण्यासाठी आर्द्रता आणि तापमान सेन्सर्स आपण वापरू शकतो. जेव्हा शेडनेटमधील तापमान एका ठराविक मर्यादेच्या बाहेर जातं तेव्हा सेन्सरद्वारे पंप आपोआप सुरू होतो. यामुळे मजुरीची बचत होते आणि पिकांना अचूक असं वातावरण मिळतं. मंडळी, या फॉगिंग सिस्टीमचे फायदे याप्रमाणे आहेत. फॉगिंग सिस्टीमचा सर्वात मोठा फायदा म्हणजे वाढलेलं तापमान कमी करणे. फॉगर्समधून बाहेर पडणारे पाण्याचे अतिसूक्ष्म कण हवेतील उष्णता शोषून घेतात आणि त्यांचं बाष्पीभवन होतं. त्यामुळं शेडनेटमधील तापमान 3 ते 7 अंश सेल्सिअस पर्यंत कमी होऊ शकतं, जे उन्हाळ्यात पिकांसाठी संजीवनी ठरतं. तसंच आर्द्रता व्यवस्थापन देखील यामुळे शक्य होतं. बऱ्याच पिकांच्या चांगल्या वाढीसाठी हवेत 60 ते 80% आर्द्रता असणं हे आवश्यक असतं. कोरड्या हवामानामुळे पिकांची वाढ खुंटते. फॉगिंग सिस्टीमद्वारे आपण हवी तशी आर्द्रता राखू शकतो. त्याबरोबरच पिकांची गुणवत्ता आणि उत्पादन या दोन्हीमध्ये देखील वाढ झाली.

0: शैली आपल्याला आढळते. काही विशिष्ट कीड या कोरड्या आणि गरम हवामानात वेगानं वाढतात. फॉगिंगमुळे हवेत ओलावा राहिल्यानं अशा किडींचा प्रादुर्भाव नैसर्गिकरित्या कमी होण्यास मदत होते. फॉगिंगमुळे झाडांना हवेतून ओलावा मिळत असल्यानं जमिनीतील पाण्याची गरज काही प्रमाणात का होईना पण कमी होते. तसंच झाडं खतांचं शोषण अधिक कार्यक्षमतेनं करू शकतात. याशिवाय मंडळी कोवळ्या रोपांना किंवा कलमांना जगवण्यासाठी अतिशय नाजूक अशा वातावरणाची गरज असते आणि फॉगिंग सिस्टीम अशा ठिकाणी मायक्रो क्लायमेट तयार करून रोपांच्या जगण्याचं प्रमाण वाढवते. अशा या फॉगिंग प्रणालीविषयी अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत कृषीवाणीच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: मंडळी, शेडनेट हाऊसमधील फॉगिंग प्रणाली या माहितीचा आज आपण ऐकला पूर्वार्ध. संवादक होत्या विनया गांगल आणि उद्या याच माहितीचा उत्तरार्ध आपण ऐकणार आहोत. बरं तर मंडळी, आता स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमापुरता आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. सकाळचे 7:15 वेळ झालीये. अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमाची. संवादक स्वाती साकरे.
2: अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.

श्रोते हो नमस्कार. जगूया आनंदी कार्यक्रमात अडवतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी स्वाती मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कोणतेही पालक, आई वडील, आजी आजोबा, घरातले सगळेच म्हणजे कोणतेही पालक आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अपार कष्ट करतात बरं का. म्हणजे बघा, ते त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करतात, मुलांना सुरक्षित वाटेल असं वातावरण घरात ठेवतात, त्यांना योग्य पोषण मिळेल, त्यांचं आरोग्य चांगलं राहील याची सुद्धा काळजी घेतात, त्यांना चांगलं वाईट याच्यातला फरक समजावतात, शिकवतात, संस्कार करतात, नियमांचं पालनसुद्धा करायला लावतात, हो की नाही. आणि तसंच शिक्षणात सुद्धा त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त मुलांनी काहीतरी करावं ही सुद्धा पालकांची अपेक्षा असतेच असते. एकूण काय तर मुलांचं भविष्य सुखी व्हावं, आपल्या वाट्याला जी ओढाता आणि आर्थिक चणचण आली ती मुलांच्या वाट्याला येऊ नाही असं प्रत्येक आई वडिलांना वाटतंच, हो की नाही. पण मुलांवर माया करावी पण अति नको. कशी बरं? तर तेच आज एका छोट्याशा गोष्टीतून मी तुम्हाला सांगते की दोन मुलं मित्र असतात, ते दूरच्या प्रवासाला निघाले होते. त्यातल्या एकाच्या आईनं त्याला चांगल्या 5-6 भाकरी, चटणी आणि काही अजून टिकेल असं बरोबर खाण्याचे जिन्नस बरोबर दिले. तर दुसऱ्या मुलाच्या आईनं मात्र त्याला भाकरी आणि भाजी बनवण्यासाठी लागणारं सगळं साहित्य बरोबर दिलं. आईला तो मदत करायचाच, त्यामुळे त्या दुसऱ्या मुलाला भाकरी बनवण्याची कला अवगत होतीच. पहिल्या मुलाकडील भाकरी त्याला 2-3 दिवस पुरल्या. आपल्याकडे आयत्या भाकरीच आहेत त्यामुळे करण्याचा ताण नाही म्हणून तो मुलगा काही दिवस खूप आनंदात होता. पण काही दिवसांनी त्याच्याकडच्या भाकरी संपल्या आणि अर्थातच त्या मुलाकडचा आनंदही कमी झाला. मात्र दुसरा मुलगा रोज ताजी भाकरी बनवून खात होता आणि आनंदाने प्रवास करत होता. श्रोते हो, आपण विचार केला ना तर यातून एक मोठा धडा मिळतो बघा, की तयार भाकरी म्हणजे संपत्ती आणि भाकरी बनवण्याची कला म्हणजे शिक्षण आणि पैसा कमवण्याचा मार्ग कमवण्याची कला. श्रोते हो, आपल्या मुलांवर भरपूर माया करा, प्रेम करा, लाड करा, त्यांची हौस पुरवा, पण आपल्या मुलांना फक्त तयार ऐतं सगळं

देण्यापेक्षा अशी शिकवण द्यायला हवी की ते स्वतः मेहनत करून संपत्ती आपल्या सुखसोयी निर्माण करू शकतील. त्यांना स्वतःचा स्वतः मार्ग कसा निवडायचा, योग्य मार्ग अयोग्य मार्ग कोणता आणि कुठे त्यांचं सुख आहे असं त्यांना सांगणं खूप गरजेचं आहे, हे त्यांना शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि श्रोते हो, अशी मुलं घडली ना

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
0: तुमच्याकडचं सोनं शुद्ध आहे याची खात्री आहे का?
2: खात्रीसह पुरावा फक्त अडावतकरांकडे.
0: प्रत्येक दागिन्यावर HUID हॉलमार्क.
2: विश्वास तोंडी नाही तर HUID नंबर सह देणारे
0: अडावतकर ज्वेलर्स.
2: नाशिककरांचा विश्वास जपणारी पेढी आता नव्या भव्य रूपात.
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: श्रोते हो, अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून. आणि आता वेळ झाली आहे ती बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमाची. याचा विषय आहे पर्यावरण क्षेत्रातील करिअर संधी. या मालिकेचा 5वा भाग आपण ऐकणार आहोत. संवादक भावेश ब्राह्मणकर, सादरकर्ते कृष्णा शिंदे. पण तत्पूर्वी हे काही संदेश तुमच्यासाठी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 9595924559. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 9595924559.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.
3: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
4: नमस्कार श्रोते हो, मी भावेश ब्राह्मणकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पर्यावरण क्षेत्रातील करिअरच्या नेमक्या संधी काय आहेत या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. आज आपण जैवविविधता या क्षेत्रामध्ये नेमक्या काय संधी आहेत याची आपण माहिती घेऊ. रंगबिरंगी फुलपाखरं, उडणारा सरडा, रानमांजर, वैशिष्ट्यपूर्ण कीटक, पक्षी आणि दुर्मिळ वनस्पती हे सर्व जैविक विविधतेचे अंग आहेत. निसर्गाचा ठेवा असलेली ही विविधता भारतात आणि खास करून पश्चिम घाटात आपले अस्तित्व जपून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ही बहुविविधता संकटात सापडली आहे. ही जैविक विविधता वाचविण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी याच क्षेत्रात करिअर करून आपण परिणामकारक भूमिका बजावू शकतो. भौगोलिकदृष्ट्या अनोख्या असलेल्या भारताला लाभलेला एक वेगळी देण म्हणजे पश्चिम घाट. ॲमेझॉनचं जंगल जसं जगाला खुणावतं तसंच पश्चिम घाट संपूर्ण आशिया खंडाला. डोंगर, दऱ्या, समुद्रकिनारा, झरे, तळी, धरणं, नद्या, धबधबे, वनसंपदा असं सारं लोभस वातावरण या घाटाच्या परिसरात आहे. प्राण्यांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण जाती जगात केवळ या घाटाच्या परिसरातच आढळतात. युनेस्कोने पश्चिम घाटाला जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे. माळढोकपासून वाघापर्यंत आणि साध्या वनस्पतीपासून दुर्मिळ अशा औषधी वनस्पतीपर्यंत घाटात संपन्नतेची रेलचेल आहे. हे सारं ऐकून पश्चिम घाटाविषयी आपली छाती अभिमानानं फुलते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या घाटात मानवी हस्तक्षेप लक्षणीयरित्या वाढला आहे. यात खास करून खाणकाम, वीज प्रकल्प, वृक्षतोड आणि विकासाच्या नावाखाली येणारे विविध प्रकारचे उद्योग या साऱ्यांचा परिपाक पश्चिम घाटातील मानवी हस्तक्षेपाला कारणीभूत ठरला आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यात तर खाणींचा सुळसुळाटच आहे. खाणींच्या माध्यमातून जंगल परिसरात होणारा वावर, चालणारे खणीकर्म, वाहनांची वर्दळ, वायू प्रदूषण, यंत्रांचा वापर आणि त्यांचा आवाज, तोडली जाणारी झाडे आणि इतर अनेक बाबी परिसरातील पर्यावरणावर अत्यंत हानिकारक ठरत आहेत. हीच बाब इतर उद्योग आणि प्रकल्पांच्या बाबतीत लागू आहे. याचा परिपाकच म्हणून घाटातील जैविक वैविध्य संकटात सापडले आहे.

0: घाटातील 325 प्रजाती शेवटच्या घटका मोजत आहेत. म्हणूनच या जैविक विविधतेचे संरक्षण तसेच संवर्धन करण्याची जबाबदारी आपल्यावर येऊन ठेपली आहे. ही जबाबदारी आणि आपल्याला असलेली आवड लक्षात घेऊन हे क्षेत्र आपल्याला करिअर करण्यासाठी खुले आहे. या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर पर्यावरण आणि जैविक विविधतेविषयी आपल्याला प्रेम हवे. चिकाटी, फिरण्याची आवड, जिज्ञासा आणि निरीक्षण क्षमताही महत्त्वाची आहे. या क्षेत्रात करिअरसाठी जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र हे विषय घेऊन 12वी उत्तीर्ण असणाऱ्या कुणालाही पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी असणे आवश्यक आहे. 12वी किंवा पदवीनंतरचे पदवी का अभ्यासक्रमही विविध विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. अनेक विद्यापीठांमध्ये अभियांत्रिकी शाखेचेही अनेक अभ्यासक्रम आहेत. त्यासाठी 12वीत गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या जैविक विविधतेसाठी अनेक ठिकाणी विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध आहेत. पुणे विद्यापीठात MSc बायोडायव्हर्सिटी हा कोर्स उपलब्ध आहे. एन्व्हायरमेंट हा कोर्स बंगळुरूच्या नॅशनल स्कूल ऑफ लॉ येथे उपलब्ध आहे. BSc एन्व्हायरमेंट सायन्स हा कोर्स दक्षिण गुजरात विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, ओरिसातील बेरामपूर विद्यापीठ, कोइंबतूरच्या भारथीर विद्यापीठ, मैसूर विद्यापीठ, पुणे विद्यापीठ येथे उपलब्ध आहेत. डिप्लोमा आणि MSc एन्व्हायरमेंट सायन्स हे कोर्स पुण्याच्या भारती विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ, मुंबईतील SNDT विद्यापीठ, नवी मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट येथे उपलब्ध आहेत. BE एन्व्हायरमेंट सायन्स हा कोर्स कोल्हापूर इंजिनिअरिंग कॉलेज, मंड्या येथील PES कॉलेज, दिल्ली इंजिनिअरिंग कॉलेज, अहमदाबाद येथील LD कॉलेज, चिकमंगळूर येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठ, MA आणि MTech हे कोर्स दिल्ली, कानपूर, खरगपूर आणि मद्रास येथील IIT, नवी दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया, इंदोरच्या राजीव गांधी प्रौद्योगिक विश्वविद्यालय, लखनौमधील उत्तर प्रदेश तांत्रिक विद्यापीठ, पटियालातील थापर अभियांत्रिकी संस्था अशा विविध ठिकाणी याचे कोर्सेस उपलब्ध आहेत.
1: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
3: श्रोते हो, बसवंत गार्डन परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz आणि आता वेळ झाली ती वडनेर सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमाची. यात भारतीय शास्त्रज्ञांची यशोगाथा ही मालिका आपण आजपासून ऐकणार आहोत. या मालिकेचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत. संवादक तृप्ती बक्षी, सादर करते कृष्णा शिंदे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: फक्त तिच्यासाठी अर्थात प्रत्येक गृहस्वामिनीसाठी वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव.
2: शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीवर 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट.
1: तिच्या मनासारखं मंगळसूत्र फक्त वडनेरे सराफांच्या मंगळसूत्र महोत्सवात. वडनेरे सराफ, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.

नमस्कार श्रोते हो, विज्ञान कट्टा कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपल्या भारतभूमीनं विज्ञान विश्वाला अनेक तेजस्वी रत्न दिले आहेत. डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, श्रीनिवास रामानुजन, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर विजय भटकर आणि विज्ञानाचा नोबेल पुरस्कार मिळवणारे आशियातील पहिले भारतीय शास्त्रज्ञ सर CV रामन यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञांनी आपल्या ज्ञानानं आणि संशोधनानं देश समृद्ध केला आहे. त्यांचं कार्य आपल्याला माहीतच आहे, त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमानही आहे. पण या महान व्यक्तिमत्वांच्या पलीकडे अजूनही अनेक असे भारतीय शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी विज्ञानाच्या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. आणि म्हणूनच आकाशवाणी विज्ञान कट्टा या विशेष सदरातून आपण अशाच काही अपरिचित पण अत्यंत

0: प्रेरणादायी भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याची ओळख करून घेणार आहोत. तर चला विज्ञानाच्या या रोचक प्रवासाला सुरुवात करूया. भारतीय शास्त्रज्ञांची विज्ञानगाथा आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय भूशास्त्राचे जनक डॉक्टर डी एन वाडिया यांची प्रेरणादायी कहाणी. डॉक्टर दाराशा नोशेरवान वाडिया यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1883 रोजी सुरत येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती, पण पुढे त्यांनी भूविज्ञानात मोठे योगदान दिले. त्या काळात भारतात भूविज्ञानाचा विकास मर्यादित असतानाही त्यांनी स्वतःच्या अभ्यासानं आणि निरीक्षणातून या क्षेत्रात प्रगती केली. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी जम्मू येथील प्रिन्स ऑफ वेल्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम सुरू केले. हिमालयातील खडक, खनिजे आणि जीवाश्मांचा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांच्या जिओलॉजी फॉर स्टुडंट्स या पुस्तकामुळे त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली. 1921 त्यांनी भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण विभागात प्रवेश केला आणि हिमालय हा त्यांच्या संशोधनाचा केंद्रबिंदू ठरला. पुढे त्यांनी श्रीलंकेतही महत्त्वाचं कार्य केलं आणि भारतात परतल्यावर केंद्र सरकारच्या भूसर्वेक्षण विभागात नेतृत्व केलं. स्वातंत्र्यानंतर त्यांनी विज्ञान प्रसारासाठी कार्य केलं आणि अणुऊर्जा आयोगातही योगदान दिलं. हिमालयाची रचना, वाळवंटांची निर्मिती आणि खनिज संपत्ती यावर त्यांनी महत्त्वपूर्ण संशोधन केलं. त्यांनी 27,000 फूट उंचीपर्यंत जाऊन प्रत्यक्ष अभ्यास केला आणि त्यातून त्यांची जिद्द आणि साहस दिसून येते. स्ट्रक्चर ऑफ हिमालयाज आणि जिओलॉजी ऑफ इंडिया अँड बर्मा ही त्यांची उल्लेखनीय पुस्तकं आजही मार्गदर्शक मानली जातात. 1957 त्यांची लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. हा मान मिळवणारे ते पहिले भारतीय भूविज्ञान शास्त्रज्ञ होते. अशा या महान शास्त्रज्ञाने भारताच्या भूविज्ञानाला नवे दिशादर्शन दिले. श्रोते हो, चला तर मग पुन्हा भेटूया उद्याच्या भागात एका नवीन शास्त्रज्ञाच्या माहितीसह. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
2: वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.
3: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
4: अगं हे बघ, वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
3: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
4: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
5: वडनेरे सराफ
1: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर दिंडोरी रोड नाशिक.
6: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
7: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
6: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
7: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
6: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
7: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: श्रोतेहो, शागिर्थी या चित्रपटातलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

हृदय हो यानंतर ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीच्या सहक्षेपणात.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 13 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

0: is the dolphin supposed to be?
1: त्या पेक्षा देवा दाल दाल तुलपांचा पाऊस पाड.
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते, म्हणजे रोज खाऊ मिळेल. त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे, गोट्या, पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
3: वॉचमॅन, वॉचमॅन, अरे अर्धा तास झाला पाणी वाहत आहे, टाकी बंद कर.
4: अर्धा तासात किती पाणी वाया गेलं असेल याचा हिशोब करा. आजच हा जमाखर्च मांडला नाहीत तर उद्याचा दिवस आणखीन भयंकर असेल.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं काल देशभरातून भारतीय सैन्य दलांच्या पराक्रमाचा गौरव करण्यात आला. पहलगाममधल्या दुर्दैवी हल्ल्याला भारतीय सैन्यानं योग्य प्रत्युत्तर दिलं असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. भारताची शांतता, एकता आणि सार्वभौमत्वतेला विस्कळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सैन्य दलांनी जोरदार आणि योग्य प्रत्युत्तर दिल्याचं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश भारतीय सैन्याला अभिवादन करत असल्याचं सांगून या कामगिरीतून भारतीय सैन्याची व्यवसाय कुशलता, तयारी आणि समन्वय दिसून येतो असं समाज माध्यमांवरील आपल्या संदेशात सांगितलं. पाकिस्तानात देखील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षित नाहीत हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झालं आणि ही फक्त सुरुवात होती अशी प्रतिक्रिया भारतीय लष्करानं ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं दिली आहे. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी मुंबईत काल नॅशनल स्टॉक एक्सचेंज मुख्यालयाला शिष्टमंडळासह भेट देत प्रतिकात्मक घंटावादन देखील केलं. यावेळी त्यांनी एनएसईच्या कामकाजाची तसंच भारतीय वित्तीय व्यवस्थेची माहिती घेतली. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याच्या उद्देशानं काल मुंबईत एका गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या परिषदेत बोलताना अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करणाऱ्या व्हिएतनामच्या कंपन्यांसाठी समर्पित पायाभूत सुविधा, विशेष आयटी पार्क्स आणि प्रगत डेटा सेंटर परिसंस्था विकसित करण्यास महाराष्ट्र राज्य उत्सुक असल्याचं सांगितलं. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळ आणि नॉर्वेस्थित हायके एएस या सागरी तंत्रज्ञान कंपनी दरम्यान सामंजस्य करार मुंबईत काल करण्यात आला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की गेल्या 10 वर्षांपासून शाश्वत जलवाहतुकीच्या संकल्पनेवर राज्य शासनाचं सातत्यानं काम सुरू आहे. मुंबईत जलवाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा संपूर्ण आराखडा आता तयार झाला असून त्यासाठी आधुनिक आणि शाश्वत नौकांची आवश्यकता होती. मुंबईत सुरू होत असलेली ही संकल्पना देशातील इतर शहरांसाठी देखील मार्गदर्शक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशातील पहिले ट्रायबल इंडस्ट्री क्लस्टर दिंडोरी तालुक्यातील जांबुटके इथं आकाराला येणार असून त्यासाठी आवश्यक जमिनीचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे करण्यात आलं. कुंभ उद्योग संगम आणि नाशिक जिल्हा गुंतवणूक समितीमध्ये काल हे जमीन हस्तांतरण करण्यात आलं. यावेळी विविध सामंजस्य करार करण्यात आले. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुंबईतल्या वांद्रे इथल्या डॉक्टर बळीराम हिरे महाविद्यालयातील 132 अधिक विद्यार्थ्यांना बोगस अभ्यासक्रम आणि पदव्या दिल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचं संरक्षण करणं ही सर्वोच्च प्राथमिकता असून विद्यार्थ्यांची फसवणूक आणि त्यांचं शैक्षणिक नुकसान खपवून घेतलं जाणार नाही असं पाटील यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या

0: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे. फेब्रुवारी मार्च महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना विषयानुसार मिळालेल्या गुणांसह मंडळाच्या संकेतस्थळावर पाहता येणार असून शाळांना देखील एकत्रित स्वरूपात मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिवस म्हणून 8 मे हा दिवस ओळखला जातो. थॅलेसेमिया या अनुवांशिक रक्तविकाराबद्दल जागरूकता वाढवणे, रुग्णांना आधार देणे, यासाठी काम करणे हे या दिवसाचं मुख्य उद्दिष्ट आहे. जनकल्याण रक्तपेढीच्या जिल्हा समन्वयक मानसी ठाकूर यांनी या दिनानिमित्त आकाशवाणीला माहिती देताना सांगितलं.
1: थॅलेसेमियाचे निदान न झालेल्यांचा शोध, दुर्लक्षितांना आधार ही यावर्षीची थीम आहे आणि या थीम अंतर्गत थॅलेसिमिया आजाराचे जे वाहक आहेत त्यांचा शोध घेणे, त्यांना मार्गदर्शन करणे हे काम जनकल्याण रक्तपेढीने हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रातल्या 14 जिल्ह्यांमध्ये जनजागृती आणि तपासणी कार्यक्रम जनकल्याण आणि सहयोगी संस्था यांच्या मार्फत होत आहेत. जे लग्नाला इच्छुक आहेत आणि ज्यांचं लग्न झालं आहे त्यांनी गर्भधारणेपूर्वी थॅलेसिमियाची तपासणी करून घ्यावी आणि पुढची पिढी सुरक्षित करावी. लक्षात घ्या, हा आजार अनुवंशिक आहे, माहिती हीच त्याच्यावरची उपाययोजना आहे आणि लग्नाआधी छोटी तपासणी उद्याची सुरक्षित पिढी तयार होण्याचा मार्ग आहे.
0: आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आत्ता सकाळी केंद्र कार्यालयापासून शनिवारवाड्यापर्यंत पदफेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. चला वारसा आणि आरोग्य यांचा मेळ घालूया अशी यामागील संकल्पना आहे. यामध्ये केंद्रातील विविध विभागांचे स्थायी आणि अस्थायी कर्मचारी सहभागी झाले आहेत. पदफेरी पुन्हा कार्यालयात येऊन समाप्त होणार आहे. बीड जिल्ह्यात दाखल असलेल्या कथित भूसंपादन मावेजा घोटाळ्याच्या तपासात बीड पोलिसांनी लातूरमधून तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक केली आहे. 2023 मधील या प्रकरणात विविध कलमांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून काल संध्याकाळी अटक करण्यात आली. सक्तीनं धर्मांतर केल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर ती फरार झाली होती. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर देखील ती सापडत नव्हती. महिनाभर पोलिसांना तिनं हुलकावणी दिली. रायगड जिल्ह्यात माणगाव इथं झालेल्या भीषण रस्ते अपघातात 3 जण जागीच ठार झाले. बाजारपेठेत भरधाव टेम्पोच्या चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे त्यानं पादचाऱ्यांना धडक दिली. मृतांमध्ये रस्त्यावर चालत असलेल्या पती पत्नीचा समावेश आहे. टेम्पो चालक फरार झाला आहे. अपघातात काही दुकानदारांचंही नुकसान झालं आहे. धाराशिव जिल्हा प्रशासनानं जलसंधारणासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाभरात 1 लाख जलतारा काम पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट आणि सामाजिक संस्थांची काल झालेल्या बैठकीत या मोहिमेवर चर्चा करण्यात आली. राज्याच्या विविध भागांमध्ये काल जोराचे वारे आणि विजांसह पावसानं तडाखा दिला. यवतमाळ इथं कडक उन्हामुळे वातावरण तापलेलं असताना अचानक बदल होऊन सोसाट्याचा वारा आणि विजांसह मुसळधार पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ झाली. वादळी वाऱ्यामुळे उन्हाळी मूग, तीळ आणि ज्वारी पिकाचं मोठं नुकसान झालं असून झाडांना लगडलेले आंबे देखील मोठ्या प्रमाणात खाली पडले. अचानक आलेल्या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. रत्नागिरीच्या संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख परिसरात विजा आणि वादळी वाऱ्यांसह तासभर झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आंबा पिकाचं या पावसामुळे मोठं नुकसान झालं. खंडित झालेला वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. सांगली जिल्ह्यातील मिरज, वाळवा आणि शिराळ तालुक्यात काल पाऊस पडला. सांगलीत सायंकाळी आलेल्या पावसामुळे भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची तारांबळ उडाली. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि पाटण तालुक्यात देखील काही भागात काल दुपारनंतर पावसानं हजेरी लावली. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामधील तापमानामध्ये कमालीची घट झाली. काल दिवसभरात 40 अंश सेल्सिअसच्या वर तापमानाची नोंद झाली होती. मात्र सायंकाळी 5:30 नंतर शहरातील अनेक भागात हलक्या आणि तुरळक पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे उन्हानं त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना काही अंशी दिलासा मिळाला.

हवामान. कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये आज जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय सैन्याचा अतुलनीय पराक्रम आणि धैर्याचं देशभरातून कौतुक. मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी सामंजस्य करार. विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश. इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार. आकाशवाणीच्या 90वीनिमित्त पुणे केंद्रातर्फे पदफेरीचं आयोजन. आणि राज्यात काही भागांना पावसाचा तडाखा, आजही जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: was the top in the bus pad.
1: ते पेक्षा देवा दाल दाल कुल पेंता पाउच पाट
0: आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल
2: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे
3: टॉफ्यांचा पाऊस रंगीबेरंगी पतंग गोट्या ही मुलं नेमकं काय करतायत कुठे आली आहेत हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 गम्मत जम्मत जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून सूत्रसंचालन प्राची परांजपे सादरकर्त्या निलिमा पटवर्धन

0: అంటే నవ్వతే చూను.
1: कशालाही नाव न ठेवता जुन्या नव्याचा समन्वय साधणारी आकाशवाणी.

आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 आणि 20 सेकंद होत आहेत. जाणून घेऊया आजचा दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे जागतिक रेड क्रॉस दिन. जागतिक रेड क्रॉस आणि रेड क्रेझेंट मुवमेंटचे संस्थापक हेन्री डुनंट यांच्या जयंतीनिमित्त 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिन साजरा केला जातो. मानवता सेवा, मदत आणि आपत्तीच्या काळात निस्वार्थपणे काम करणाऱ्या स्वयंसेवकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. त्याचबरोबर आज जागतिक थॅलेसेमिया दिन. थॅलेसेमिया या अनुवंशिक रक्तविकाराबद्दल जनजागृती करणं, रुग्णांना आधार देणं आणि नियमित रक्तदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणं हा या दिवसाचा उद्देश आहे. तसंच ओडिया साहित्यविश्वातील प्रसिद्ध लेखक, नाटककार आणि समालोचक रजत कुमार कार यांचा आज स्मृती दिन. साहित्य, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी त्यांना 2021 भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. 8 मे 2022 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या ध्रुपद परंपरेतील गुरु आणि मान्यवर गायक झिया फरीदुद्दीन डागर यांचा आज स्मृती दिन. आजच्याच दिवशी 2013 त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

तसंच मराठी साहित्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ कवी आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांचा देखील आज स्मृतिदिन. 8 मे 1982 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोत्यो, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यो, गेल्या तीन भागांमध्ये आपण जनगणना 2027 याची तयारी, त्याचा प्रारूप आराखडा आणि याबद्दलची माहिती कशी संकलित केली जाते याबद्दल सविस्तर जाणून घेत आहोत आणि त्याकरता आपण दिलखुलास कार्यक्रमात आमंत्रित केलंय जनगणना संचालनालयाचे संचालक संतोष पायस यांना. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी.
1: बरोबर.
2: जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबाने काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शनास येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी ह्या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो एब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते.
1: बरोबर.
2: दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती उपसंदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची, हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक

0: वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणनेअंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे हे तक्ते जे आहेत आमचे हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशनने आम्ही प्रकाशित करतो तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर आपण जसं आता कुटुंबाबद्दलची माहिती जाणून घेतली तर त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे की मगाशीपासून तुमच्या बोलण्यात उल्लेख येतो की पिण्याच्या पाण्याचा. तर पिण्याचं पाणी असेल, घराला दिलेली वीज जोडणी असेल किंवा त्याच्यासाठी घरामध्ये उपलब्ध असलेली स्वच्छतागृह असतील आणि स्वयंपाकासाठी वापरला जाणारं इंधन हा एक त्यातला भाग महत्त्वाचा आहे. तर याची माहिती नेमकी कशासाठी संकलित केली जाते?
0: आता शासनामार्फत खरं तर लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. लोकांच्या उन्नतीसाठी त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी अनेक योजना अनेक क्षेत्रामध्ये त्याची आखणी केली जाते. तर हे जर तुम्ही बघाल तर पिण्याचं पाणी हे लोकांच्या दैनंदिन आरोग्याशी संबंधित असा एक भाग आहे घटक आहे. तर जास्तीत जास्त कुटुंबांना एक सेफ ड्रिंकिंग वॉटर म्हणजे ज्याला आपण संकल्पना करूया की पिण्याचं पाणी हे स्वच्छ असावं आणि ते त्यांना सार्वजनिक नळ असतील किंवा त्यांच्या वैयक्तिक घरात जे नळ असतील त्याच्या माध्यमातून उपलब्ध व्हावं त्याला आपण म्हणूया ट्रीटेड ड्रिंकिंग वॉटर फ्रॉम ट्रीटेड सोर्स. अशा पद्धतीच्या योजना आखण्यासाठी म्हणून पिण्याच्या पाण्याची आपण माहिती संकलित करतो. प्रकाशाचा स्रोत हा जर आपण विचार केला तर हा पण कुटुंबाच्या म्हणजे ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल दोन्ही कुटुंबाशी खूप निगडीत असा प्रश्न आहे. त्यामध्ये विजेची उपलब्धता किती घरांना विजेची जोडणी उपलब्ध आहे अशा पद्धतीने ही माहिती संकलित होते. व ह्यामध्ये आम्ही कुटुंब प्रकाशाच्या स्त्रोतमध्ये वीज पासून अगदी पारंपरिक सोलर असेल किंवा काही कुटुंबांना वीज जोडणी पण नाही सोलर पण नाही तर ते पारंपरिक तेल दिवे वापरत असतील अशा पद्धतीची ही माहिती आम्ही संकलित करतो. तर ह्याचं एक निदर्शक असतं की कुठल्या भागासाठी आपल्याला काही नियोजन करायचं आहे ही माहिती येते. स्वच्छतागृह आणि स्नानगृहाची उपलब्धता ही आपल्याकडे खूप महत्त्वाची आहे आणि शासनाने ह्यासाठी अनेक योजना आखलेल्या आहेत. घरोघरी स्वच्छतागृह किंवा स्नानगृहाची उपलब्धता यासाठी योजनांची अंमलबजावणी झालेली आहे. तर त्या स्वच्छतागृहामध्ये ती कशी आहेत की सेप्टिक टँक आहे का त्याची जोडणी ड्रेनेज लाईनला झालेली आहे अशा पद्धतीची माहिती संकलित होते. ती आपल्याला कुटुंबाच्या वापरासाठी आहेत का सामायिक वापरासाठी आहेत किंवा सार्वजनिक वापरासाठी आहेत अशा पद्धतीची ही माहिती संकलित केली जाते. आणि ह्या सगळ्या माहितीचा मुख्य उद्देश हाच असतो की आपलं गृहनिर्माण धोरण जे आपण आखतो त्यामध्ये आपल्याला सोयी किंवा सुविधा कशा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देता येतील ह्याचा एक उद्देश असतो.
1: बरोबर.
0: इंधनाचा प्रश्न हा आपल्या इथे विचार केला तर स्वयंपाकघरात कार्यरत असणाऱ्या स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला असा एक प्रश्न आहे. जळाऊ लाकूड जिथे इंधन म्हणून वापरलं जातं तिथे काही ठिकाणी असं निदर्शनास आलेलं आहे की श्वसन मार्गाचे काही आजार असतील किंवा इतर काही आजार असतील हे स्त्रियांना होऊ शकतात. म्हणून स्वच्छ इंधनाचा प्रचार प्रसार आणि त्यासाठी असणारं अनुदान किंवा उज्ज्वला योजनेसारख्या योजना ह्या राबवण्यात आलेल्या आहेत. तर स्वयंपाकघरामध्ये म्हणजे कुटुंबाला स्वतंत्र स्वयंपाकघर उपलब्ध आहे का आणि तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करता का आणि करत असाल तर कुठलं इंधन तुम्ही वापरता अशा पद्धतीची एक माहिती संकलित केली जाते जनगणनेमध्ये जी स्त्रियांच्या आरोग्याशी खूप निगडीत आहे असं मला वाटतं.
1: सर याच्यामध्ये जेव्हा आपण जनगणना सुरू करतो त्यावेळेला ग्रामीण भागातही ती जनगणना होते जसं तुम्ही मागाशी उल्लेख केला तसं शहरी भागात पण होते. पण या दोन घटकांमधली तफावत तुम्हाला कशी दिसते जनगणना करताना आणि काय काय अडचणी असू शकतात त्याच्यामध्ये?
0: मी तर म्हणेन की खरं तर जनगणनामध्ये सुविधांमधील तफावत किंवा आकडेवारीमध्ये तफावत अशी अपेक्षित नाही आहे.
1: अच्छा.
0: कारण ग्रामीण आणि शहरी भागांसाठी ज्या उपलब्ध सुविधा आहेत त्यांचं कम्पॅरिझन टाइम सिरीज अनालिसिसमध्ये त्या त्या भागाशी करणं जास्त संयुक्तिक ठरेल किंवा त्याचे तुलनात्मक अभ्यास आपण तसा करू शकतो. तर जनगणने अंतर्गत आम्ही दोन संकल्पना वापरतो शहरांसाठी. एक संविधानिक

0: म्हणजे ज्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायती, नगर परिषदा किंवा कटक मंडळ यांचा समावेश होतो. आणि दुसरं एक संकल्पना असते जनगणना शहरे, म्हणजे जे आता गावं आहेत प्रत्यक्षात गावं आहेत पण ते काही निकष पूर्ण करतात. तर त्यात प्रामुख्याने तीन निकष आहेत की त्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त असावी, तेथील लोकसंख्येची घनता ही प्रति स्क्वेअर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असावी, आणि तेथील पुरुष लोकसंख्या जी आहे त्यातील 75% पुरुष हे कृषीयेतर क्षेत्रामध्ये कार्यरत असावे. तर अशा गावांना आम्ही जनगणना शहर मानतो. भविष्यामध्ये जेव्हा केव्हा संविधानिक शहरांची निर्मिती होते त्यावेळेला असं निदर्शनास आलंय की जनगणने अंतर्गत जी ही जनगणना शहर स्वतंत्र आकडेवारी रिलीज झाली होती अशा शहरांचं संविधानिक शहरांमध्ये रूपांतर किंवा वर्गीकरण किंवा नोटिफिकेशन झालेलं आहे. तर तफावतीपेक्षा मी असं म्हणेन की ग्रामीण आणि शहरी भागासाठी परस्पर पूरक अशी आकडेवारी जनगणना खरं तर प्रकाशित आणि प्रसिद्ध करत असते.
1: बिलकुल, म्हणजे त्यात तफावत असण्याचं काही कारण नाही.
0: बिलकुल बिलकुल.
1: तर याच्यात आणखी एक घटक म्हणजे की डिजिटल नकाशांवरती घरांचं स्थान येणं, त्याला आपण जिओ टॅगिंग म्हणतो, तर त्याचे फायदे नेमके काय?
0: आता जेव्हा आपण स्वगणना करतो तेव्हा स्वगणना करताना प्रामुख्याने आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही ज्या इमारतीमध्ये किंवा ज्या ठिकाणी राहत आहात त्या क्षेत्राला, त्या गावाला म्हणा किंवा त्या वॉर्डला म्हणा, आम्ही छोट्या छोट्या घर यादी गटांमध्ये विभागलेला आहे. आणि असा एक छोटा घर यादी गट प्रगणकाला क्षेत्र कार्यासाठी दिला जातो. तर जी इमारत जिथं तुम्ही राहत आहात ह्याचं अचूक जिओ टॅगिंग किंवा त्याचं लोकेशन अचूकरित्या आपण त्या स्वगणना पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या नकाशावर चिन्हांकित करणं आवश्यक आहे, जेणेकरून असे जे छोटे घर यादी गट प्रगणकाला दिलेले आहेत तो तुम्ही चिन्हांकित केलेला भाग त्या संबंधित प्रगणकाला जो घर यादी गट वाटप केलेला आहे त्याला तो तिथे त्यांच्या डेटाबेसमध्ये ऑटो पॉप्युलेट होईल किंवा तो तिथे दिसेल.
1: बर,
0: मग ती इमारत जर त्या प्रगणकाच्या मोबाईलवरती दिसली तर तुम्ही जो दिलेला स्वगणना आय डी आहे तो मॅच होण्याची शक्यता जास्त असते. पण तुम्ही जर तुमचं स्थान चुकीच्या ठिकाणी चिन्हांकित केलं तर होऊ शकतं की तुमची इमारत दुसऱ्या प्रगणक गटात चुकीने दाखवली जाईल, नोंदवली जाईल तिथे. तुमच्याकडे स्वगणना आय डी आहे पण तुम्ही स्थान चुकीचं दिल्यामुळे ते दुसऱ्या प्रगणकाच्या मोबाईलमध्ये क्लासिफाय झालं आणि त्यामुळे प्रगणक जेव्हा तुमच्या घरी व्हिजिट करतील त्यावेळेला तुमचा स्थान निश्चिती न झाल्यामुळे सेल्फ एन्युमरेशन आय डी किंवा स्वगणना क्रमांक असून देखील तुम्हाला पुन्हा नव्याने संपूर्ण माहिती भरावी लागू शकते. तर त्यासाठी हे आपलं स्थान जे आहे जिथं आपण राहता हे अचूकरित्या चिन्हांकित करणं खूप आवश्यक आहे.
1: अगदी खरं, की त्याची काळजी प्रत्येकानेच घेतली पाहिजे. श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना 2027 विषयाची आणखी माहिती आपल्याला पायसरांकडनं जाणून घ्यायची आहे. त्यांच्यासोबतचा हा संवाद या पुढच्याही भागात आपल्याला असाच सुरू ठेवायचा आहे. तोपर्यंत मी आज या कार्यक्रमात आपला निरोप घेणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या भागात सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात. मी राजेंद्र हुंजे आज आपला निरोप घेतो. नमस्कार.

104 MHz वरण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. श्रोते हो, भावधारा कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आज दुपारी 12 वाजता म्हणजे दुपारून 10वीचा रिझल्ट लागणार आहे. नेहमी हा रिझल्ट लागणार असला ना की प्रत्येक विद्यार्थ्याला आणि त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला एक प्रकारचं टेन्शन असतं, थोडं उदासीनता असते. काय होईल काय होईल, आपण कितीही अभ्यास केलेला असला तरी सुद्धा रिझल्ट लागण्याच्या वेळेवर प्रत्येकाला हे काय होईल ची मनात एक

पवन असते आणि दडपण असतं. पण श्रोते हो, आपण केलेल्या अभ्यासाचा म्हणजे मुलांना आपण असं समजावून सांगू शकतो आणि मुलांनी पण हे समजून घ्यायचं असतं की आपण केलेल्या मेहनतीला यश हे मिळणारच असतं आणि त्याबरोबरच घरातलं वातावरण आनंदी, शांत आणि निर्मळ ठेवण्यासाठी असतात आकाशवाणीवरचे गाणे.

0: श्रोते हो सुधीर फडके यांच्या स्वरातलं हे गीत आपण ऐकलं. रसिक हो, हे गीत तीन संगीतकारांचं गीत आहे. सुधीर फडके हे संगीतकार, ज्यांनी हे गीत लिहिलं यशवंत देव तेही संगीतकार, आणि गीताला संगीत देणारे तेही संगीतकारच. भावधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: शेतकरी बंधूंनो, जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला संतुलित खतांचा वापर हा करावा लागतो. मात्र त्यासाठी माती आणि पाणी परीक्षण करणं गरजेचं असतं, आणि म्हणूनच हा महत्त्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्त्व याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक विजय शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 12 मेला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स 234-2773 आणि 295-0772. करा मग फोन हॅलो किसान वाणीत.
0: श्रोते हो, यानंतर आपण आशा भोसले यांच्या स्वरात योगेश्वर अभ्यंकर यांचं गीत ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

एफ एम 104 MHz वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 8:15 वाजलेत. गीत भारती, माफ करा, गीतधारा या मराठी गीतांच्या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, अजूनही रुसून आहे खुलता कळी खुलेना, या कवितेचे कवी कवी अनिल अर्थातच आत्माराम रावजी देशपांडे यांचा आज स्मृती दिवस आहे. रसिक हो, कवी अनिल या टोपण नावानं ते प्रसिद्ध होते. त्यांना मुक्त छंद या काव्य प्रकाराचे जनक प्रवर्तक मानलं जातं. तसंच दशपदी या प्रकारच्या कवितेचा काव्यप्रकारही कवी अनिल यांनीच सुरू केला. श्रोतो हो, हा काव्यप्रकार अतिशय लक्षणीय आहे. सुनीत हे काव्य ज्याप्रमाणे 14 ओळींचं असतं ना, तसंच दशपदी हे काव्य 10 ओळींचं असतं. कवी अनिल यांच्या दशपदीमध्ये मुख्यतः एखाद्या निसर्गचित्राचं शब्दांकन किंवा मनाच्या भाव अवस्थेचं चित्रण केलेलं असतं. श्रोते हो, त्यांच्या तळ्या काठी आणि जुई या दोन दशपती कविता खूप खूप गाजल्या. आता ऐकूया त्यांचीच ही रचना उषा मंगेशकर यांच्या स्वरात.

0: गीतधारा कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz.
1: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न. सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
2: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
1: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
2: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
3: वडेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड्स नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही
3: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
3: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा
3: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
3: ऑफर कालावधी मर्यादित
2: अटी लागू.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59, डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.

0: 95 95 24 25 59.
1: कमाल आहे. सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही,
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: श्रोतो हो, आपण कवी अनिल यांच्या स्मृतिदिनानिमित्त बोलतो आहोत आणि कवी अनिल यांच्या काही गाण्यांचा आनंद घेतो आहोत. रसिक हो, एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला जाणवते किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपण जाणून घेत असतो तेव्हा ते कवी आहेत म्हणून आपण त्यांना ओळखतो, आणि त्यांनी मात्र अनेक क्षेत्रात आपला स्वतःचा ठसा उमटवलेला असतो, आणि हेच आपल्याला जाणवेल जेव्हा कवी अनिलांबद्दल आपण अजून काही जाणून घेणार आहोत तेव्हा. तर मूर्तिजापूर इथे आपलं शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कवी अनिल 1919 महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे शहरात गेले. फर्ग्युसन महाविद्यालयात त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली. पदवी मिळाल्यावर भारतीय कलांचा अभ्यास करण्यासाठी ते कलकत्ता इथे गेले. तिथे त्यांना अवींद्रनाथ ठाकूर आणि नंदलाल बसू यांचं मार्गदर्शन मिळालं. श्रोते हो, त्यानंतर कवी अनिल 1935 त्यांनी विधी शाखेची पदवी घेतली. सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीचा सुद्धा व्यवसाय सुरू केला. 1948 मध्य प्रदेश सरकारतर्फे सामाजिक शिक्षण संस्थेचे उपमुख्याधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली. तर 1956 राष्ट्रीय मूलभूत शिक्षण केंद्र दिल्ली इथे ते मुख्य अधिकारी या नात्याने, आणि पुढे 61 भारत सरकारच्या समाज शिक्षण मंडळाचे सल्लागार या पदावर त्यांनी काम केलं. रसिक हो, आपल्या भावभावनांचा अभ्यास करणारा कवी, त्यांच्या कवितेतून प्रत्येक आपल्या मनातली भावना जाणवणारा कवी इतका मोठा असू शकतो हे त्यांच्याबद्दलची माहिती ऐकल्यावर जाणवलंच असेल.

श्रोते हो, उषा मंगेशकर यांच्या स्वरात आत्माराम रावजी देशपांडे अर्थात कवी अनिल यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं यशवंत देव यांचं. आणि या गीताबरोबरच आजचा गीतधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय आणि वेळ होतीये ती म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमाची.

श्रोते हो, आनंदी गोपाळ या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं, प्रियांका बर्वे आणि सहकारी यांच्या स्वरातलं. श्रोते हो, आणि खरंच आहे ना, आपल्या मनात विविध विचारांच्या लाटा तयारच होत असतात, पण त्या कुठल्या वाटेवर स्वार व्हायचं आणि कुठल्या वाटेने जायचं हे आपणच ठरवायचं असतं. मला असं वाटतं आकाशवाणीचे गाणे आपल्याला आनंदाच्या वाटेवरच घेऊन जातात. रसिक हो, आज 8 मे, आज क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांचा सुद्धा स्मृती दिवस आहे. वासुदेव चाफेकर आणि त्यांचे बंधू हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात. चाफेकर बंधूंचा जन्म कोकणातल्या चित्पावन कुटुंबात झाला. कालांतरानं ते पुण्यातील चिंचवड इथे स्थायिक झाले. वडील हरिपंत हे मुंबई आणि पुण्याला हरिकथा सांगायचे, त्यामुळे चाफेकर बंधूंच्या शिक्षणात खंड पडला होता. बालवयात तिघेही भाऊ हरिकीर्तनात वडिलांना मदत करायचे. पुण्यातील राजकीय घडामोडींनी प्रेरित होऊन चळवळीकडे वळले आणि ब्रिटिश

0: ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास त्यांचा तीव्र विरोध होता. भारतीय संस्कृतीत हस्तक्षेप करणाऱ्या ब्रिटिशांविरुद्ध टिळकांनी केसरीमधून जो घणाघाती प्रहार करायला सुरुवात केली होती, या आवाहनानं हे तिघही भाऊ प्रेरित झाले आणि त्यावेळी लोकसंघटन केलं. श्रोते हो, अशा या चाफेकर बंधूंना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.
1: भारतीय नागरिकाचा

श्रोते हो पाहू रे किती वाट या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आशा भोसले यांच्या स्वरात गती माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. म्युझिकल मॉर्निंग गीत कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात जगदीश खेबुळकर यांचं गीत आपण ऐकलं. गीताला संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता मुंबईचा फौजदार. म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात आपण आनंद घेतो आहोत काही मराठी चित्रपट गीतांचा.

श्रोते हो, दुनियादारी चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. रसिक हो, या जगात खरंच प्रेम खूप आहे आणि ते मिळवण्याची धमक असली तर ते मिळतंच, हे अगदी खरं असलं तरी सुद्धा आपलं प्रेम जर आपली साथ सोडून गेलं असेल तर त्याला आपण काहीच करू शकत नाही. आदर्श शिंदे, कीर्ती किल्लेदार आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात मंदार चोळकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं आणि हे गीत होतं दुनियादारी या चित्रपटातलं.

सुधीर फडके यांचं. म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रमाचा आनंद आपण घेतो आहोत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वर. आणि रसिक हो, आता कार्यक्रमातलं शेवटचं गीत

0: श्रोते हो, पिंजरा या चित्रपटातलं हे शेवटचं गीत आपण ऐकलं. वाघ्या आणि सहकारी यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत होतं राम कदम यांचं.
1: शेतकरी बंधूंनो, जमिनीचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी आपल्याला संतुलित खतांचा वापर हा करावा लागतो. मात्र त्यासाठी माती आणि पाणी परीक्षण करणं गरजेचं असतं आणि म्हणूनच हा महत्त्वाचा विषय आपण हॅलो किसानवाणीचा घेतला आहे. जमीन आरोग्य व्यवस्थापनात माती आणि पाणी परीक्षणाचं महत्त्व याविषयी आपल्या काही शंका असतील, प्रश्न असतील तर अवश्य विचारा. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक विजय शिंदे. फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण त्याच दिवशी म्हणजे 12 मेला मंगळवारी दुपारी 2:30 ते 3 या वेळेत फोन करा. आमचे फोन नंबर्स 2374773 आणि 2950 07772 करा. मग फोन

104 MHz आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे. सकाळचे 10 वाजतात आणि मराठी मिश्रगीतांच्या गीतभारती कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.

श्रोतहो, सुधीर फडके यांच्या स्वरात गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत होतं. सुधीर फडके यांचंच प्रपंच या चित्रपटातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं.

श्रोते हो, समूह स्वरातलं गोंधळ गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतभारती हा मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz वरून.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: आईचं प्रेम मोजता येत नाही,
2: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
1: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
2: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
1: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
2: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
1: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
2: ऑफर कालावधी मर्यादित,
1: अटी लागू.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्ड अँड डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: सकारात्मक ऊर्जेचा अखंड सरा अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी. ऐका दररोज सकाळी 6:45 FM 101.4 MHz वर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.

0: श्रोते हो, आशा भोसले यांच्या स्वरातलं हे भक्तिगीत आपण ऐकलं. गीताला संगीत दिलं होतं वसंत प्रभू यांनी. मराठी गीतांचा कार्यक्रम गीत भारती आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून FM 101.4 MHz. आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
0: आईच्या त्यागाला सुंदर आठवणींना कोंदण अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
0: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
0: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित,
0: अटी लागू.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कमाल आहे, सोन्या चांदीच्या भाव वाढीचा तुझ्या खरेदीवर काही परिणाम झाला नाही.
2: कारण अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन, ज्यामध्ये तुमच्या जमा रकमेवर 0% मेकिंग चार्जेस, सर्वात कमी रेट बुकिंग, GST भरणा फक्त एकदा, कॉम्प्लिमेंटरी ज्वेलरी इन्शुरन्स.
1: भाव वाढीची चिंता नाही, अडावतकरांचा कल्पधरू प्लॅन,
2: भारत सरकारच्या नियमांचं अनुपालन करणारा प्लॅन.
1: अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
3: महिन्यावर आलंय लेकाचं लग्न, सुनबाईला मंगळसूत्र घ्यायचंय तिच्या पसंतीचं. शॉर्ट आणि लॉंग दोन्ही मंगळसूत्र करूया.
4: अगं हे बघ, वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50% आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीत 100% सूट.
3: म्हणजे आता लेटेस्ट डिझाईनचं मंगळसूत्र तेही बजेट मध्ये.
4: वडेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव आजच भेट द्या.
5: वडेरे सराफ,
3: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला, सुंदर आठवणींना कोंदण, अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित,
2: अटी लागू.
6: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका सकाळी 7:50 दरम्यान.
7: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
8: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
2: आईचं प्रेम मोजता येत नाही,
1: पण या वर्षीचा मातृदिन तिच्यासाठी खास नक्की करता येईल.
2: आईच्या त्यागाला, सुंदर आठवणींना कोंदण, अडावतकरांच्या शुद्ध सोन्याचं देऊया.
1: मातृदिनानिमित्त दागिने खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेट वस्तू,
2: सगळ्यात कमी रेट वर बुकिंग सुद्धा,
1: अनमोल नात्याला अमूल्य भेट.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
1: ऑफर कालावधी मर्यादित,
2: अटी लागू.

हृदयो संदीप खरे यांच्या स्वरात संदीप खरे यांचीच कविता संदीप खरे यांनीच संगीतबद्ध केलेली असं हे सब कुछ संदीप खरे गाणं आपण आत्ताच ऐकलं आणि यानंतर आपण बेला शेंडे यांच्या स्वरातलं सुमधुर गीत ऐकणार आहोत.

0: तो श्रोताओ, अब इसी के साथ हमारा आज का उमंग कार्यक्रम यही समाप्त होता है। तो अपने मित्र अजीत को
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ अगले सप्ताह तक के लिए आज्ञा दीजिए। नमस्कार।
0: उमंग उमंग उमंग उमंग
2: FM 101.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे नाशिक केंद्र आहे। श्रोतेहो, आताच आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकला उमंग। श्रोतेहो, आता ठीक 11 वाजल्यापासून सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारतीच्या सहक्षेपणाचा आनंद आपण घेऊ शकणार आहात। दरम्यान दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई अस्मिता वाहिनीवरून, तसंच दुपारी 1:30 आणि 3 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई अस्मिता वाहिनीवरून। पण प्रसारणाच्या या टप्प्यावर माझे नियंत्रण कक्षातील सहकारी रुपेश पाटील आणि विजय भोळे यांच्यासह मी स्वाती साखरे आता आपला निरोप घेते। नमस्कार। तुम्ही मात्र आनंद घेत रहा विविध भारतीच्या कार्यक्रमांचा FM 101.4 मेगाहर्ट्ज वरून।

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 12 वाजलेत. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी तुमची सखी मदालसा कानडे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. मैत्रिणींनो, कुटुंब म्हटलं की वाद आले, भांडणं आली आणि थोडीशी नोकझोकही आली, पण त्यातही गंमत असते बर का मैत्रिणींनो? कशी ती ऐकायची आहे? चला तर मग ऐकूया हलकं फुलकं ही आपली कौटुंबिक श्रुतिका. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची आणि या श्रुतिकेचं लेखन केलं आहे वैजयंती नांदगावकर यांनी. यात सहभागी झाले आहेत नयन पवार, वैजयंती नांदगावकर, स्मिता नामदे आणि निकिता फफाळ.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक. हलक फुलक, हलक फुलक. राहुल, ए राहुल, एवढं उन्हाचं कुठे बाहेर निघालास तू?
3: अगं आजी, आदवेदचे बाबा आहेत ना, तर त्यांना बरं नाहीये ग.
2: काय झालं त्यांना?
3: ते

0: आजारी आहेत वाटतं आणि
1: हा
0: त्यांच्या गोळ्या आणायच्यात मेडिकल वरून.
1: बर.
0: मग अद्वैत म्हणे की बाबा नेमकी माझी गाडी बंद पडली तर तो मला म्हणे की तू तुझी गाडी देतोस का मला. मग मी म्हटलं आता बाबांजवळ तुझ्या कोणीच नाही तर तू बाबांजवळ थांबानी मी तुला गोळ्या आणून देतो.
1: अरे हो, त्याची आई आणि आजी बाहेर गावी गेल्यात ना. अद्वैत आणि त्याचे बाबा दोघच आहेत ना घरी. बरं झालं दादुड्या तू गोळ्या आणून देतो म्हटलास.
2: हो रे राहुल, अडी अडचणीच्या वेळेस धावून जाणं यालाच शेजार धर्म म्हणतात. गुणाचं ग बाळ माझं.
1: अरे राहुल, बाहेर सूर्य आग ओकतोय, डोक्याला उपरणं बांधून जा आणि पाण्याची बाटली पण असू देत सोबत.
0: अग आई गाडीवर तर जायचंय ना मला, आणि किती वेळ लागणार आहे.
1: अरे पण म्हणून काय झालं.
0: पण मी काय एवढा नाजूक आहे का आता. आणि किती तरी मी भर उन्हामध्ये मित्रांसोबत क्रिकेट खेळलोय ना, या रिया सारखं मी काय एवढा नाजूक नाही.
2: हो भर उन्हात क्रिकेट खेळायचास आणि नंतर तुझा ताप निस्तरायला आईला मनस्ताप द्यायचास.
1: नाहीतर काय. ए दादुड्या उगच हुशार का मारू नको सा. आई म्हणते ना तसं उपरण बांधून जा डोक्याला.
0: आता मी काय शेतात काम करायला चाललोय का म्हणून उपरण बिपरण बांधून जायला. आणि तसे ते घातले की केस बिघडतात ग.
2: अरे राहुल, तुझं डोकं महत्वाचं आहे की डोक्यावरचे केस.
1: जाऊ दे गाजी, त्याला जास्त केस महत्वाचे वाटतात. त्याच्या डोक्यातच येत नाही तर कशाला तू डोकं लावतेस उगस.
0: आजी डोंट वरी बघ, मैं बस यू गया और यू आया.
1: हा म्हणे यू गया आणि यू आया. अरे राहुल, अरे राहुल रा गेला बाई. हा ऐकायचं नावच नाही. काय म्हणाव बाई या पोराला. अग आई, या दादुड्याने पाण्याची बाटली पण नेली नाही बघ. काय बाई हे पोरग.
2: रिया तू काय कर, जरा लिंबू सरबत बनवून ठेव. उन्हातून आल्यावर ते पिलं म्हणजे त्याला जरा बरं वाटेल. असाच गेलाय ना उन्हामध्ये तो.
1: हो ना. आणि हे बघ, ते लिंबू सरबत बनवून झालं की फ्रीज मध्ये ठेव. आणि त्या टोपल्यामध्ये कुरड्या आणल्यात ना भरून, गच्ची भरून त्या डब्यात भरून ठेव.
2: बर. अगं रश्मी, निशेच्या लग्नाच्या निमित्तानं छबुताई आली आणि 10-12 दिवस थांबली. ते बरंच झालं बरं का एका दृष्टीने.
1: कसं काय ते.
2: अगं वाळवणाचं करायला मदत झाली नाही का तिची.
1: अरे हो हो. नाही त्या तांदळाच्या खिचीचे पापड फार छान करतात. मला काही ते जमत नाही. पण म्हणून काही पुष्पाजीनं तुला नावं नाही ठेवलीत, उलट खिशी घ्यायला शिकवलं आणि मला पण शिकवलं तिने.
2: गुणाची ग माझी बाई, छान केलेस हो तू ते पापड. आणि तुला सांगू का, हे वाळवणाचं काम काही एकटी दुकटीचं नाही बरं. यासाठी मदतीला 4 हात लागतातच.
1: हो ते तर आहेच.
2: तुला सांगते रिया, आमच्या लहानपणी ना गावाकडे आमचं एकत्र कुटुंब होतं. 4 काका, त्यातल्या दोघांची लग्न झाली होती बरं का. 2 आत्या होत्या. आम्ही चौघं भावंड, आई बाबा, आजी आजोबा, काकाची म्हणजे मोठ्या काकाची 3 मुलं आणि मधल्या काकाला 2 मुली. आम्ही सगळे मिळून उन्हाळ्याच्या दिवसात हे वाळवण्याचं काम करायचो बघ.
1: बापरे, काय फुटबॉल आणि क्रिकेट टीम एकत्र केली होती काय तुम्ही. काय धम्माल येत असेल ना.
2: मग रिया काही विचारू नकोस बघ. आमचा मोठा चौसोपी वाडा होता, दगडी बांधकाम होतं त्यावेळेसच ते.
1: अगो बाई, म्हणजे ते पडवी माझघर असं होतं का सगळं.
2: हो अगदी बरोबर बघ रश्मी, तसाच वाडा होता. बर का रिया, समोर पडवी आणि पडवीत झोपाळा पण बांधलेला होता.
1: अय्या झोपाळा किती छान.
2: आणि बर का रिया, येता जाता आम्ही मुलं त्या झोपाळ्यावर झोके घेत बसवू. हा पण दुपारी 3 ते 4 या वेळेत मात्र आम्हाला झोपाळ्यावर बसायची परवानगी नसायची बर का.
1: ती का बर.
2: अगं रश्मी, ती आमच्या आजोबांची विश्रांतीची वेळ. आमच्या आजोबांना त्या झोपाळ्यावर डोक्याखाली उशी तक्क्या असं घेऊन त्यावेळेला आराम करायची बर का दुपारच्या वेळेत.
1: अच्छा, म्हणजे दिनक्रम अगदी काटेकोर होता म्हणायचा त्यांचा.
2: मग आमचे आजोबा अगदी कडक शिस्तीचे बघ. भल्या पहाटे उठायचे
1: अगो बाई.
2: आणि बर का रिया, आम्हाला सुद्धा सकाळी उशिरापर्यंत झोपू द्यायची परवानगी नव्हती बर का.
1: नाहीतर ही मुलं सुट्टी म्हटलं की उशिरापर्यंत झोपण्याचा परवानाच मिळाल्यासारखी वागतात. काय गाई, ही आई ना कुठूनही फिरून माझ्या झोपेवरच येते. ए आजी, पडवी नंतर काय होतं.
3: झोपत नाहीस का जास्त वेळ. झोपतेस ना.
2: जाऊ दे रश्मी. बर रिया, पडवी नंतर ना माझघर, त्यानंतर मधलं अंगण.
1: अच्छा.
2: हा मागच्या बाजूला साठवणीची खोली होती. त्या खोलीच्या बाजूला बाळंतिणीची खोली होती बर का. त्यानंतर स्वयंपाकघर, आणि स्वयंपाकघराच्या बाजूला वरती माळवदार जाण्यासाठी जिना होता.
1: माळवद.
2: हा म्हणजे जशी गच्ची तुमची.
1: असं होय.
2: हा आणि कुणी आलं गेलं पाहुणा रावळा आला तर 2 खोल्या होत्या बघ बांधलेल्या. सगळी लहान मुलं माझघरात झोपायची आणि त्यांच्या बाजूला घरातल्या बायका.
1: अहो आई, घरात इतकी सगळी माणसं म्हटल्यावर

0: वाळवण्याचंही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात करावं लागत असेल ना?
1: मग एवढ्या तेवढ्याने भागतोय होय. चांगलं 9-9, 10-10 किलोचं करावं लागायचं बघ आम्हाला.
0: बरं.
2: अगं आजी, इथं आपण 5-6 माणसापुरतच करतो, तरी बऱ्यापैकी मोठ्या पातीला ते शिजवावं लागतं. मग इतक्या माणसांसाठी करायचं म्हणजे बरीच मोठी पातीली लागत असेल ना ग?
1: हो, हे भलं मोठं भगुनं लागायचं बघ आम्हाला.
2: भगुनं? हे काय आता?
0: अगं, भगुनं म्हणजे पातेलं हो नाही?
1: हो, त्या भगुण्याच्या बुडाला मातीनं सारवावं लागायचं बघ. मग मागच्या अंगणात चूल पेटवून त्यावर ते पातेले ठेवायचं. त्यात मग कुरड्याचा चीक बनवायचा, तांदळाचे पापड करायचे असले की तांदळाच्या खिशीचा घाटा शिजवायचा, असं सगळं चालायचं बघ आमचं.
2: पण माती का लावायची गाजी?
1: अग, तो चीक किंवा तो तांदळाचा घाटा जो घ्यायचो ना, मग तो खाली त्या पातेल्याच्या बुडाला लागू नये किंवा ते करपलं जाऊ नये म्हणून त्या भांड्याला माती लावावी लागायची बघ. आणि बर का, त्या वाळवण्यासाठी खास मचाण बांधली जायची.
0: मचाण का बरं बांधायची ती?
1: अगं, म्हणजे मग गुरांनी खाऊ नये, धूळ काडी कचरा उडू नये म्हणून असायचं हे सगळं. मग गव्हाचं काड त्यावर ठेवून त्यावर कुरड्या घालायच्या.
0: गव्हाचं काड?
1: रश्मी, जसं ज्वारीचं कणीस असतं की नाही, तशा गव्हाच्या ओंब्या असतात. वाळलेली पानं कडवा म्हणून गुरांना खायला घातली ना की उरलेल्या काड्या म्हणजे काड.
0: अच्छा.
1: हा,
2: त्यावर का म्हणून कुरड्या किंवा वाळवण करायचं?
1: अगं, म्हणजे त्यावर ते चिटकून बसत नाहीत ना, वाळलं की पटकन निघतात. आणि बर का रश्मी आणि रिया, हे सगळं करायला भल्या पहाटे लवकर उठायचो आम्ही. सूर्य उगवायच्या आत वाळवण घालून झालेलं असायचं बघ आमचं.
0: सूर्य उगवायच्या आत?
1: मग म्हणजे सूर्याच्या पहिल्या किरणाच्या उष्णतेपासून ते वाळायला सुरुवात व्हायची बघ.
2: ए आजी, त्या कुरड्या अर्ध्या उरल्या अर्ध्या वाळलेल्या खायला किती छान लागतात ना, पण आई मला खाऊनच देत नाही ग, लगेच ओरडते.
0: ए, मी कितीही नाही म्हंटल तरी माझी नजर चुकून तू आणि तुझा दादुड्या ते खातात ना.
1: अगं रश्मी, तीच तर खरी गंमत असती का या वयात. बर का रिया, घरातली वडील मंडळी बायका कामात गुंतल्या की आम्ही सगळी भावंड हळूच असे उद्योग करायचो बघ. अर्ध्या ओल्या खारोड्या पापड्या कुरड्या यांची चव काही औरच आहे बघ.
0: हो, ते तर आहेच म्हणा.
2: आणि आजी, तुम्ही सगळी भावंड एकत्र म्हणजे नुसती धमाल मस्ती अशी मज्जाच असेल ना?
1: हो ग, इतकी धमाल की विचारूच नकोस. खेळ तर असे खेळायचो आम्ही एक एक, आट्या पाट्या म्हणू नको, लगोरी काय, दगड का माती, हत्तीची सोंड, लंगडी, चिरक्या, शिवणा पाणी, आंधळी कोशिंबीर, असे कितीतरी खेळ खेळायचो. तुम्हाला तर त्यातले काही माहिती पण नसतील बघ.
0: पण आई, काही म्हणा, एकत्र कुटुंबात ही गोष्ट फार चांगली असते ना, की सर्वांसोबत राहणं, एकमेकांसोबत जुळवून घेणं, खेळणं, आपापसातले वाद मिटवून पुन्हा एकत्र येणं. मला काय वाटतं ना की व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ना एकत्र कुटुंब पद्धतीत असं असलं ना की ते जास्त छान. नाहीतर काय, आजकाल क्लासेस लावायला लागतात बघा व्यक्तिमत्व विकासासाठी.
1: खरंय बघ रश्मी. आणि रिया, उन्हाळ्याच्या दिवसात ना आम्ही मधल्या अंगणात अंथरून टाकून झोपायचो बघ. रात्रीचा चंद्राच्या चांदण्यांचा शीतल प्रकाश. अगं, लाईट का नाईट का लॅम्प कुठला तो तुमचा?
0: लाईट लॅम्प.
1: हा, त्याची गरजच नव्हती कारण चांदण्यांचा प्रकाशच इतका छान असायचा.
0: वा
1: रश्मी, तुला सांगते, आम्ही असं झोपायचो ना अंगणामध्ये आणि मग ते चांदण्यांकडे बघत बसायचो. मग आकाशात चांदण्यांचं एक प्रश्नचिन्ह दिसायचं आम्हाला.
0: बर, प्रश्नचिन्ह?
1: हा. मग आमची आजी सांगायची, अरे ते सप्तर्षी आहेत.
0: सप्तर्षी?
1: हा, त्यांची अशी गोष्ट आहे असं म्हणून आमची आजी गोष्ट सांगायला सुरुवात करायची.
0: म्हणजे एका मागून एक गोष्टींचा पाऊस पडत असेल, नाही का?
1: हो ग, आजीच्या तोंडून गोष्टी ऐकण्यातली मजाच काही वेगळी होती ग. आणि बर का रिया, तुझा दादुड्या जसा तुझ्या खुण्या काढतो ना,
0: हो,
1: तसा माझा मोठा भाऊ हळूहळूच भूताखेतांच्या गोष्टी करायला सुरुवात करायचा. इतका रंगवून रंगवून सांगायचा तो की असं वाटायचं त्याच्या गोष्टीतली ती हडळ आपल्या छातीवरून बसती की काय बाई.
0: आई, म्हणजे भीतीने पाचावर धारण बसत असेल ना?
1: हो. म
2: म्हणजे काय ग आजी, 5 भूत येत होती का?
1: काय बाई हिरिया, अगरिया, 5 भूत येत नव्हती ग.
2: मग
1: पाचावर धारण बसत असेल म्हणजे खूप भीती वाटत होती आम्हाला.
2: हो का? असे हे,
1: तुला सांगते ना, मला तर जाम भीती वाटायची.
0: बर.
1: मग अंधार पडल्यावर सोबत कोणीतरी असल्याशिवाय मी एकटी बाहेरच जायची नाही बघ.
0: अजूनही घाबरता अंधाराला?
1: घाबरत होते ग तेव्हा. आता जसं जसं वय वाढलं, मोठी होत गेले, तसं तसं हे सगळं आपल्या मनाचेच खेळ आहेत हे कळत गेलं.

0: भूत बीत काही नसतं. आजी, तुमच्या अंगणात झाडे लावली असतील ना ग तुम्ही? तुला तर फुलझाडांची किती विशेष आवड आहे.
1: कसा विषय बदलतीये बघा.
0: नाही ग आई, असं काही नाही.
1: हो, म्हणून लाईट गेल्यावर आई आधी मेणबत्ती लाव, बॅटरीचा उजेड लाव.
0: ए बघ ना आजी.
2: जाऊ दे ग रश्मी. बरं रिया, आमच्या अंगणात किनी चारही बाजूंनी झाडं लावलेली होती बघ. कडुनिंब होता, आंबा, पेरू, चिकू अशी फळ झाडं होती. आणि त्याशिवाय गुलाब, जाई, जुई, मोगरा, झेंडू अशी फुलझाडं देखील होती बरं का. त्यामुळे कसं आम्हाला घरची फळं खायला मिळायची आणि देवपूजेसाठी भरपूर फुलं मिळायची. या झाडांमुळं भर उन्हातही आम्हाला गारवा मिळायचा. कडुलिंबाची छाया तर अतिशय शीतल असते, त्यामुळं कितीही ऊन असू दे त्याच्या खाली बसलं की खूप छान वाटायचं बघ. अगदी तुमचं ते कूलर आहे ना, तसं आमचं नैसर्गिक कूलर होतं बघ ते झाड म्हणजे.
3: किती ऊन आहे बाय.
2: आला बघ राहुल.
1: बापरे, केवढा घामेजलाय.
3: रिया, अगं तो कूलर लाव बघ आधी आणि फिरव जरा माझ्याकडं. खूप प्रचंड ऊन आहे बाहेर आणि जरा थोडं अगं फ्रीज मधलं पण पाणी द्या, दमल्यासारखं वाटतंय मला.
1: अरे राहुल, तू आताच उन्हातून आलास ना आणि लगेच थंडगार पाणी काय पितोस रे फ्रीज मधलं? कूलर समोरही लगेच जाऊ नको, चूप बस तू, आधी माझं ऐक. लगेच बदललेलं तापमान शरीराला सहन होत नाही, लगेच कूलर समोर बसू नकोस. 5 मिनिटं थांब आणि नंतर कूलर लाव आणि डायरेक्ट कूलरच्या समोर नको बसू, तो थोडं बाजूला बस
2: आणि मग पाणी पिरे. राहुल, थांब जरा 5 मिनिट.
0: अरे दादुड्या, तरी तुला आई म्हणली होती ना की डोक्याला उपरणं बांधून जा, ऐकलं नाहीस तू? उन्हानं तुझे गाल बघ कसे टोमॅटो सारखे झाले आहेत ना.
1: काय आणि किती गरम झालायस, डोक्यावर बर्फ ठेवला तर लगेच पाणी पाणी होऊन जाईल.
3: खरंच बाबा, हा उन्हाळा आहे ना, माणसाला अगदी जीव घेणार बा. काही म्हणरी आपण, या उन्हानी अख्खा माझा अहंकार पार वितळवला.
0: थांब थांब रे दादुड्या, लिंबू सरबत आणते मी तुझ्यासाठी, ते प्यायलास ना म्हणजे तुला बरं वाटेल. मग अशीच बनवून ठेवलंय मी ते सरबत.
3: किती छान वाटलं बघ हे सरबत प्यायल्यावर. खरंच खूप छान केलं होतं बरं का सरबत. अगं संपलं पण, अजून जरा थोडं मिळालं असताना तर जरा बरं झालं असतं ग.
0: हा बरं दादुड्या, तुला आवडलं ना सरबत, मी आणखी घेऊन येते तुझ्यासाठी. पण मला सांग तू की उन्हाळ्यात कशी काळजी घ्यायची.
3: आज जो अनुभव आला ना, त्याच्यावरून तर नक्कीच मला असं वाटतं की उन्हाळ्यामध्ये आपण भरपूर पाणी प्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो बा, ऊन बघता 12 ते 4 दरम्यान बाहेर जाणं टाळावं माणसानी. आणि केस डोक्यावर राहो ना राहो, पण उन्हाळ्यामध्ये डोक्यावर टोपी नक्की घातली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं जे आहे ना, मी ते मगाशी नाही का ते कॉटन ब्लेंड मिक्स शर्ट घालून गेलो ना, ते नका घालू बा.
1: सुती कपडे वापरा,
3: सुती कपडे घाला. आणि आपण गावाकडचं जरी वाटलो, खेड्यातला वाटलं तरी चालेल, पण डोक्यावर उपरणं राहू द्या बुवा. सर्वात महत्वाचं माहिती का, की असं छान कूलर समोर बसून एकदम पाय पसरून वगैरे निवांत ताक लिंबू पाणी आणि नारळ पाणी एक एक घोट घ्यावं, जेणेकरून छान पोट थंडगार राहावं. आणि लहान बहिणीनी अशीच माझी सेवा करावी, नारळ पाणी लिंबू पाणी आणून द्यावं.
2: अरे राहुल, पण यात सगळ्यात महत्वाचं काय माहिती का? हट्टीपणा करू नये
1: आणि आईचं
4: ऐकावं. ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
5: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सणवार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
4: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलक फुलक.
5: हलक फुलक, हलक फुलक. हलक फुलक ही कौटुंबिक श्रुतिका तुम्ही ऐकलीत. या श्रुतिकेची संकल्पना आहे नयन पवार यांची. या श्रुतिकेचं लेखन केलं होतं वैजयंती नांदगावकर यांनी आणि यात सहभागी झाले होते वैजयंती नांदगावकर, नयन पवार, स्मिता नामदे आणि निकिता

फळ। मैत्रिणींनो आता वळूया आजच्या आपल्या रेसिपीकडे। मैत्रिणींनो आज मी तुम्हाला एक पटकन होणारी चटणी सांगणार आहे। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये छोटे छोटे कांदे बाजारात येतात आणि त्या कांद्याची स्वतःची आपली एक चव असते आणि हे कांदे टाकून एक चटणी आपल्याला बनवायची आहे, ती कशी? तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अर्थातच हे छोटे छोटे कांदे आणि त्याबरोबर डाळ्या, म्हणजे डाळवं जे आपण चिवड्यामध्ये वापरतो, आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे। तर आता मिक्सरमध्ये ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, डाळवं, शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ आणि या छोट्या कांद्यांचे थोडेसे तुकडे, असं करून आपल्याला ही चटणी मिक्सरमधनं फिरवायची आहे। आणि ही चटणी एकजीव झाली की त्यावर आता आपल्याला फोडणी करायची आहे। तर फोडणी करताना सुद्धा कढईत तेल घेतलं की पहिल्यांदा मोहरी, जिरं, थोडासा हिंग घातला की त्यानंतर याच फोडणीमध्ये आपल्याला पुन्हा या छोट्या छोट्या कांद्यांचे उभे काप करून टाकायचे आहेत आणि कांद्याने थोडासा रंग बदलला की गॅस आपल्याला बंद करायचा आणि ही फोडणी त्या खोबऱ्याच्या चटणीवर ओतायची आहे। मैत्रिणींनो ही चटणी डोशाबरोबर तुम्ही खाऊ शकता, पराठ्याबरोबर खाऊ शकता किंवा धपाट्याबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या कांद्यांची गोडी काही वेगळीच असते आणि त्यामुळे या चटणीला एक वेगळी चव येते। ही चटणी तुम्ही नक्की करून बघा बरं का मैत्रिणींनो।

आशा भोसले यांनी गायलेलं मपा भावे यांचं गीत तुम्ही ऐकलत. या गीताला संगीत दिलं होतं अनिल अरुण यांनी. मैत्रिणींनो, आज आहे 8 मे आणि 8 मे हा दिवस जगभरात जागतिक रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो. रेडक्रॉस या संस्थेचे संस्थापक हेन्री

0: री डुनॉन्ट यांचा 8 मे हा जन्मदिवस आणि म्हणून या दिवशी रेडक्रॉस दिन साजरा केला जातो. हेनरी ड्युनॉन्ट यांना शांततेचा पहिला नोबेल पुरस्कार मिळाला होता. रेडक्रॉस ही संस्था आरोग्य सेवा, रक्ताची उपलब्धता आणि मानवी मदत पुरवण्याचं कार्य करणारी एक महत्वाची संस्था आहे आणि याचं जाळं जगभरात पसरलेलं आहे. गरजूंची मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. यासारख्या अनेक संस्था आपल्या देशात काम करत आहेत आणि म्हणूनच मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमात आपण संवाद साधणार आहोत छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात दत्ताजी फाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी. डॉक्टर मंजुषा कुलकर्णी या जनकल्याण ब्लड सेंटर चेनच्या सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत आहेत. शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल फाउंडेशनच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट आणि सेक्रेटरी पण आहेत. जनकल्याण ब्लड सेंटरच्या अंतर्गत स्वयंसेवी रक्तदान चळवळीविषयी त्यांनी अनेक नॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंटेशन्स दिलेले आहेत. त्या अनेक पुरस्कारांनीही सन्मानित आहेत. मैत्रिणींनो, आज जसा रेडक्रॉस दिन आहे तसाच थॅलसेमिया दिन किंवा थॅलसेमिया डे म्हणूनही साजरा केला जातो 8 मे. या दोन्ही दिनांचं औचित्य साधून आपण डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतोय. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, तुम्ही हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीशी संलग्न आहात अनेक वर्षांपासून, तेव्हा आजच्या दिवसाचं म्हणजे रेडक्रॉस दिनाचं आणि थॅलसेमिया डेचं काय महत्व आहे तुम्ही काय सांगाल?
1: रेडक्रॉस दिवस हा एका अर्थाने आरोग्य संघटना जी आहे, रेडक्रॉस संघटना, त्यांच्या माध्यमातून चाललेलं आरोग्यविषयक काम ते लोकांपर्यंत पोचावं आणि लोकांनी त्यानिमित्ताने रक्तदानासारख्या विषयामध्ये यावं, आरोग्य संघटनेत काम करावं, कारण ही तशी सेवाभावी संस्था आहे. रेडक्रॉस ही सेवाभावी संस्था आहे, त्यामुळे सगळेच काम करणारे तिथे स्वयंसेवी लोक आहेत. त्यामुळे आपणहून ज्यांना काहीतरी स्वतः केलं पाहिजे असं वाटतं अशा लोकांची ही संघटना आहे. त्या दिनाच्या निमित्ताने अनेकांनी त्याच्यामध्ये सहभाग देऊन समाजासाठी काही ना काही आपला वाटा उचलावा, त्यासाठी खरं म्हणजे दिवस साजरे करायचे असतात.
0: मानवी आरोग्याशी जोडली गेलेली ही एक चळवळ आहे की जेणेकरून स्वेच्छेने सगळ्यांनी यात आपापला वाटा उचलला पाहिजे. खरं तर याच उद्देशाने ही संस्था सुरू झाली होती.
1: याच उद्देशाने ही संस्था सुरू झालेली आहे आणि त्यामुळे स्वाभाविक थोडंसं रेडक्रॉस सोसायटीमध्ये असं म्हणतात की 5 C माणसांनी त्याच्यामध्ये जपावे आणि त्या माध्यमातून काम करावं. त्यात त्यांनी 5 C मध्ये काय म्हणलेलं आहे की आपण कम्पॅशनेट असावं, क्रिएटिव्ह असावं, कोलॅबोरेटिव्ह असावं, क्रेडिबल असावं आणि कमिटेड असावं. आणि मग असे सगळे गुण असताना आपण या समाजासाठी काहीतरी करावं म्हणून या स्वयंसेवी संघटनेचं सदस्य लोकांनी व्हावं यासाठीचा खरं म्हणजे हा प्रसार.
0: मॅडम, ही संस्था सुरू झाली त्यामागचा उद्देश म्हणजे खरं तर संकल्पना काय होती?
1: मुळामध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये ही संघटना तशी भारतामध्ये सुरू झाली, त्यामुळे जखमी सैनिकांना मदत करणं हा खरं पहिला त्यातला मूळ उद्देश होता. रक्त पेढ्या सुरू करणं ह्याच्या मागे सुद्धा तीच भूमिका होती. पण मग हळूहळू स्थायी स्वरूपात पण आरोग्याचं काम काही ना काही लागतंच, त्यामुळे हळूहळू ती संघटना मोठी झाली आणि आत्ता त्या पद्धतीने त्यांचं काम चालतं आहे. म्हणजे असं म्हणता येईल की भारतात 1200 वर इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे ऑफिसेस आहेत, कार्यालय आहेत आणि त्याच्या माध्यमातून काम चालतं
0: ठिकठिकाणी. आपण जर आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला, संभाजीनगर जिल्ह्याचा, तर किती त्या संस्था इथे कार्यरत?
1: महाराष्ट्रामध्ये असं म्हणता येईल की रक्त पेढ्या या रेडक्रॉस संघटनेच्या माध्यमातून 13 ठिकाणी चालतात आणि पूर्ण भारतामध्ये 100 रक्तपेढ्या रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून चालतात आणि त्या माध्यमातून मुख्य काम होतं. गुजरातमध्ये तर रेडक्रॉस सोसायटीचं प्रचंड काम आहे की जो आजचा आपला दुसऱ्या दिवसाचा औचित्य तुम्ही सांगितलं की हा थॅलेसेमिया डे पण आहे, तर गुजरातमध्ये रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून रक्तपेढी तर चालतेच मोठ्या प्रमाणावर अहमदाबादमध्ये, पण त्याच्याबरोबर हा जो थॅलेसेमिया आहे तो प्रिव्हेंट करण्याचं काम पण मोठ्या प्रमाणावर चालतं. किती मोठ्या प्रमाणावर? तर पूर्ण गुजरातमधले सॅम्पल्स ते थॅलेसिमियाचे तिथल्या लॅबोरेटरीमध्ये आणून टेस्ट करतात आणि पुढच्या पिढीमध्ये हा, कारण हा जनुकीय आजार आहे थॅलेसिमिया, पुढच्या पिढीमध्ये तो होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणावर तिथे काम केलं जातं. तर मग ते कसं करायचं? तर 2 टप्प्यामध्ये ते केलं जातं. एक तर सगळ्या गर्भवती मातांची तपासणी, थॅलेसेमिया मायनर आहे का नाही यासाठी.

0: म्हणजे तिथून आपण मूल थॅलेसिमियाचा जन्माला येणार नाही याची काळजी घेऊ शकतो. जर माता थॅलेसिमिया मायनर निघाली तर मग त्या मुलाच्या पित्याचं पण थॅलेसिमियाची टेस्ट केली जाते. ती जर नॉर्मल आली, सामान्य आली तर काही करायची गरज नाही. पण जर ती पण मायनर आली तर मात्र आपल्याला त्या बाळातला थॅलेसिमिया मेजर नाही ना हे पाहावं लागतं. कारण 25% शक्यता प्रत्येक बाळामध्ये थॅलेसिमिया मेजर होण्याची असते. मग तो थॅलेसिमिया मेजर होऊ नये म्हणून त्या गर्भवती महिलेच्या पोटातलं पाणी तपासून त्यांचं जेनेटिक टेस्टिंग करून जर ते बाळ सामान्य असेल किंवा थॅलेसिमिया मायनर असेल, मायनर हा तसा आजार नाही आहे, तो फक्त कॅरी करतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तो आपल्याला तिथे थांबवता येऊ शकतो. हा एक झाला एका अर्थाने मूल जन्माला येऊ नये याची काळजी घेण्याचा पहिला मार्ग की गर्भवती महिलांची तपासणी. पण मोठ्या प्रमाणावर काय करता येईल तर सर्व कॉलेजवरील विद्यार्थ्यांची यासाठी तपासणी करणं. तुम्हाला आठवत असेल काही वर्षांपूर्वी निगेटिव्ह रक्तगट असला की काय असा एक प्रश्न साधारणपणे लग्न करताना बऱ्याच जणांचा असायचा. पण आता शास्त्र इतकं प्रगत झालंय की त्याला काही फार अडचण नाही आहे. निगेटिव्ह माता असेल आणि वडिलांचा ग्रुप पॉझिटिव्ह असेल तरीही पहिल्या ह्याच्यात काही अडचण येत नाही. नंतर आता औषधी पण निघालेली आहेत त्यामुळं अँटीडी देऊन आपण ते आजार नाही होणार याची काळजी घेऊ शकतो. तसंच थॅलेसिमियाच्या बाबतीत पण प्री मॅरिटल काउन्सिलिंग या अर्थाने सर्व विद्यार्थ्यांची तपासणी अशी गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात रेडक्रॉसच्या माध्यमातून केली जाते. आणि सगळ्या विद्यार्थ्यांची तपासणी केल्यामुळे त्याच्यातला अवेअरनेस वाढतोय आता की थॅलेसिमिया मायनर लग्न 100% करू शकतो. नॉर्मल माणूस थॅलेसिमिया मायनरशी लग्न करू शकतो. पण दोन मायनरचं एकत्र जर लग्न झालं तर थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येण्याची शक्यता असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कॉलेजबहीन मुलांमध्ये याच्याविषयीचा अवेअरनेस करणं आणि त्याची तपासणी करणं असा मोठा प्रोजेक्ट गुजरातमध्ये रेडक्रॉसच्या माध्यमातून चालतो. मागच्या वर्षी मी पाहिलं तेव्हा साधारणपणे 500 थॅलेसिमिया मेजर मूल जन्माला येणार नाहीत असं काम निश्चितपणे त्यांना करता आलेले. म्हणजे इतक्या जणींची तपासणी केल्यानंतर असं झालं की 500 जणींच्या तपासणीमध्ये ते होणारं मूल थॅलेसिमिया मेजर आहे असं लक्षात आलं आणि त्याचं बर्थ आपण प्रिव्हेंट करू शकलो.
1: मॅडम, हा सुद्धा एक आजार रक्ताशी निगडीत आजार आहे. तर तुम्ही इतक्या वर्षापासून पॅथॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहात, तर पहिल्यांदा रक्त म्हणजे नेमकं काय ते आपल्या मैत्रिणींना सांगा.
0: रक्त तसं खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, सगळ्यांनी रक्त पाहिलेली असतं. आपल्या शरीरात एक द्रव आहे एका अर्थाने जो सगळ्या शरीरभर फिरत असतो. आणि सगळ्या शरीरभर फिरत असताना हे नेमकं काय करतं तर त्याच्यातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या पेशी आहेत त्याच्या पेशींच्या माध्यमातून आपली रक्ताभिसरण संस्था नीट राहते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या अवयवांना रक्त पुरवठा अन्न पुरवठा होतो असं आपण म्हणू. हे काम मूळ खरं म्हणजे रक्ताचं आहे.
1: याच्यामध्ये कुठकुठले घटक असतात रक्तामध्ये?
0: रक्ताचे तसे दोन म्हणता येतील भाग. एक सेल्युलर भाग म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पेशी असं म्हणू. तीन प्रकारच्या पेशी रक्तामध्ये असतात. ज्याला लाल रक्तपेशी आपण म्हणतो की ज्याच्यामुळे साधारणपणे रक्ताचा रंग लाल असतो. दुसऱ्या पांढऱ्या रक्तपेशी आपण म्हणू. आणि तिसऱ्या प्लेटलेट्स किंवा बिंबिका ज्याला मराठीमध्ये म्हणतात. आता या प्रत्येक पेशीचं कार्य वेगळं वेगळं आहे. आणि राहिलेला आहे तो मग द्रवभाग. त्या द्रवभागामध्ये मग प्रोटीन्स आहेत, बाकीचे केमिकल्स आहेत. पण मूळ ह्या तीन पेशींच्या कार्यामध्ये लाल रक्तपेशींचं मुख्य काम जे आहे ना ते आपण जो श्वास घेतो त्यातला ऑक्सिजन या लाल रक्तपेशींच्या द्वारे आपल्या सगळ्या अवयवांना पोहोचवला जातो. आणि तिथे तयार होणारा कार्बन डायऑक्साईड पुन्हा फुफ्फुसातून या रक्तभिसरण संस्थेतून बाहेर पडतो. हे लाल रक्तपेशींचं काम झालं. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात तर कुठलाही प्रतिकार करण्याची पहिलं काम कोण करतं तर पांढऱ्या रक्तपेशी करतात. म्हणजे आपण असं म्हणतो की ताप आला आणि पांढऱ्या रक्तपेशी वाढल्या. त्या का वाढल्या तर त्यांना त्या आलेल्या तापाला जो कोण विषाणू जीवाणू आपल्या शरीरात गेलाय त्याला प्रतिकार करायचा आहे, त्याला येऊ नाही द्यायचंय. मग हे काम मूळ त्या पांढऱ्या रक्तपेशींचे. आणि प्लेटलेट्स ज्याला बिंबिका म्हणतात, आता डेंग्यूमुळे प्लेटलेट्स सगळ्यांना खूप माहिती झालेलं आहे. त्यामुळे रक्त वाहायला लागलं की गोठवण्याचं पहिलं कोण येतं तर प्लेटलेट येते आणि तिथे रक्तस्राव थांबवण्यासाठी मदत करते.
1: मॅडम, ह्या याच्यावरूनच रक्तगट कसे पडतात मग?
0: रक्तगट हा लाल रक्तपेशींवर आपल्या काही अँटीजन्स की ज्याला आपण प्रतिजन असं म्हणू मराठीमध्ये, पण अँटीजन हा शब्द जास्त सोपा वाटतो कधी कधी, अँटीजन्स असतात त्याच्यावरनं आपले रक्तगट ठरतात. सगळ्यांना माहिती असलेल्या दोन रक्तगट सिस्टीम्स आहेत. पण असे वेगवेगळे साधारणपणे 45 प्रकारचे वेगवेगळे अँटीजन्स आपल्या लाल रक्तपेशींवर असतात. पण त्या सगळ्यांनाच तितकं महत्त्व नाही आहे कारण त्याच्यामुळं जे रक्तसंक्रमण आपण करतो त्याच्यात खूप अडचणी येत नाही. त्यामुळे मेजर कोणते दोन रक्तगट आहेत तर एक

0: एबीओ ग्रुप म्हणतो आपण आणि दुसरा आरएच ग्रुप म्हणतो. मग हे ठरतात कशावरनं? तर हे त्या लाल रक्त पेशींवर असलेल्या प्रतिजनावरनं ठरतात, अँटीजनवरनं ठरतात. मग ए बी हे दोन अँटीजन्स आहेत. लाल रक्त पेशीवर जर ए अँटीजन असेल तर त्याचा रक्तगट ए असतो, बी असेल तर त्याचा रक्तगट बी असतो, आणि दोन्हीही अँटीजन असतील तर त्याचा रक्तगट ए बी असतो. पण कधी कधी हे दोन्ही अँटीजन नसतात तर त्याचा रक्तगट ओ असतो. ही झाली ए बी ओ रक्तगट सिस्टीम. अशीच आर एच सिस्टीम जी साधारणपणे सगळ्यांना माहिती असते की आर एच पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. आपण 85% लोक तर साधारणपणे आर एच पॉझिटिव्हच असतात, बाकीचे 15% लोक वेगवेगळ्या प्रकारचे आर एच निगेटिव्ह असतात.
1: पण ह्याच्यामध्ये पण ते एक कॅटेगरी आहे की हा डोनर आहे आणि तो रेसिपियंट आहे, ते काय असतं नेमकं?
0: तर त्याच्यामध्ये आपण असं साधारणपणे असं म्हटलं जातं की ओ निगेटिव्ह हा युनिव्हर्सल डोनर आहे. ह्याला युनिव्हर्सल डोनर का म्हणतात? तो या राहिलेल्या सातही रक्तगटाच्या लोकांना आणि ओ निगेटिव्हला सुद्धा, म्हणजे सगळ्या रक्तगटांना त्याचं रक्त चालू शकतं. आणि युनिव्हर्सल रिसिपियंट कोण आहे? तर ए बी पॉझिटिव्ह आहे, की ज्याला पण बाकीच्या कुठल्याही रक्तगटाचं रक्त चालू शकतं. त्यामुळे त्यांना तसं म्हणलं जातं, पण शक्यतावर त्या रक्तगटाचं रक्तच आपण रुग्णांना
1: देऊ शकतो. म्हणजे आर एच फॅक्टर काय असतो?
0: आर एच फॅक्टर हा पण एक प्रतिजन आहे, म्हणजे अँटीजनच आहे. तो डी अँटीजन म्हणतात त्याला. तो जर आपल्या लाल रक्त पेशींवर असेल तर आपण त्याला आर एच पॉझिटिव्ह आहे असं म्हणतो, आणि जेव्हा तो ॲबसेंट असतो, अँटीजनच नाही आहे रेड सेलवर, त्याला आर एच निगेटिव्ह म्हणलं जातं.
1: मॅडम, आपल्या शरीरासाठी रक्तनिर्मितीची किती गरज असते?
0: आपल्या शरीरातल्या सगळ्याच पेशी ह्या आपण जन्मल्यापासून मरेपर्यंत त्याच राहत नाहीत, त्यामुळं त्यांना प्रत्येकाला त्याचं त्याचं हाफ लाईफ आहे. त्यामुळे रक्तनिर्मिती सतत होत राहिली पाहिजे. मग ही रक्तनिर्मिती सतत का झाली पाहिजे? तर आपल्या लाल रक्तपेशींचं जर आपण पाहिलं तर त्यांचं आयुष्य 120 दिवसांचं असतं. त्यामुळे 120 दिवसांनी तयार झालेली रक्तपेशी जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सतत चालू राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार होण्याची. तसंच पांढऱ्या रक्तपेशींचं पण आहे, तसंच प्लेटलेट्सचं पण आहे. त्यांचं पण लाईफ खूप कमी आहे, म्हणजे लाल रक्तपेशींपेक्षाही त्यांचं लाईफ अजून कमी आहे. म्हणजे प्लेटलेट्स असं म्हणता येईल की 10-12 दिवसांचंच लाईफ आहे, पांढऱ्या रक्तपेशींचं 2 दिवसांचंच लाईफ आहे. त्यामुळं हे सतत डिस्ट्रॉय होत असल्यामुळे पुन्हा पुन्हा निर्मिती त्याची होण्याची गरज आहे.
1: आणि त्यावरच आपलं शरीर खरं तर चाललेलं असतं. त्याच पद्धतीने ते झालं पाहिजे, नाहीतर काहीतरी अडथळा आला समजा, म्हणजे एखादी आपत्कालीन परिस्थिती आली, रक्त तयार होत नाही, अशाही बरेच केसेस तुमच्या समोर येत असतील.
0: हा, रक्त तयार होत नाही असे काही आजार आहेत की ज्याच्यामध्ये एक अप्लास्टिक अॅनिमिया नावाचा आजार असतो की ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या पेशी कमी झालेल्या असतात. जसं रक्त तयार न होण्याचा किंवा बिघाड असलेलं रक्त तयार होण्याचे पण काही जनुकीय आजार आहेत, की ज्याच्यामध्ये थॅलेसिमिया हा एक आजार आहे. की रक्त तयार होतं का? तर होतं, पण जो त्यांच्याकडे हिमोग्लोबिनचा पार्ट तयार होतो ना, त्याचं लाईफ फार नसतं. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये जे नॉर्मली आपल्यामध्ये जे हिमोग्लोबिन असतं ते त्याच्यात नसतं, आणि त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला त्यांना सतत बाहेरून रक्त द्यावं लागतं. त्यांच्याकडची रक्तनिर्मिती पुरेशीच
1: नसते. बरोबर. मॅडम, मघाशी तुम्ही सांगितलं की युद्धाच्या काळामध्ये लोकांना गरज म्हणून किंवा मदत म्हणून रक्तपेढ्या सुरू झाल्या, पण ऍक्च्युअल याचं जाळं पसरायला कशी सुरुवात झाली सगळीकडे? आपल्या देशाचा विचार केला तर तुम्ही,
0: तसं भारताचा विचार केला तर पहिली रक्त केंद्र आपलं कलकत्त्याला सुरू झालं. साधारणपणे 1920 मध्ये असं म्हणता येईल कलकत्त्याचं आपलं रक्त केंद्र सुरू झालं. आणि मग हळूहळू त्याचा प्रसार सगळीकडेच होत राहिला. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये पण आपल्याकडे रक्त केंद्र सुरू झालं. मुंबईमध्ये पहिलं रक्त केंद्र सुरू झालं. हळूहळू याचा विस्तार होत गेला. नुसता विस्तार असं नाही, सुरुवातीला रक्त केंद्र सुरू झाली तेव्हा फक्त ग्रुप आणि क्रॉस मॅच एवढाच विषय होता. हळूहळू रक्तातनं संक्रमित होणारे आजार लक्षात यायला लागले. 80च्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की HIV रक्तातून जाऊ शकतो असं लक्षात आलं. मग त्याची तपासणी आली. त्याच्या आधी हिपॅटायटीस बी नावाचं, काविळ ब ज्याला आपण म्हणू, त्याची तपासणी आली. मग कालांतराने असं लक्षात आलं की काविळ क नावाचा, म्हणजे हिपॅटायटीस सी, हा पण रक्तातनं जाऊ शकतो. मग त्याची तपासणी आली. त्यामुळे आता नुसतं रक्त संक्रमण, रक्तदान असं नाही राहिलं. सुरक्षित रक्तदान आणि सुरक्षित रक्त संक्रमणाला खूप जास्त महत्व आलं. आणि मग जशी जशी ती सुरक्षिततेची कल्पना आपली वाढत गेली, जसं जसं संशोधन होत गेलं, तसं ते अधिक सुरक्षित करण्याकडे सगळ्याच रक्त केंद्रांचं काम झालं. त्यामुळे आता तर मोठ्या प्रमाणात, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला शासनाची पण रक्त केंद्र आहेत,

0: आणि काही चॅरिटेबल इन्स्टिट्यूटची पण रक्तकेंद्र आहेत,
1: तिथे संकलन केलं जातं आणि त्या त्यावेळी ते पुरवलंही जातं रक्त. मॅडम, ही झाली आत्ताच्या काळातली म्हणजे अलीकडच्या काळामधली गोष्ट, पण याच्यापूर्वी जेव्हा रक्तपेढ्या नव्हत्या तेव्हाही लोकांना गंभीर आजार होत होते, त्यावेळी कशा पद्धतीने काम चालत होतं दवाखान्यांमधनं?
0: म्हणजे साधारणपणे मी म्हणलं ना 1920 पासनं पण तेव्हा थोडंसं असं डायरेक्टेड डोनेशन होतं, म्हणजे रक्तगट माहिती आहे तर या पेशंटचा पण रक्तगट माहिती आहे, डोनरचा पण रक्तगट माहिती आहे. ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालेलं नव्हतं, म्हणजे जोपर्यंत कायदा अस्तित्वात आला नाही आपल्याकडे तोपर्यंत ब्लड बँकिंग एवढं डेव्हलप झालं नव्हतं. पण रक्त जमा करून दुसऱ्याला देण्याची प्रक्रिया निश्चितपणे होती की जे ग्रुप करायचं, क्रॉस मॅच करायचं आणि आवश्यकता तपासण्या करून रुग्णाला द्यायचं, ही प्रक्रिया 1920 पासून आपल्या देशामध्ये चालू आहे.
1: त्याच्यानंतर हळूहळू याचा प्रचार आणि प्रसार दोन्ही व्हायला सुरुवात झाली, त्यानंतर रक्तपेढ्या निर्माण झाल्या आणि लोकांना त्याची मदत मिळू लागली. मॅडम, रक्तदानाचं खूप महत्व आत्ताच्या काळामध्ये तर खूप आहे, पण रक्तदान सगळ्यांनी करावं का कोणी कोणी रक्तदान करावं आणि त्याची किती गरज आहे?
0: तसं रक्तदान महिला आणि पुरुष दोघं पण करू शकतात, पण त्याचे निकष आहेतच, म्हणजे वयाची पण त्याला मर्यादा आहे, 18 वर्ष पूर्ण ते 65 पर्यंत कुणीही रक्तदान करू शकतं. पण मग वजन किती आहे, तर 45 किलोपेक्षा जास्त वजन असलं पाहिजे. मग त्यानंतरचे काही गोष्टी येतात की ज्या आम्ही तपासतो, हिमोग्लोबिनचं प्रमाण, कारण शेवटी असं आहे रक्तदात्याची पण सुरक्षितता पाहिली पाहिजे, त्यामुळे हिमोग्लोबिनचं त्यांचं प्रमाण किती आहे हे पण पाहणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय रक्तदात्याला डायबेटीस, हायपरटेन्शन असे काही आजार नाही आहेत ना, हे पण पाहणं जरुरी आहे. हे आज हे कशासाठी पाहायचं, तर रक्तदात्याला सुद्धा रक्तदानानंतर त्रास नाही झाला पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि काही गोष्टी पेशंटच्या सुरक्षिततेसाठी आहेत, जे आपण हे रक्त ज्याला रुग्णाला देणार आहोत त्याच्यासाठी. मग त्यांना कधी टायफॉइड झाला होता का, कधी मलेरिया झाला होता का, कधी आजारी पडले होते का, अशा काही गोष्टी आहेत की ज्याला आपण इन्फेक्टिव्ह इलनेस म्हणू, त्याची पण आपण रुग्णांची रक्तदात्याची चौकशी करतो, जेणेकरून रुग्णाला काही त्याच्यापासून त्रास होणार नाही. आणि मग काही आजार तर असे आहेतच कॅन्सर सारखे की ज्याच्यामध्ये रक्तदान करूच नाही शकत.
1: म्हणजे मी आता त्याच मुद्द्याकडे येणार होते की काही काही गंभीर आजार असे आहेत जे एखाद्या माणसाला ते असतील तर त्याने रक्तदान केलेलं चालत नाही, असे कोणते आजार आहेत?
0: असं कॅन्सर सारखा आजार आहे का, ह्याच्यामध्ये कसं आहे की काही टेम्पररी गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे रक्तदान करता येत नाही. म्हणजे एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे, वाढू शकतं ना काही दिवसांनी, काही प्रयत्न केले तर वाढू शकतं, आहारात सुधारणा केली तर, त्यामुळे तो एक टेम्पररी आहे. किंवा मला काही दिवसांपूर्वी ताप आला होता तर माझी औषधी संपली, अँटीबायोटिक्स असतील तर ते संपले, त्याच्यानंतर 15 दिवसांनी मी पुन्हा रक्तदान करू शकते, असे टेम्पररी आहेत. पण ज्याच्यातनं करताच येत नाही असे कॅन्सर सारखे आजार नक्की आहेत की ज्यांना रक्तदान कधीच करता येत नाही, किंवा ज्याचं बायपास झालेलं आहे, मेजर काही आजार आहे, मेंदूचं काही ऑपरेशन झालेलं आहे, असे काही मेजर गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये रक्तदान त्यांना नाहीच करता येत.
1: मॅडम, रक्तदानाची आत्ता समाजामध्ये किती गरज आहे?
0: रक्तदानाची गरज तर भरपूर आहे. म्हणजे असं म्हणतात की किती जणांनी रक्तदान करावं, तर आपल्या लोकसंख्येच्या 1% लोकांनी रक्तदान केलं पाहिजे, तेवढी गरज आहे. आणि असं म्हणतात की साधारणपणे तेवढी नाही पूर्ण होत, जेवढी गरज आहे तेवढे रक्तदाते येत नाहीत, अशी आत्ताची परिस्थिती आहे. स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की साधारणपणे आपली गरज आहे त्याच्यापेक्षा रक्तदान हे कमी संख्येने होतं.
1: तर लोकांनी याकडे वळावं यासाठी शासनातर्फे काही प्रयत्न केले जातात का, किंवा रक्तपेढ्यांच्या मार्फत काही प्रयत्न केले जातात का?
0: रक्त पेढ्यांचं हे कामच आहे की स्वेच्छा रक्तदान वाढवणं, कारण सुरक्षित रक्तदानाची सुरुवातच स्वेच्छा रक्तदात्यापासून होते. आणि काही वर्षांपूर्वी पेड ब्लड डोनेशन असा एक विषय होता, तो आता अगदी कायद्याने पण बंद झालाय आणि कुठल्याच अर्थाने ते आता होत नाही तसं. त्यामुळे 100% स्वच्छ रक्तदान हे शासनाने उचललेलं एका अर्थाने पाऊल आहे. मग शासनाने त्याच्यामध्ये काय केलं, तर नॅशनल ब्लड पॉलिसी तयार केली, आपल्या प्रत्येक स्टेट्समध्ये राज्य रक्त संक्रमण परिषद चालते, त्यांच्या माध्यमातून खूप प्रचार प्रसार होतो, पोस्टर्स काढली जातात, रक्तदान दिवस, रक्तदाता दिवस हे साजरे केले जातात की जेणेकरून लोकांना रक्तदानाविषयीची माहिती होत राहावी आणि लोकांनी रक्तदान करत राहावं. रक्तपेढ्या पण हे काम सतत करत राहतात. मग आता हे कसं करायचं, तर साधारणपणे असं म्हणता येईल की एकतर वैयक्तिक संपर्क हा एक विषय असतो. म्हणजे मी आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण दिलं तर कसा वैयक्तिक संपर्क ठेवायचा लोकांशी, तर अगदी 93 पासून आम्ही जेव्हा पोस्ट कार्ड होते ना, रक्तदात्यांना वाढदिवसाची पत्र पाठवायचो.
1: बर,
0: आपण त्यांच्याकडनं जी काय फॉर्म

0: नंबरवरून घेतो, त्याच्यात त्यांचं डेट ऑफ बर्थ असते, मग स्वाभाविकपणे त्यांना ते पत्र पाठवायचं. म्हणजे असं वैयक्तिक संपर्काच्या माध्यमातनं आता ते बदललं, आता पोस्टकार्ड नाही राहिले, आता मेसेजेस जातात किंवा आमच्या रक्तकेंद्रात तर आमच्याकडे सेवाव्रती येऊन फोन सुद्धा करतात. म्हणजे एका अर्थाने त्यांनी कनेक्टेड राहिलं पाहिजे, त्यांना आठवण राहिली पाहिजे रक्तदानाची, असा एक विषय. दुसरा, मोठ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून, ज्याला आपण वातावरण निर्मिती म्हणतो, मग रॅलीजच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्याच्या माध्यमातून असेल, की ज्याला पोस्टर स्पर्धा म्हणता येईल, निबंध स्पर्धा म्हणता येईल, घोषवाक्य स्पर्धा आहे, रांगोळी स्पर्धा आहे, म्हणजे हा विषय देऊन. म्हणजे आम्ही एके वर्षी तर गणेशोत्सव देखावा स्पर्धा पण घेतली. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून स्पर्धेच्या निमित्ताने लोक त्याचा अभ्यास करतात आणि त्या स्पर्धेत भाग घेतात, आणि एका अर्थाने कुठेतरी काही जणांच्या मनामध्ये त्याचं जागरण होतं आणि रक्तदान वाढतं. म्हणजे त्यामुळे अशा अर्थाने प्रत्येक संधी की ज्याच्यातनं आपल्याला रक्तदान प्रबोधन करता येईल, हे रक्तकेंद्रांचं काम पण आहे.
1: म्हणजे प्रत्येक माध्यमांचा उपयोग तुम्ही हा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी करता. मॅडम, रक्तपेढीमध्ये ऍक्च्युअल रक्ताचं संकलन कसं केलं जातं?
0: आपण पाहिलं की आपण आधी रक्तदाता च्या निकषाला जर पात्र झाला तर स्वाभाविकपणे त्याची एक कन्सेंट घेतली जाते आणि त्याच्यानंतर रक्तसंकलन केलं जातं. त्याच्या ठरलेल्या 350 ml किंवा 450 ml अशा दोन प्रकारच्या बॅग्स असतात की ज्याच्यामध्ये ते रक्त गोठू नये म्हणून आणि अधिक दिवस टिकावं म्हणून काही द्रव घातलेले असतात. मग त्यामध्ये रक्तदात्याने काही खाल्लेलं असेल, त्याची झोप पण चांगली झालेली असेल, तर अशा वेळेस त्यांचा हात एकदा ब्लड प्रेशर पाहून जिथून आपल्याला रक्त घ्यायचं स्वीकारायचं आहे त्या व्हेनचा सर्व भाग स्वच्छ करून त्यातनं रक्त घेतलं जातं. याच्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काचेच्या बॉटल्स होता, आता प्लास्टिक बॅग झाल्यात. त्या प्लास्टिक बॅगच्या माध्यमातून आपण 350 ml रक्त घेतलं तर मग त्यानंतर आपण त्याचे वेगवेगळे रक्त घटक पण बनवू शकतो प्लास्टिकच्या बॅग्समुळे.
1: मॅडम, असं म्हणतात की एखाद्याने जर नियमित रक्तदान केलं तर त्याला कधी भविष्यात रक्ताची गरज पडली तर त्याला फ्रीमध्ये ते उपलब्ध करून मिळतं का?
0: हो.
1: किंवा त्याच्या फॅमिली मेंबर पैकी कुणी आजारी असेल?
0: आता याच्यामध्ये शासकीय रचनेमध्ये तर सगळ्यांना सेवा शुल्क लागत नाही, आम्ही त्याला कॉस्ट म्हणत नाही, मी शक्यतो टाळते ती, कारण प्रोसेसिंग कॉस्ट आहे, जे काय खर्च असतो सगळ्या रक्तकेंद्रांचा तो त्या तपासण्या करणं, साठवणं, ती बॅग वापरणं, बाकी सगळे ओव्हरहेड्स याच्यासाठीचा लागणारा खर्च असतो. त्यामुळे ते जे काय सेवा शुल्क आहे ते पण शासनाने त्याचे नियम घालून दिलेले आहेत, त्याच्यापेक्षा जास्त घेता येत नाही असं आहे. त्यामुळे शासकीय रक्तकेंद्रांमध्ये तर त्याला शुल्क लागतच नाही, पण अन्य चॅरिटेबल रक्तकेंद्रांमध्ये पण, म्हणजे आमच्या रक्तकेंद्राचं उदाहरण दिलं तर आम्ही डोनरला स्वतःला लागलं तर त्याला विना सेवा शुल्क देतो. कागदावर लिहिलेलं असतं की 2 वर्षापर्यंत तुम्हाला लागलं तर, पण आत्ता आम्ही पाहतोय की ज्यांनी आमच्याकडे 35-40 रक्तदान केलंय, दुर्दैवाने आता त्यांना बायपास लागतंय, 15-15 वर्ष झाली आहेत, पण आम्ही तरीही देतो. म्हणजे शेवटी रक्तदात्यांनी रक्तदान केलं म्हणून कुणाचा तरी जीव वाचला होता, तर रक्तकेंद्रांनी तेवढं त्यांच्यासाठी केलं पाहिजे असं वाटतं. म्हणून केवळ तो एक विश्वास समाजामध्ये त्या विषयाचा असावा म्हणून आपण हे विना सेवा शुल्क देतो. काही जण म्हणतात सुद्धा की आम्ही भरू शकतो पैसे किंवा आमचा इन्शुरन्स आहे, पण आपण रक्तकेंद्राच्या माध्यमातून तसं करतो, नातेवाईकांना थोडी सवलत देतो.
1: हा, बरोबर. मॅडम, रेशो जर पाहिला म्हणजे रक्त तुमच्याकडे येणं, रक्त संकलन करणं आणि रक्ताची मागणी, एकूण रुग्णालयाचा व्याप बघता किती आहे आणि ते मिळालेलं रक्त तुम्हाला पुरतं का रुग्णांसाठी?
0: दत्ताजी भाले रक्तकेंद्राचा आपण विचार केला ना तर आम्ही फक्त हेडगेवार रुग्णालयापुरतं नाही चालवत. आमचं 20% रक्त हेडगेवार रुग्णालयात वापरलं जातं, बाकी 80% रक्त अन्य रुग्णालयांमध्ये, संभाजीनगर शहरातल्या आणि काही तालुक्यांमधल्या पण रुग्णालयांमध्ये आपण रक्त पुरवठा करतो. पुरतं का? तर बहुतेक वेळा ठीक परिस्थिती असते, फक्त दिवाळीच्या काळामध्ये आणि मे जूनमध्ये मात्र रक्ताचा तुटवडा प्रचंड जाणवतो, मागणी खूप वाढलेली असते आणि तुलनेने रक्तदान कमी होतं, त्यामुळे त्या काळामध्ये थोडीशी अडचणी येते.
1: म्हणजे त्याचं कारण काय की त्या काळामध्येच का अडचण जाणवते?
0: त्या काळामध्ये अडचण जाणवण्याची 2-3 कारण आहेत. आता दिवाळीचा विचार केला तर असं होतं की आपले बरेच कॅम्प इंडस्ट्रीजमध्ये होतात, मग इंडस्ट्रीजना त्या काळामध्ये टार्गेट्स असतात, मग ते स्वाभाविकपणे तिथले रक्तदान शिबिरं त्या काळामध्ये होत नाहीत, सुट्ट्या असतात, कॉलेजेस बंद असतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्या काळामध्ये थोडंसं रक्तदान कमी होतं. आणि म्हणून आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो लोकांना की तुम्ही या काळामध्ये रक्तदान करा, म्हणजे मग ती जी काय अडचण तेव्हा होते ती होणार नाही. आणि मे जूनच्या काळामध्ये पण हेच कारण आहेत, सुट्ट्या असतात, लोक प्रवासाला गेलेले असतात आणि उन्हाळा असल्यामुळे बऱ्याच जणांना ते कम्फर्टेबल पण वाटत नाही, ही पण त्यातली गोष्ट आहे. पण त्यामुळे

0: एक त्या काळामध्ये थोडीशी अडचण येते, पण तरीही लोकांची गरज पुरवता येते, कारण आपण जर कॉल केलं डोनर्सना तर डोनर्स येतात,
1: ही एक समाधानाची बाब आहे त्याच्यामध्ये. मॅडम, आपण भारतीय स्त्रीचा जर विचार केला तर तिच्या अंगात म्हणजे शरीरामध्ये मुळातच रक्ताची कमतरता खूप फासते, म्हणजे अॅनिमिक कंडिशन खूप असते स्त्रियांची, आणि दुसरं म्हणजे थॅल्सेमिक कंडिशन पण असते, याचं कारण काय असावं?
0: एक गोष्ट आहे की फिजिओलॉजिकली महिलांचं हिमोग्लोबिनचं प्रमाण पुरुषांपेक्षा कमी असतं, म्हणजे पुरुषांचं समजा 12 ते 16 असेल तर महिलांचं साधारणपणे 11.5 ते 13.5 इतकंच असतं. ही फिजिओलॉजिकल गोष्ट आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे. आणि अन्यही काही गोष्टी, म्हणजे प्रेग्नन्सी आहे, डिलिव्हरी आहे, मासिक पाळी आहे, या सगळ्या कारणांनी रक्तस्राव पण महिलांना होत असतो. आधीच कमी असतं शरीराची जी रचना आहे त्याच्यामध्ये, आणि यामध्ये रक्तस्राव पण होत असतो. आणि काही गोष्टी अशा आहेत की भारतीय महिलांची जी मानसिकता आहे ना, स्वतःच्या खाण्यापिण्याकडे त्या थोडेसे दुर्लक्ष करतात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं स्वतःचं हिमोग्लोबिन चांगलं नाही राहत. मला बऱ्याचदा महिला म्हणतात काय खाल्लं पाहिजे, मी म्हणते तुम्हाला सगळ्यांना कळतं काय खाल्लं पाहिजे, ते मुलांना देतोच ना आपण, त्याची तब्येत नीट राहावी, त्याचं हिमोग्लोबिन नीट राहावं, याची काळजी प्रत्येक आई घेते, पण ते ती तिच्यासाठी घेत नाही. त्यामुळे खरं म्हणजे आपल्या महिलांमध्ये न्यूट्रिशनल अॅनिमिया थोडासा जास्त असतो. थॅलेसिमियाचा विषय कसा आहे, तो महिला काय, मुलगा काय, मुलगी काय, त्याच्यामध्ये ते काही डिफरन्शिएट करत नाही. तो जनुकीय आजार असल्यामुळे ज्याला झाला तो त्याला झाला असं होतं म्हणजे.
1: बरोबर, म्हणजे ते बाय बर्थच त्यांना मिळालेलं असतं असं म्हटलं तरी हरकत नाही. मॅडम, रक्तदानामध्ये महिलांचा सहभाग किती असतो, तुमचा काय अनुभव आहे?
0: साधारणपणे 4 ते 5% महिला असतात रक्तदानामध्ये, येतात तशा बऱ्याच, पण हिमोग्लोबिनच्या कारणाने बऱ्याच जणी नाकारल्या जातात, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं प्रमाण थोडंसं कमी आहे. पण येत नाहीत का तर अजिबात येत नाहीत असं नाहीये, महिला नक्की पुढाकार घेतात, पण फिटनेसचा थोडीशी अडचण असते. त्यामुळे कुठलीही महिला रक्तदानाला आली की मी तिला म्हणते रक्तदानासाठी तर धन्यवाद म्हणते, पण फिटनेस चांगली आहे त्याचं पहिलं अभिनंदन करते तुमचं.
1: खरंय, खरंय, अगदी खरंय. मॅडम, जाता जाता आपल्या मैत्रिणींना तुम्ही काय सल्ला द्याल?
0: रक्तदान करण्यासाठीच म्हणून नाही, पण आपण आपल्या आरोग्याकडे नक्की लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण रक्तदानास पात्र झालो म्हणजे काय झालं, तर आपलं स्वतःचं आरोग्य खूप चांगलं आहे असं झालं. मग काय करायला पाहिजे आपण आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी? एक पहिला आहार असतो, की दोन टोकाचे आपल्याकडे भारतीय महिलांमध्ये विषय असतात, एक तर उपास तापास असतात किंवा मग थोडंसं फॅड असतं, फिट राहायचं, रोड राहायचं, बारीक राहायचं. या दोन्हीही कारणांनी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, म्हणजे एक तर व्रतवैकल्य किंवा फास्ट फूडचा जमाना, अशा दोन गोष्टींमुळे दोन्ही वयाच्या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी राहतं. त्यामुळे आपल्या आहारावर लक्ष दिलं पाहिजे, सकस चौरस आहार जे आपल्या लहानपणापासून आपण करत आलेलो आहे, वरण भात, भाजी पोळी, कोशिंबिरी, हे सगळं खरं म्हणजे आपल्या आहारात असलं पाहिजे आणि ते आपण नियमितपणे स्वतःसाठी पण घेतलं पाहिजे. दुसरं आहे व्यायाम, काही ना काहीतरी व्यायाम आपण केला पाहिजे, चालणं असेल, फिरणं असेल, पळणं असेल, काही जणांना शक्य असेल तर योगासनं केली पाहिजेत, कुठला तरी व्यायाम आपण नक्की केला पाहिजे. मैदानी खेळ जर शक्य असतील तर ते पण करायला हरकत नाही, पण एक कुठलं तरी आपल्या शरीराला व्यायाम नक्की पाहिजे आहे. तसंच जसं हे शारीरिक स्वास्थ्य आहे ना, तसं आपलं मानसिक स्वास्थ्य पण महिलांनी चांगलं ठेवलं पाहिजे, की ज्याच्यामध्ये समाधानी असणं हेच खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि समाधानी तुम्ही असाल तर बाकी शारीरिक आरोग्यावर खूप परिणाम होतो. मानसिक आरोग्याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर होत असल्यामुळे मानसिक आरोग्य पण आपलं आपण चांगलं ठेवलं पाहिजे, आणि ते दुसऱ्या कोणावर अवलंबून नाही आहे, ते स्वतःवरच अवलंबून आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे ज्याही कुठल्या मार्गांनी आपल्याला, पुन्हा एकदा असं म्हणता येईल की मेडिटेशन कुणाला आवडत असेल तर मेडिटेशन, कुणाला कदाचित भजन गाणी याच्यानी समाधान मिळत असेल तर ते, कुठल्या का कारणांनी जे आपल्याला आवडतं, रुचतं, ज्याच्याने खरोखर आपण शांत राहू शकतो, असं आपलं मानसिक आरोग्य महिलांनी निश्चितपणे चांगलं ठेवलं पाहिजे. महिलांनी कुटुंबाबरोबर स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे, जेणेकरून ती त्या कुटुंबाचा एक भाग असे आहे आणि ती स्वतः आरोग्य राहिलं तर ते सगळं कुटुंबच आरोग्य संपन्न राहू शकतं,
1: कुटुंबाचा डोलारा ती सांभाळू शकते. मॅडम, रेडक्रॉस सोसायटीचं जे उद्दिष्ट आहे की गरजूंना मदत करणं, यासाठी आपण एक चांगलं नागरिक म्हणून काय करायला हवं?
0: रेडक्रॉस सोसायटीनेच असं म्हणलेलं आहे बरं का, की 5 C असे म्हणलेले आहेत त्यांनी, की काय असलं पाहिजे, म्हणजे तुम्ही एखादं काम स्वयंसेवी करू शकता किंवा रेडक्रॉस सोसायटीत येऊन तुम्ही काही करू शकता.

तर त्यांनी जे 5 C म्हणलेले आहेत ना, ते आपणच एक क्रिएटिव्ह असलं पाहिजे, कोलॅबोरेटिव्ह असलं पाहिजे म्हणजे लोकांना सहकार्य आपण केलं पाहिजे, क्रेडिबल असलं पाहिजे म्हणजे आपण पण विश्वासपात्र असलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण कमिटेड असलं पाहिजे की जेणेकरून आपण एखादं काम आपण हाती घेतलंय तर अतिशय तन मन धन अर्पण आपण ते केलं पाहिजे, अशी साधारण 5 C मध्ये रेडक्रॉसचीच सोसायटीची कल्पना आहे की

0: जी कल्पना आहे की आपण सर्वांनी त्याच्यामध्ये काम करावं.
1: मॅडम, इतक्या महत्वपूर्ण अशा विषयावर आज तुम्ही आमच्याशी संवाद साधला, आज इथे आलात, त्यासाठी आकाशवाणीच्या वतीने आणि आपल्या समस्त मैत्रिणींच्या वतीने मी आपले खूप खूप आभार मानते. धन्यवाद.
0: मॅडम, हे कामच आहे आपलं सगळ्यांचं. पुन्हा एकदा सांगेन की थॅलेसिमिया पेशंटना दर महिन्याला रक्त लागतं, त्यामुळे रेड क्रॉस सोसायटीच्या वतीने आणि सगळ्या रक्तकेंद्रांच्या वतीने मी असं आवाहन करीन की थॅलेसिमियाचा रक्तपालक आपल्याला होता येईल का याचा पण विचार करावा. त्यांना नेहमीच रक्त लागतं, मग आपण 4 महिन्यांनी रक्त देऊ शकतो तर आपण देऊ शकतो का त्याच्यासाठी, असा विचार सगळ्या महिलांनी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करते.
1: मैत्रिणींनो, 8 मे या जागतिक रेडक्रॉस आणि थॅलेसेमिया दिनाच्या अनुषंगाने रक्तदान हे जीवनदान याविषयी छत्रपती संभाजीनगर इथल्या डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या दत्ताजी भाले रक्तपेढीच्या कन्सल्टंट पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांच्याशी मदालसा कानडे यांनी साधलेला संवाद तुम्ही ऐकलात.

0: बरे तर मैत्रिणीनो, आज मी तुमची सखी मदालसा कानडे इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. मैत्रिणीनो, आजच्या या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, अज्ञात मुंबई ही मालिका दिनांक 10 मे पासून सुरू होते. याच अनुषंगाने अज्ञात मुंबई या पुस्तकाचे लेखक नितीन साळुंखे यांची शैलेश माळोदे यांनी घेतलेली विशेष मुलाखत जरूर ऐका येत्या शनिवारी म्हणजे 9 मे रोजी सकाळी 7:30 आकाशवाणीच्या FM रेनबो चॅनल वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

मराठीत जी पुस्तकं आली आहेत ना त्याचाही आधार कुठेतरी इंग्रजी पुस्तकच आहेत. त्यावेळी प्रत्यक्ष मला वाटतं नारायण मडगावकर गोविंद मडगावकर सोडलं तर त्यावेळी प्रत्यक्ष पाहून लिहिलेलं तसं कोणी नाहीये माझ्या माहितीत. मला गॅझेट मधून हा सगळा शोध लागला. ते म्हणजे चावचाव सारखं पुस्तक म्हणजे एवढी प्रवास वर्णन जबरदस्त आहे. त्यातनं जी मुंबई समजत जाते ना ते काही ऐतिहासिक संदर्भ नव्हे पण तेव्हाचे मुंबईची वर्णनं त्यात येतात. मला ती कल्पना करायची सवय डोळ्यासमोर उभं करायचं चित्र ते वाचत असतानाच.

0: अभिनेत्री मीना कुमारी पर फिल्माया गया गाना है। साथ ही हमारे लिखते हैं कि जिसे विवाह या परिणय सूत्र भी कहा जाता है, शादी ये मानव समाज का एक अत्यंत महत्वपूर्ण और पवित्र स्तंभ है। ये केवल दो व्यक्तियों का मिलन नहीं बल्कि दो परिवारों और संस्कृति।
1: मुंबई तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन। तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी। राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर। पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले। जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत एका भक्कम आधारस्तंभासारखी भूमिका बजावत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलंय। जयशंकर यांनी सुरीनाममध्ये विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींना संबोधित केलं त्यावेळी ते बोलत होते। आंतरराष्ट्रीय समृद्धीत भारत महत्वाचं योगदान देत असल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रगतीची संकल्पना ही सीमांपलीकडे गेली पाहिजे, त्याला अनुसरूनच भारताची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केवळ देशापुरती मर्यादित नसून ती जागतिक स्थैर्याचं एक महत्वाचं साधन आहे असं त्यांनी सांगितलं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं यावर्षीच्या जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 2026 जगभराच्या वास्तव सकल देशांतर्गत उत्पादनात भारत 17% योगदान देण्यासाठी सज्ज असून जगातली सर्वात वेगानं वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून भारताचं स्थान कायम राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली। ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलंय। मध्यम पल्ल्याची ही शस्त्र प्रणाली अचूक लक्ष्य नसलेल्या शस्त्रांना त्यांचं लक्ष्य निश्चित करण्यासाठी मदत करते, त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष्य टिपण्यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकणार आहे। NPS म्हणजेच राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोहोचली आहे। या योजनेत जमा झालेला निधी 16 कोटींवर पोहोचला। याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्यासुद्धा 8.96 कोटी पोहोचली आहे। बचत खातं किंवा पोस्टात खातं असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे। केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उपटपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होईल। उद्या पुण्यात DY पाटील विद्यापीठाच्या

0: अंत समारंभाला ते प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. देशातील सरकारी धान्यसाठा 6,40,000 टनापेक्षा जास्त असून हे प्रमाण आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक असलेल्या साठ्याच्या तिप्पट असल्याचं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. गहू आणि तांदळाचा अतिरिक्त साठा देशातल्या कल्याणकारी योजना आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी अखंड पुरवठा सुनिश्चित करत असल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तात्काळ आरोग्य सेवांसंबंधी प्राथमिक आरोग्य सेवकांना देण्यात येणाऱ्या सर्वंकष प्रशिक्षणाचा आरंभ केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते झाला. आरोग्य सेवेचा दर्जा वाढवण्यासाठी तसंच उच्च तर आरोग्य सेवांवरचा भार कमी करण्यासाठी उत्तम प्रकारे प्रशिक्षित असणाऱ्या खात्रीशीर आरोग्य सेवक उपलब्ध असायला हवेत असं आरोग्य मंत्रालयानं याबाबत माहिती देणाऱ्या निवेदनात म्हटलंय. हा उपक्रम म्हणजे फक्त आरोग्य सेवेबाबतचं प्रशिक्षण नसून भारताच्या सार्वजनिक आरोग्य सेवेत धोरणात्मक गुंतवणूक असल्याचंही आरोग्य मंत्रालयानं नमूद केलंय. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जब इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देशभर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: आकाशवाणी मुंबईच्या वतीनं यानिमित्त काल सूरसंध्या कार्यक्रम झाला. पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादनाचा आनंद श्रोत्यांनी लुटला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना जारी झाल्यानंतर आणि सभागृहाचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल आर एन रवी यांनी विधानसभा विसर्जित केली आहे. याबरोबरच ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालचं सरकारही बरखास्त झालं आहे. नवीन सरकार स्थापनेसाठी आता बहुमत प्राप्त भाजपा दावा करेल. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीसाठी आज कोलकात्यात बैठक होत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निरीक्षक म्हणून बैठकीला उपस्थित आहेत. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी सहनिरीक्षक आहेत. नवीन मुख्यमंत्र्यांचं नाव या बैठकीत ठरेल आणि उद्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. आसाममध्ये नवनिर्वाचित भाजपा सरकार सत्ताग्रहणासाठी सज्ज असून येत्या 12 मे रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. केरळमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी युडीएफमध्ये चाचपणी सुरू आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर हल्ले केल्याचं वृत्त आहे. इराणनं होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिकेच्या 3 युद्धनौकांवर हल्ले केले होते. त्याचं प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणची राजधानी तेहरानच्या पश्चिम भागात आणि दक्षिण इराणमधल्या बंदर अब्बासजवळ स्फोटांचे मोठे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधल्या माध्यमांनी दिलं आहे. अमेरिकेनं इराणच्या तेलवाहू जहाजावर हल्ला केला त्यामुळे हा संघर्ष सुरू झाला असून इराणनंही प्रत्युत्तरात क्षेपणास्त्र आणि ड्रोननं अमेरिकी जहाजांना लक्ष्य केल्याचं आयआरजीसी या इराणच्या लष्करी संघटनेनं म्हटलंय. दरम्यान संघर्ष वाढवण्याची अमेरिकेची इच्छा नाही मात्र आपल्या लष्कराच्या संरक्षणासाठी आपण सज्ज असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. इराणला कधीही अण्वस्त्रसज्ज देश होऊ न देण्याच्या मुद्द्यावर अमेरिका आणि युरोपीय महासंघ परस्परांसोबत असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प यांनी युरोपीय आयोगाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली त्यानंतर समाजमाध्यमावरून त्यांनी ही माहिती दिली. यावेळी पश्चिम आशियातल्या परिस्थितीवरही चर्चा झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान उर्सुला वॉन डर लेयन यांनीही इराणकडे अण्वस्त्र नसावीत ही भूमिका मांडली. प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक सुरक्षेच्या दृष्टीनं इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष

डोनाल्ड ट्रम्प यांनी सरसकट लागू केलेलं 10% जागतिक शुल्क अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापार न्यायालयानं बेकायदेशीर ठरवून रद्द केलंय. त्यामुळे अमेरिकेच्या व्यापारविषयक धोरणाला मोठा धक्का बसलाय. 1974 व्यापार कायद्याच्या कलम 122 अंतर्गत हे शुल्क योग्य ठरण्यात प्रशासन अपयशी ठरलं. व्यवहाराचं संतुलन साधण्यावर संकट आल्यानं हे शुल्क लागू केल्याचा युक्तिवाद ट्रम्प प्रशासनानं केला होता. मात्र तो सिद्ध करण्यात प्रशासन अयशस्वी ठरल्यानं हे शुल्क रद्द करायचा निर्णय न्यायालयानं घेतला आहे. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्ससोबत होईल. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 9 धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययानंतर 19 षटकांचा झालेल्या या सामन्यात बंगळुरूचा संघ 210 धावांचं विजयी लक्ष गाठताना निर्धारित 19 षटकात 6 बाद 203 धावाच करू शकला. लखनौच्या वतीनं मिशेल मार्श यानं 111 धावांची धडाकेबाज खेळी केली. त्याला सामनावीराच्या किताबानं गौरवलं गेलं. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातील नारेगाव इथनं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. ईडी म्हणजे सक्तवसुली संचालनालयानं गेम्सक्राफ्ट टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि त्यांच्या सहकारी संस्थांवर पैशांच्या बाबतीतली फसवणूक आणि अफरातफर यासाठी गुन्हा दाखल केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यात भारत भक्कम आधारस्तंभ असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची उड्डाण चाचणी यशस्वी. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा विसर्जित आणि अमेरिकेकडून इराणच्या लष्करी तळांवर हल्ले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

उष्णांकासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमानाचा उच्चांक गाठत 45 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कटित झालंय. दुपारच्या वेळेस शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ आणि सार्वजनिक ठिकाण ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. चंद्रपूर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक प्रकल्प, वीज निर्मिती केंद्र आणि कोळसा खाणी असल्याने वातावरणातील उष्णतेत भर पडत असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय. सन 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी होणारी जनगणना ही पहिली डिजिटल जनगणना आहे. यात नागरिकांना स्वयं जनगणना करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 1 मे रोजी जनगणनेच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला. यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर इथं ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना करून या कार्यक्रमाचा शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत उपस्थित होत्या. 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत नागरिकांना SE.census.gov या संकेतस्थळावर स्वयंगणना करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मोबाईल OTP ने लॉग इन केल्यानंतर नकाशावर घर दाखवून माहिती भरावायची आहे. यात पत्ता, सुविधा, कुटुंबाची माहिती असे सरळ सोपे 33 प्रश्न आहेत. सदर माहिती 16 भाषांमध्ये भरण्याची सुविधा असून आपण मराठीत सुद्धा माहिती भरू शकतो. विकसित महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याचं योगदान अग्रस्थानी राहील अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिली. पोलीस मुख्यालय इथं शुक्रवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट नीट ही महत्वाची परीक्षा जिल्ह्यातील 10 परीक्षा केंद्रावर रविवार दिनांक 3 मे रोजी 2 ते

5 या वेळेत घेण्यात आली. या परीक्षेसाठी एकूण 3177 विद्यार्थ्यांनी नोंद केली होती. त्यापैकी 3109 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. परीक्षेदरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन करत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लागू केली होती. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी सर्व परीक्षा केंद्रावर कूलरची सोय करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोळसा खाणी, कोल वॉशरीज, सिमेंट कंपन्या आहेत. इथल्या उद्योगांना त्यांच्या नियमाप्रमाणे प्रदूषण होऊ नये याची काळजी घेण्यासाठी मी डोळ्यात तेल घालून लक्ष देत आहे. पुढच्या काळात प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने नियोजन करू. गावातील प्रदूषण कमी करता येईल यासाठी टप्प्याटप्प्याने आम्ही उपाययोजना करू, असे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. त्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्ह्यातील गोवारी येथील गुप्ता कोल वॉशरीज सह अन्य उद्योग समूहाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे केवळ चंद्रपूर पुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी आदर्श ठरणारे संशोधन प्रशिक्षण आणि रोजगार निर्मितीचे सक्षम केंद्र बनावे असा विश्वास राज्याचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय कार्यालयामध्ये बांबू फर्निचरचा वापर वाढवण्यासाठी मुख्य सचिवांशी चर्चा करण्यात येणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. चालू आर्थिक वर्षात इतर नगर परिषदेच्या तुलनेत चिमूर नगर परिषदेने कर वसुलीत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. वर्षभरात 94.31% कर वसुली करून चिमूर नगर परिषदेने नागपूर विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले, तर वाचक सुरोता धैर्यशील मेश्राम यांचा.

आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर. यंदाही उत्तीर्णांमध्ये मुलींचं प्रमाण जास्त. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर. मुंबईतल्या पुनर्विकास कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नाशिकमधल्या TCS धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानला अटक. आणि प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. राज्यातून या परीक्षेसाठी 15,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.47% दुसऱ्या स्थानावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे. मुंबईत 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. 10वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. यंदा 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून विशेष यश संपादन केलं आहे. यामध्ये सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार. रेल्वे गाड्या संबंधित सुरक्षितता देणारी अत्याधुनिक कवच ही प्रणाली उत्तर रेल्वेच्या महत्त्वाच्या मार्गावरच्या रेल्वे मार्गांवर कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. फिरोजपूर मार्गावरच्या 1,478 किलोमीटर मार्गावर ही 362 कोटी रुपयांच्या खर्चाची तर जम्मू रेल्वे मार्गावर 466 किलोमीटर मार्गावर 121 कोटी खर्चाची कवच प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे. कवच ही स्वदेशी प्रणाली 2 रेल्वे गाड्यांमधल्या टकरीला प्रतिबंध करण्यासाठी विकसित करण्यात आली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO आणि भारतीय हवाई दलानं संयुक्तपणे विकसित केलेल्या तारा या स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणालीची यशस्वी उड्डाण चाचणी काल झाली. ओदिशातल्या समुद्र किनाऱ्याजवळ झालेल्या या परीक्षणानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO आणि हवाई दलाचं अभिनंदन केलं आहे. मध्यम पल्ल्याची ही शस्त्रप्रणाली अचूक लक्ष नसलेल्या शस्त्रांना त्यांचे लक्ष निश्चित करण्यासाठी मदत करते. त्यामुळे कमी किमतीच्या शस्त्रांची उपयुक्तता वाढून जमिनीवरील लक्ष टिपण्यासाठी त्यांचा उपयोग करता येऊ

0: शकेल. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आज आणि उद्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतल्या अंधेरी रेल्वे स्थानक उप टपाल कार्यालयाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते आज होणार आहे. पुण्यात उद्या डीवाय पाटील विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून तसंच पुण्यभूषण पुरस्कार सोहळ्यालाही ते उपस्थित राहणार आहेत. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी तसंच कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. महासंचालक राजीव कुमार जैन म्हणाले,
1: ब्रॉडकास्टर होने के नाते जो इस तरह का कार्यक्रम हम करते हैं तो इसका संदेश दूर दूर तक सुदूर प्रदेश तक पहुंचता है और ये बहुत बड़ा उदाहरण होगा.
2: देश भर में जो हमारे 232 मुख्य केंद्र हैं उन पर ये आयोजन इस महीने आयोजित होगा और ये उत्सव है. हम देश की सेवा में जो आकाशवाणी का योगदान रहा है उस योगदान को सेलिब्रेट कर रहे हैं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. NPS म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या नोंदणीकृत सदस्यांची संख्या मार्चमध्ये 17 लाखांवर पोचली आहे. या योजनेत जमा झालेला निधी 16 लाख कोटींवर पोचला आहे. याशिवाय असंघटित क्षेत्रातल्या नागरिकांसाठी असलेल्या अटल पेन्शन योजनेतली नोंदणीकृत सदस्य संख्या सुद्धा 8 कोटी 96 लाखांवर पोचली आहे. बचत खाते किंवा पोस्टात खाते असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ही योजना लागू आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबईत झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीनं सुरू आहे असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबईत झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथे अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. KPIT टेक्नॉलॉजीजचे ते सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. नाशिकच्या TCS कंपनीतलं धर्मांतर प्रकरण आरोपी फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर नगरातल्या नारेगाव इथं काल अटक करण्यात आली. नाशिक पोलीस पथकानं छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या मदतीनं ही संयुक्त कारवाई केली. दरम्यान या सर्व प्रकरणाची SIT चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. निदा खान हिला आज न्यायालयात हजर करण्यात येत आहे. मुंबईत गोरेगाव इथं एका कार्यक्रमात 2 विद्यार्थ्यांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी विशेष न्यायालयानं काल आयोजकांना जामीन मंजूर केला. अंमली औषधी पदार्थ आणि मनप्रभावी पदार्थ अधिनियम या कायद्याखाली विशेष न्यायालयानं इतर तिघांना जामीन नामंजूर केला आहे. गोरेगावात नेस्को मैदानावर 11 एप्रिलला झालेल्या टेक्नो संगीत कार्यक्रमादरम्यान अंमली पदार्थांच्या अतिसेवनानं 2 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोलीत एका मोटरसायकलला ट्रॅक्टरनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातल्या जखमी व्यक्तीला उपचारासाठी चंद्रपूर

नमस्कार, आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. तुम्ही ऐकत आहात युवक मित्र मैत्रिणींचा आवडीचा कार्यक्रम युववाणी. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये मी तुमची दोस्त आणि तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुम्हा सर्व मित्र मैत्रिणींचं आणि रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते.

मित्रांनो, आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल गप्पा मारणार आहोत ज्यांच्या नावाशिवाय भारतीय साहित्य आणि संगीत अपूर्ण आहे, आणि ते म्हणजे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. जेव्हा आपण टागोरांचं नाव घेतो तेव्हा डोळ्यांसमोर येतात त्यांच्या अजरामर कविता, गीतांजली आणि आपलं राष्ट्रगीत. पण टागोर हे फक्त पुस्तकातले कवी नव्हते, तर ते निसर्गाचे आणि रंगांचे वेड असलेले एक मुक्त प्रवासी.

होते. आजच्या पिढीला म्हणजेच आपल्याला अनेकदा प्रश्न पडतो की 100 वर्षांपूर्वीचे हे विचार आज आपल्याला काय बरं देऊ शकतात. तर याचं उत्तर त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दडलेलं आहे. टागोरांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सर्जनशीलता. तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, टागोरांनी वयाच्या 60व्या वर्षी चित्रकलेचा छंद जोपासला. ते जेव्हा कविता लिहायचे ना आणि एखादी ओळ जर त्यातली चुकली तर ती फक्त खोडून न टाकता त्या चुकीच्या शब्दांभोवती ते नक्षी काढायचे. त्यातूनच त्यांची अप्रतिम चित्र जन्माला आली. बघा, हा आपल्यासाठी किती मोठा संदेश आहे. आपण अनेकदा अपयशाला घाबरतो किंवा एखादी गोष्ट चुकली की तिथेच थांबतो. पण टागोर सांगतात की तुमच्या चुकांमधूनही काहीतरी सुंदर असं घडवता येतं. गरज आहे ती फक्त त्याकडे बघण्याच्या वेगळ्या दृष्टिकोनाची. मित्रांनो, आता वळूयात त्यांनी केलेल्या त्यांच्या संगीताकडे, ज्याला आपण रवींद्र संगीत असं म्हणतो. टागोरांचं संगीत हे भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा एक सुंदर संगम आहे. त्यांनी निसर्गातील ऋतूंचं, पावसाचं आणि मानवी मनातील हळव्या कोपऱ्यांचं वर्णन ज्या सुरांमध्ये केलं आहे ते आजही आपल्याला शांत करतात. त्यांचं संगीत आपल्याला सांगतं की मोठ्या गोष्टी सांगण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा अवघड सुरांची गरज नसते. मनापासून आलेला एक साधा सूरही जगाला जिंकू शकतो. टागोरांचं निसर्गावर अलोट प्रेम होतं. शांतिनिकेतनची स्थापना करताना त्यांचा एकच उद्देश होता, माणसानं निसर्गाच्या कुशीत शिकलं पाहिजे. झाडांची पानं, वाहती नदी आणि मोकळं आकाश हे आपले सर्वात मोठे शिक्षक आहेत असं ते मानायचे. आज आपण सिमेंटच्या जंगलात राहतोय, मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकलोय. अशा वेळी टागोरांचे विचार आपल्याला पुन्हा एकदा मातीशी जोडायला प्रवृत्त करतात. निसर्गाशी नातं जोडणं म्हणजे केवळ सहलीला जाणं नाही, तर निसर्गातील लय आपल्या जगण्यात आणणं हे आहे. त्यांचे एकला चालो रे हे गाणं आजही तरुणाईसाठी प्रेरणास्थान आहे. जेव्हा आपल्याला कोणाची साथ मिळत नाही किंवा जेव्हा आपण आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकटे पडतो तेव्हा हे गाणं आपल्याला हिंमत देतं. जर तुझ्या हाकेला कोणी साथ दिली नाही तरीही तू एकटा चालत राहा, तरीही तू एकटा चालत राहा. आणि हा विचार स्वावलंबनाचा आणि आत्मविश्वासाचा मंत्र आहे. टागोरांनी हे केवळ लिहिलं नाही तर हे सगळं ते आयुष्यभर जगले. त्यांनी नेहमी जगाच्या प्रवाहापेक्षा वेगळा विचार करण्याची जिद्द दाखवली. आणि मित्रांनो, हे सगळं सांगण्यामागचं कारण म्हणजे आपण नुकतीच रवींद्रनाथ टागोर यांची जयंती साजरी केली. आणि अशा या कवी, साहित्यिक, तत्वज्ञ, संगीतकार आणि चित्रकार असलेल्या विचारवंताला ज्यांनी भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर नेलं आदरांजली वाहूया. आणि या सगळ्या त्यांच्या प्रवासाबरोबर शेवटी मी इतकंच सांगेन की रवींद्रनाथ टागोर हे एका काळापुरते मर्यादित नव्हते. ते आजही त्यांच्या गाण्यातून, कवितातून आणि त्यांच्या मुक्त विचारातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. आजच्या या धावपळीच्या जगात जर आपल्याला थोडा निवांतपणा हवा असेल तर टागोरांचं एखादं पुस्तक हाताशी घ्या किंवा त्यांचं एखादं संगीत ऐका. तुम्हाला नक्कीच एक नवीन ऊर्जा मिळेल. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. ऐकत रहा युववाणी, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

0: मित्रांनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जाणून घेतलं आपल्याला प्रेरणा मिळेल अशा एका व्यक्तिमत्वाबद्दल, आणि यानंतर देखील कार्यक्रमात असाच एक व्यक्ती आपल्या सोबत आहे. तो लहान जरी असला तरी त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. NDA या परीक्षेमध्ये त्याला ऑल इंडिया रँक 351 मिळालेला आहे. तर कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्याच्याशी मी साधलेला संवाद आणि त्याचा प्रवास. मित्रांनो, आज स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे आपल्यातलाच एक युवा मित्र. तो जिम्नॅस्टिक खेळतो आणि जिम्नॅस्टिक्समध्ये त्याला नॅशनल लेवलमध्ये 5 गोल्ड मेडल देखील मिळालेले आहेत आणि इंटरनॅशनल लेवलला पण तो खेळलेला आहे. सोबतच नुकत्याच झालेल्या NDA या परीक्षेमध्ये त्याने ऑल इंडिया रँक 351 देखील मिळवलेला आहे. तर त्याचं नाव आहे अनुराग देशमुख, आणि आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत त्याचा हा NDAचा प्रवास. त्यांनी परीक्षेसाठी तयारी कशी केली आणि रँक मिळवण्यासाठी त्यांनी काय काय मेहनत केली, त्यांनी कसा अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार आहोत. तर अनुराग, आजच्या युवावाणी या कार्यक्रमात आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग, मला सुरुवातीला सांग की तू NDA या परीक्षेत रँक मिळवलेला आहे, तर तुला NDA करायचं होतं हे तुझं आधीच ठरवलेलं होतं का, किंवा तू या क्षेत्रामध्ये येण्यामागे काय स्टोरी आहे?
1: माझं लहानपणीचं स्वप्न होतं की आपण डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचं, आणि हे मूवीज आणि डॉक्युमेंटरीज बघून झालेलं स्वप्न होतं. पण जेव्हा मी 9th स्टँडर्ड मध्ये होतो तर मला त्यावेळेस माझ्या पप्पांचा एक स्टुडंट होता सार्थक अक्कर म्हणून, तर त्याचा ऑल इंडिया रँक 5 आलेला.
0: कशामध्ये?
1: CDS मध्ये.
0: ओके.
1: आणि तो लेफ्टनंट झालेला तेव्हा, आणि मग तेव्हा त्याच्याकडून एक इन्स्पिरेशन भेटलं की यार आपण पण डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो. आणि मी जेव्हा त्याचा इंटरव्ह्यू घेतला त्यानंतर कळालं की एक नॅशनल डिफेन्स अकॅडमी म्हणजे NDAची एक एक्झाम असते, आणि त्या एक्झाम मध्ये आपण एकदम कमी वयात डिफेन्स फोर्सेस मध्ये जाऊ शकतो.
0: ओके.
1: तर मग अशा प्रकारे मला NDA बद्दल कळालं.
0: आणि तुला ते म्हणजे कोणत्या स्टँडर्ड मध्ये असताना कळालं?
1: 9th स्टँडर्ड मध्ये असताना.
0: ओके.
1: आणि मग नंतर 10th नंतर एक एक्झाम असते SPI ची, सर्व्हिस प्रिपेरेटरी इन्स्टिट्यूट, तर ते आपल्या संभाजीनगर मध्ये.
0: ओके.
1: तर हे इन्स्टिट्यूट NDA मध्ये जाणाऱ्या लोकांना प्रिपेअर करून घेतो.
0: अच्छा.
1: तर त्यांची पण एक एंटरन्स एक्झाम असते, तर मी ती एंटरन्स एक्झाम दिली आणि मी त्याच्यात फेल झालो.
0: अच्छा.
1: हे माझं पहिलं फेलियर होतं. तर मग
0: आतापर्यंतच म्हणजे?
1: हो, आतापर्यंतच. आणि त्या फेलियर नंतर मग अजून एक अशी जिद्द झाली की यार आता NDA काढायचं म्हणजे काढायचंच. तर मग 11th आणि 12th मध्ये मी क्लासेस लावले, आणि मग त्या क्लासेस मधून 11वी 12वीचा अभ्यास आणि NDAचा अभ्यास, हे दोघांचा अभ्यास असं सोबत सुरू ठेवला. आणि 12वी मध्ये असताना मी NDA साठी अपियर झालो. आणि मग अशा प्रकारे हे पूर्ण NDA बद्दल आणि NDAची जर्नी
0: अशी राहिली. अच्छा, म्हणजे सुरुवातीला असं म्हणता येईल की तू मूवीज मधून इन्स्पायर झाला आणि नंतर त्या मुलाला तू पाहिलंस, त्याचा रँक वगैरे आला तेव्हा तुला उत्सुकता निर्माण झाली. तू सांगितलंस की तू एक स्कॉलरशिपची एक्झाम दिली होती, ती तू फेल झालास. पण फेल झाल्यानंतर पण काही मुलं अशी असतात की जे खचून जातात की माझ्याकडून एंट्रन्स एक्झामच नाही निघाली तर मी मेन एक्झाम कशी देणार. पण तू त्याला अपोजिट विचार करून तू ठरवलंस की ही नाही झाली तर मी दुसरीच एक्झाम क्रॅक करणार. तर मला सांग की NDAची तयारी करत असताना तुझा माइंडसेट कसा होता, किंवा तू दोन्ही गोष्टी सोबत प्रिपेअर केल्या तर तुझं रुटीन कसं होतं आणि तू माइंडसेट कसा ठेवलास तुझा?
1: तर सगळ्यात पहिले माझा रुटीन, तर रुटीन मध्ये असं होतं की मला जिम्नॅस्टिक्स पण ठेवायचं होतं सुरू आणि NDAची प्रिपरेशन पण करायची होती. तर मग मी माझ्या क्लासेसच्या सरांसोबत थोडासा संवाद साधला आणि मग एक रुटीन बनवला की मी 7:30 क्लासेसला जाणार, मग 7:30 ते मी 5:30 पर्यंत क्लासेस करणार.
0: म्हणजे भरपूर वेळ क्लासेस होते तुझे?
1: हो, 7:30 ते 12:30 माझे लेक्चर राहायचे आणि मग नंतर लंच झाल्यानंतर सेल्फ स्टडी तिकडेच अभ्यासिकामध्ये.
0: अच्छा.
1: तर मग 5:30 नंतर मी तिकडून जिम्नॅस्टिक्सला जायचो 8 वाजेपर्यंत.
0: ओके.
1: आणि मग 8 वाजेनंतर माझं शेड्यूल संपायचं पूर्ण, आणि मग घरी आल्यानंतर डिनर, आणि मग परत 12:30 एक सेशन लावायचा अभ्यासाचा.
0: बापरे.
1: तर मग असा माझा दिवसभराचा रुटीन राहायचा. आणि माइंडसेट बद्दल, तर जिम्नॅस्टिक मध्ये स्पोर्ट्स मध्ये असल्यामुळे मग माइंडसेट असाच होता की रिझल्ट पेक्षा जास्त प्रिपरेशन मध्ये फोकस ठेवायचं, की रिझल्ट तर येणारच पण प्रिपरेशन जर मी 100% केली रिझल्ट ऑटोमॅटिक 100%
0: येणार.
1: तर मग प्रिपरेशन मध्ये पूर्ण फोकस ठेवला. आणि मेन गोष्ट अशी की NDA मध्ये असं असतं की मॅथचा जर तुम्ही कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा पुढचा पेपर चेक होणार.
0: ओके.
1: माझं मॅथ सगळ्यात जास्त वीक, 10वीपर्यंत मॅथ्स मध्ये मला काहीच येत नव्हतं. तर मग 11वीमध्ये एकदम बेसिक पासून सुरू केलं, म्हणजे 9वी 10वीचा परत अभ्यास सुरू केला. मग 9th 10th 11th असा 3 वर्षाचा अभ्यास मी 11th मध्ये सुरू केला पूर्ण. आणि मग 12th मध्ये येईपर्यंत मी पूर्ण सिलेबस कॉन्कर केला, आणि रिटर्न मध्ये मी मॅथ्स मध्ये स्टॉप केलं.

0: अरे बाप
1: तर हे एक
0: रे.
1: असं होतं की हा जो चॅलेंज होता तो चॅलेंज जेव्हा मी माझ्या मॉक टेस्ट दिल्या एनडीएच्या एक्झामच्या पहिले तर त्या मॉक टेस्ट मध्ये माझा स्कोर यायला लागला मॅच मध्ये. तर मग एक कॉन्फिडन्स बिल्ड झाला की यार आपलं आता होऊ
0: शकतो
1: बरोबर. कारण
0: आणि जो सब्जेक्ट आपल्याला येत नाही त्याच्यामध्ये मार्क जेव्हा येतात तेव्हा अजून बूस्टअप होतो.
1: राईट. तर मग तो एक असं कॉन्फिडन्स बिल्डअप झाला आणि मग अशा प्रकारे तो माइंडसेट एक असा पॉझिटिव्ह राहिला की यार आता आपल्याला मार्क्स येत आहे म्हणजे आपलं होऊ शकतं. सेल्फ कॉन्फिडन्स पण एक बिल्ड झाला. तर मग अशा प्रकारे माझं माइंडसेट आणि रुटीन होतं.
0: नक्कीच खूपच छान. आणि मला सांग की तू एनडीएच्या एक्झाम बद्दल बोललास तर या एक्झामचा पॅटर्न कसा असतो किंवा या एक्झाम मध्ये कोणकोणत्या स्टेजेस असतात?
1: एनडीए मध्ये दोन स्टेजेस असतात. एक असतं इंटरव्ह्यू आणि एक असतं रिटर्न एक्झाम. तर सगळ्यात पहिले रिटर्न एक्झाम. तर रिटर्न एक्झाम दोन पार्ट मध्ये डिवाइड असतं. एक असतं मॅट मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट आणि एक असतं गॅट जनरल अबिलिटी टेस्ट. मॅथमॅटिक्स अबिलिटी टेस्ट मध्ये फक्त मॅथ सब्जेक्ट असतो आणि हा असतो 300 मार्कासाठी. आणि जनरल अबिलिटी टेस्ट मध्ये असतात इंग्लिश फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी जिओग्राफी हिस्ट्री पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स. तर हे 8 सब्जेक्ट असतात आणि हे असतं 600 मार्काला. तर एकूण 900 मार्काचा हा पेपर असतो. तर मग हे झालं रिटर्न पार्ट साठी.
0: आणि याचा कट ऑफ किती असतो म्हणजे
1: याचा कट ऑफ असा एव्हरेज 350 पर्यंत पण आमच्या वेळेसचा कट ऑफ लागल्या 304 मार्कांचा.
0: अच्छा.
1: एव्हरेज आपण 350 म्हणू शकतो. हो म्हणजे एक सेफ स्कोर असतो की तुम्ही रिटर्न क्लिअर करण्यासाठी.
0: आणि तू जसं म्हणालास की मॅट मध्ये तुम्हाला पहिले पास व्हावं लागतं तर पुढचा
1: पेपर चेक होतो. राईट. जर तुम्ही मॅथचा कट ऑफ आता 300 पैकी मॅथचा कट ऑफ असतो 80-90.
0: अच्छा.
1: तर मग जर तुम्ही हा कट ऑफ क्लिअर केला तरच तुमचा गॅटचा पेपर चेक होणार. जर तुम्ही मॅथचा कट ऑफच क्लिअर नाही केला तर गॅटचा पेपर चेक होतो.
0: तुम्ही तिथेच फेल झाले.
1: राईट. करेक्ट.
0: ओके. आणि याला निगेटिव्ह मार्किंग देखील असते.
1: हो. याची निगेटिव्ह मार्किंग अशी असते प्लस मॅथ्स मध्ये असतं +2.5 - 0.83.
0: अच्छा.
1: आणि गॅट मध्ये असतं +4 - 1.33.
0: ओके.
1: तर हे अशा प्रकारे याची मार्किंग स्कीम असते. आणि इंटरव्ह्यू मध्ये पण 5 दिवसांचा इंटरव्ह्यू असतो. याला म्हणतात SSB इंटरव्ह्यू. तर SSB म्हणजे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड. तर ह्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यू मध्ये पण 2 स्टेज असतात. एक असतं स्क्रीनिंग जे असतं D1 ला आणि मग नंतर असतं 4 दिवसांचं वेगवेगळ्या टेस्ट. तर स्क्रीनिंग मध्ये काय असतं तुम्हाला सगळ्यात पहिले एक 60 प्रश्न देणार म्हणजे एक मेंटल अबिलिटीचे प्रश्न आणि ते तुम्हाला एका टायमिंग मध्ये सोडवायचे असतात. आणि मग दुसरी टेस्ट असते एका मोठ्या स्क्रीनवर तुम्हाला एक ब्लर पिक्चर दाखवणार. 30 सेकंडसाठी ब्लर पिक्चर दाखवणार. मग एक ब्लँक स्लाइड येणार. मग तुम्हाला त्याच्यावर 4 मिनिटात स्टोरी लिहायची की तुम्ही त्या पिक्चर मध्ये काय ऑब्झर्व केलं आणि त्या स्टोरी मध्ये एक अशी स्टोरी लिहायची की त्याच्याने तुम्ही एक पॉझिटिव्ह एंड करशाल त्या स्टोरीचा. म्हणजे तुमचं एक मेन कॅरेक्टर आहे जसं एक मूवी असते ना त्या मूवीला 4 मिनिटात तुम्हाला स्टोरी लिहायची असं.
0: तुझ्या वेळेस काय दाखवलं होतं?
1: माझ्या वेळेस असं पिक्चर होतं की एक ब्लर आहे आणि एक गाव आहे आणि त्या गावात फ्लड्स आलेले आहे. तर एका बोट मध्ये 4 लोक आणि एका माणसाच्या हातात बाळ आहे आणि ती लोक रेस्क्यू करतायत. तर असं पिक्चर आलेलं. मग मी सेम स्टोरी लिहिली की फ्लड्स आलेले आणि मी रेस्क्यू करतोय असं. हे असतं D1. मग नंतर असतं 4 दिवसांचं. त्याच्यात असतं तुमचं सायकोलॉजी टेस्ट. मग असतं 1-on-1 इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनल इंटरव्ह्यू. आणि सेकंड असतं ग्रुप टास्क GTO. असे 3 टास्क हे तुमचे 4 दिवसात चालतात. आणि हे 3 टास्क झाल्यावर चौथ्या दिवशी म्हणजे लास्ट डे 5th day तेव्हा असतं तुमचं कॉन्फरन्स. म्हणजे तुमच्या समोर 16 ऑफिसर्स बसलेले असतात आणि ते 16 ऑफिसर तुमच्या 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाचा एक पर्सनल इंटरव्ह्यू घेता. ते असं बघता चेक करता की कॉन्फिडन्स कसा आहे. तर मग हा असतो पूर्ण SSB चा प्रोसेस.
0: अरे वा खूपच छान.
1: हे तुम्ही 2 स्टेज क्लिअर केले की मग नंतर मेडिकल्स होता तुमचे. आणि मग मेडिकल नंतर एक मेरिट लिस्ट येते. म्हणजे हे पूर्ण प्रोसेस क्लिअर झाल्यानंतर एक 600 मुलं रेकमेंड होतात इंटरव्ह्यू नंतर. आणि 600 मधून जे पहिले 406 जण असतात ते सिलेक्ट होतात. त्या मेरिट लिस्ट मध्ये असं सगळं झालं की मग तुमचं जॉईनिंग लेटर येतं.
0: खूपच छान. आणि त्यामध्ये तुझा 351st rank आलेला आहे.
1: राईट.
0: खूपच छान. त्याबद्दल तुझं अभिनंदन.
1: थँक्यू गायत्री.
0: तर अनुराग तू आम्हाला पूर्ण एनडीए एक्झामची सगळी प्रोसेस सांगितलीस आणि एक्झाम पॅटर्न देखील सांगितलं. पण मला सांग की खूप सारे जण या एक्झामला अपियर होतात आणि एक्झाम तर सगळेच जण देतात पण तू त्यात रँक मिळवलाय आणि या सगळ्या तू फर्स्ट टाइमच तू सगळी प्रोसेस दिली आणि त्यातून तुझं सिलेक्शन झालेलं आहे. तर मला सांग की जे मुलं प्रिपेअर करतात आणि एक जे तू आहे ज्यांनी रँक मिळवलाय तर या दोघांमधला फरक काय किंवा अशा कोणत्या गोष्टी तू वेगळ्या केल्यास जेणेकरून तुझा रँक आलाय?
1: तर सगळ्यात पहिले मला असं वाटतं की माझा रँक येण्यामागचं कारण असं आहे की मी जिकडे पण क्लासेसला होतो किंवा मी घरी स्टडी करायचो ज्या रूम मध्ये त्या डेस्कवर मी एक गोष्ट लावून ठेवलेली ऑल इंडिया रँक 1 at what cost. तर मी ड्रीम केलं ऑल इंडिया रँक 1 आणि मला ऑल इंडिया रँक 351 भेटला. तर असंच मला एक वाटतं की यार एम हाय पाहिजे आपला.

0: जर तुम्ही ड्रीम असं मोठ्या गोष्टीचं केलं तर छोटी गोष्ट भेटणारच. ही एक गोष्ट असते जे नॉर्मल स्टुडंट करत नाही आणि मी केली. आणि नंतर जर झालं तर जी गोष्ट माझी सगळ्यात जास्त वीक होती त्याच गोष्टीवर मी टॉप केलं,
1: सगळ्यात जास्त काम केलं.
0: तर मग ही एक गोष्ट आहे की जी गोष्ट मला असं वाटते की एक रँकर कडे असतेच. आणि मग नंतर डिसिप्लिन म्हणजे कन्सिस्टन्सी, रोज सकाळी 7:30 क्लासेसला जाणं आणि रोज 5:30 पॅकअप करणं, म्हणजे हा पूर्ण टाईट शेड्यूल रोज मेंटेन करणं हे खूप अवघड असतं. आणि हे मी माझ्या पूर्ण रुटीन मध्ये केलं 11th आणि 12th स्टँडर्डच्या. तर हे कन्सिस्टन्सी एक मॅटर करतं. त्यानंतर एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे तुमच्या पूर्ण डेली शेड्यूल मध्ये की जी तुम्हाला रिफ्रेश करेल. म्हणजे असं पण नाही की तुम्ही पूर्ण 24 तास अभ्यास करायला पाहिजे.
1: अगदीच अगदीच.
0: हा, तर मग एक अशी ऍक्टिव्हिटी पाहिजे, जसं माझ्याच्यात स्पोर्ट्स होतं तर वेगळं म्युझिक असू शकतं, डान्स असू शकतं.
1: एखादं तू म्हणतोयस की आर्ट्स किंवा कला तुमची जोपासायला पाहिजे,
0: तर मग ते एक अशी गोष्ट असते जी तुम्हाला अभ्यासामधून बाहेर काढतं आणि माइंड फ्रेश करतं. तर मग ती एक गोष्ट अशी होती की जी माझ्या पूर्ण प्रोसेस मध्ये तिने मला हेल्प केली. तर मग अशाच प्रकारे जसं डिसिप्लिन, कन्सिस्टन्सी आणि एक ऍक्टिव्हिटी जर केली तर मग बाकीही विद्यार्थी त्यांचं जे काही गोल असेल ते अचीव्ह करू शकतो.
1: नक्कीच, खूप छान. तर मला सांग, हे प्रिपरेशन करताना तुला कोणत्या अडचणी आल्या का, आणि आल्या तर त्या तू कशा सॉल्व्ह केल्यास?
0: तर अडचणी सांगायचं झालं तर सगळ्यात पहिली अडचण होती की मॅच येत नव्हतं. दुसरी अडचण अशी होती की झोप खूप यायची. कारण मी सकाळी जाताना सायकलवर जायचो आणि जिमनॅस्टिक केल्यानंतर पण सायकलवर यायचो. तर जिमनॅस्टिक्स प्लस अभ्यास प्लस सायकलवर येण्याचं रुटीन,
1: हे खूप असं एक्झॉस्ट.
0: तर मग अशी प्रोसेस मध्ये झोप खूप यायची. आणि दुपारच्या वेळेस असं व्हायचं की माझा सेल्फ स्टडीचा टाइम राहायचा आणि झोप यायची. तर मग करायचं काय? तर झोपेसाठी असं केलं की एक टाइम स्लॉट तयार केला, 3:30 ते 4 ह्या अर्ध्या घंट्यात मी झोपणार. आणि मग झोप गेल्यानंतर माझा अभ्यास परत सुरू करायचा. हे झालं झोपेसाठी. आणि मॅच साठी तर माझे क्लासेस मधले जे मॅचचे सर होते, प्रेम लोहिया सर, तर मग त्यांनी त्यांच्याकडे डाऊट सेशन झाले किंवा त्यांचं जे शिकवण्याची पद्धत ती एक खूप चांगली होती. आणि मी जे PYQs असतात म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स NDA चे, तर 2016 पासून ते 2025 पर्यंत जेवढे पण क्वेश्चन्स आलेले सगळे सॉल्व्ह केलेले. आणि माझ्याकडे फोन नव्हता पूर्ण प्रिपरेशन मध्ये, तर मग अभ्यास करायचा तर फक्त पुस्तकातूनच. तर
1: मग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळात म्हणजे फोन न वापरणं, ते पण 2 वर्ष.
0: तर मग ह्या 2 वर्षात कसं झालं, माझ्याकडे एक जी बुक होती Pathfinder, NDA Pathfinder, तर त्या Pathfinder 600 पानाची Pathfinder असते. तर फोन नव्हता, तर मग ती Pathfinder माझी 2 वेळेस सॉल्व्ह करून झालेली. कारण फोन नव्हता तर मग सॉल्व्हिंग कुठून करायची, तर पुस्तकातूनच. तर मग हे असं पूर्ण केल्यानंतर एक मॅथ्स वर एक असं कॉन्फिडन्स आला. तर मग मॅथ्सला असं कॉन्कर केलं. आणि बस एवढ्याच अडचणी. बाकी तर एक अजून एक अशी अडचण की अभ्यास आणि जिमनॅस्टिक्सला सोबत कसं चालू ठेवायचं.
1: तर मी हे अडचण नाही म्हणता येणार, ते तुझं काय म्हणता येईल जिमनॅस्टिक्ससाठीचं तुझं वेळ म्हणता येईल की तुला ते सोबत कंटिन्यू ठेवायचंच होतं.
0: करेक्ट. तर मी 11th पर्यंत कंटिन्यू केलं जिमनॅस्टिक्स आणि 12th मिड मध्ये मी जिमनॅस्टिक्सला थोडं ब्रेक दिला. कारण तेव्हा अशी गरज होती की फुल टाइम अभ्यास करायची गरज होती. आणि मग नंतर संडे टू संडे स्पोर्ट्स खेळायला जायचो, क्रिकेट आणि फुटबॉल किंवा मग ट्रेकिंगला जायचो. तर असा माझा पूर्ण शेड्यूल होता आणि त्या अडचणी
1: दूर केल्यास. अगदीच, खूप छान पद्धतीने तू सांगितलंयस आणि तू ज्या अडचणींवर मात केली ज्या प्रकारे, ते पण खूप कौतुकास्पद आहे की तू ते खूप पॉझिटिव्हली घेऊन म्हणजे त्यावरती मात केलीस. आणि मला हे म्हणायचं होतं की तू सांगितलंस की NDAची तयारी आणि 11th-12th प्रिपरेशन तू सोबत केलंस, तर मला सांग या दोन्ही गोष्टींमध्ये तू मेळ कसा ठेवलास की NDAचं पण तुला प्रिपरेशन करायचं होतं, शिवाय 12th बोर्डची तुला तयारी करायची होती, तर तो अभ्यास तू कसा मॅनेज केलास?
0: सिलेबस NDAचा आणि 11th आणि 12th तर सेमच असतो. फक्त डिफरन्स येतो की NDAचा पॅटर्न असतो MCQ टाइप आणि 11th-12th अभ्यास असतो थेरी. तर मग मी माझ्या पूर्ण प्रिपरेशन मध्ये सिलेबस कसा पूर्ण करायचा हे ठरवलं. आणि मग नंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू झाला जॅनमध्ये, तर मग Jan to Feb माझ्याकडे 1 मंथ होता. तर त्या 1 महिन्यामध्ये मी पूर्ण थेरी कसं लिहायचं की बोर्ड्स मध्ये अटेम्प्ट कसा करायचा पेपर, तर मग याच्यावर काम केलं. कारण मला सिलेबस तर येत होता, म्हणजे लिहायचं काय ते माहिती होतं.
1: म्हणजे तुला ते एक बेनिफिट होता की NDAचं जे सगळं होतं ते तुला 12th बोर्ड्स मध्ये होतं.
0: हो. तर मग मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं कसं हे माहिती होतं, पण थेरी मध्ये त्याला लिहायचं कसं तर हे त्या मी 1 महिन्यात करून घेतलं. तर मग असं मी 11th-12th आणि NDAचा अभ्यास केला. आणि 11th आणि 12th मध्ये माझं असं होतं की माझ्याकडे सब्जेक्ट होते PCM. आणि

0: मध्ये असं होतं की वेगळे पण सब्जेक्ट, इंग्लिश, त्यानंतर झालं जिओग्राफी, बायोलॉजी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स. तर मग याच्यासाठी पण माझे संध्याकाळचे क्लासेस राहायचे. तर मग त्या क्लासेस मधून आणि सेम जसं मी सांगितलं पीवाय क्यूज मधून, तर मग मी सेम 11th 12th अभ्यास सकाळी करून घ्यायचा आणि मग संध्याकाळ झाली की बाकीच्या जनरल स्टडीज साठी अभ्यास.
1: म्हणजे जे सब्जेक्ट तुझे 12th साठी नाही येत ते नंतर तू ठेवले होतेस. अगदी खूप छान. अनुराग, तू एक्झाम बद्दल मला सांगितलंस, पण मला सांग की ज्या दिवशी रिझल्ट आला आणि तुझा ऑल इंडिया रँक आला, तेव्हाची तुझी रिएक्शन किंवा तुझ्या आई वडिलांची रिएक्शन कशी होती, तो अनुभव कसा होता?
0: मी ज्या दिवशी माझा ऑल इंडिया रँक आला 8 एप्रिलला, तर 8:30 रात्री रँक आलेला.
1: अच्छा.
0: आणि मी त्यावेळेस क्लास मध्ये होतो. तर असं होतं की मला असं गॅरंटी नव्हती की माझा ऑल इंडिया रँक येईल, तर मी सेकंड अटेम्प्ट साठी प्रिपेअर करत होतो.
1: अरे बापरे, म्हणजे तू
0: April रिझल्ट आला. तर मग मी प्रिपेअर करत होतो, आम्ही ग्रुप स्टडी करत होतो आणि माझे टीचर आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मेरिट लिस्ट लागली. तर मग त्यांनी सांगितलं की तुझं ऑल इंडिया रँक 351 आलाय.
1: अरे वा.
0: तर मग विश्वासच होत नव्हता की यार आपला ऑल इंडिया रँक 351 आलाय आणि आपण सिलेक्ट झालोय.
1: अगदीच.
0: तर एक असं होतं की आता मी काय करू, हसू की रडू. तर मग मी सगळ्यात पहिले माझ्या वडिलांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं की माझा ऑल इंडिया रँक 351 आला. तर त्यांची रिएक्शन अशी होती, त्यांनी मला विचारलं तू एकदा परत चेक कर आलाय की नाही. तर ते मला असं म्हणत की तू 10 वेळेस चेक कर की खरंच मेरिट लिस्ट आली आहे की नाही. मग मी त्यांना सांगितलं की आली आहे आणि माझा ऑल इंडिया रँक 350 आलाय. तर 8 एप्रिल पासून आजपर्यंत आमच्या घरात रोज वेगवेगळे सेलिब्रेशन सुरू आहे. एक चांगलाच अनुभव होता आणि माझं पहिलं असं सक्सेस होतं की जे मी 100% स्वतःच्या हार्डवर्कनी केलेलं सक्सेस.
1: अगदीच अगदीच. म्हणजे तू सांगतानाच मला ते जाणवलं की तू सायकलनी जात होता, 7:30 ते 5:30 तू क्लासेस केले, त्यानंतर देखील तू जिमनॅस्टिक सोबत ठेवलं, 12:30 पर्यंत अभ्यास केला. म्हणजे तू तुझं अगदी 100% दिलंस. आणि आजच्या काळात पाहायचं झालं तर मुलं बऱ्याच ठिकाणी डिस्ट्रॅक्शन खूप असल्यामुळे ते गोल असला तरी तेवढं त्यावर फोकस देऊ शकत नाही, पण तू मनामध्ये निश्चय करून ते ठरवलं आणि ते तुला मिळालं. हे तुझं अगदीच हार्डवर्क आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अनुराग, खूप छान पद्धतीने तू आम्हाला सांगितलंयस आणि तुझा अनुभव देखील खूप छान होता. आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण जाता जाता मला सांग की आपल्यातले बरेच युवा मित्रमैत्रिणी आपला कार्यक्रम ऐकणार आहेत आणि त्यातल्या बऱ्याच जणांना देखील या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुझ्या अनुभवातून तू त्यांना काय सांगशील की या परीक्षेसाठी तयारी करत असताना त्यांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात, जेणेकरून त्यांचा देखील फर्स्ट अटेम्प्ट मध्येच निकाल लागेल आणि रँक देखील येईल?
0: सगळ्यात पहिले मी त्यांना एवढंच सांगू शकेल की त्यांनी प्रिपेअर करताना त्यांचा माइंडसेट हा पॉझिटिव्ह ठेवा
1: पाहिजे.
0: जरी तुम्हाला एक गोष्ट येत नसेल तरी पण तुम्ही त्या गोष्टीसाठी 100% हार्डवर्क करा, ती गोष्ट तुम्हाला भेटेलच. आणि सेकंड गोष्ट असं की ज्या फील्डमध्ये तुमची आवड आहे त्या फील्डमध्ये जर तुम्ही जास्त प्रयत्न केला तर ती तुम्हाला लवकर भेटेल. किंवा जर तुम्ही एका फोर्सफुली जात असेल तर मग त्याचा काही फायदा होणार नाही तुम्हाला. तर ज्या गोष्टीची आवड असेल तीच गोष्ट
1: आतून आली पाहिजे.
0: हा राईट. तर ते एक आहे. आणि नंतर झालं की एक कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्यात पूर्ण, जे 2 वर्ष किंवा 3 वर्षाची प्रिपरेशन असेल तुमची ज्या पण क्षेत्रात जायचं असेल. आणि मग नंतर एक शेवटचं जी गोष्ट आहे ती सेल्फ बिलीफ. तर तुमच्यावर सेल्फ कॉन्फिडन्स किंवा एक सेल्फ बिलीफ असला की यार ही गोष्ट आहे, ही मी करू शकतो, तर नक्कीच कोणती पण गोष्ट असेल ती होणार,
1: थांबवू शकणार नाही ती करणार.
0: आणि नथिंग इज इम्पॉसिबल, तर काही पण करू शकता तुम्ही, एवढंच सांगू शकेल.
1: खूप छान. तर अनुराग, तू आज कार्यक्रमात आलास, आम्हाला एनडीए या क्षेत्राविषयी आणि तुझ्या परीक्षेचा अनुभव तू आम्हाला शेअर केलास, या परीक्षेबद्दल तू आम्हाला पूर्ण माहिती दिलीस, त्याचा पॅटर्न काय असतो, एक्झाम कशी असते, तर तू इथे आलास, आम्हाला ही सगळी माहिती दिलीस, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील खूप खूप शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री आणि आकाशवाणीने आज मला इकडे संधी दिली आणि हा माझा पहिलाच इंटरव्ह्यू. तर मी आकाशवाणीला धन्यवाद म्हणेल आणि सांगेल ह्या युवावाणीमध्ये जर एक जरी असा मुलगा असेल की जो माझ्या इन्स्पायर होईल तर नक्कीच हे खूप चांगलं राहील, कारण मी पण माझ्या प्रिपरेशन मध्ये एका मुलाकडून इन्स्पायर झालेलो. तर तसंच जर माझ्याकडून एखादा मुलगा इन्स्पायर झाला तर अजून चांगलं राहील. थँक्यू.
1: येस, थँक्यू. मित्रांनो, आताच आपण ऐकलात एनडीए या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 351 मिळवलेल्या अनुराग देशमुख याच्याशी मी साधलेला संवाद. पाहिलत मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न

पाहिलत मित्रांनो, जर एखादं स्वप्न मनाशी बाळगलं आणि त्यावरती विश्वास ठेवला तर ते स्वप्न नक्कीच पूर्ण होतं. जसं अनुरागने स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्याचं 100% दिलं, कुठेही कमी पडू दिलं नाही, आणि 100% देऊनही त्याने दुसऱ्या अटेम्प्टची तयारी देखील सुरू केली होती. म्हणजे किती त्याचं डेडिकेशन म्हणलं पाहिजे. असंच जर आपण सगळ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये केलं तर नक्कीच सगळ्यांना यश हे मिळणारच. याबरोबरच कार्यक्रमात घेऊयात एक सॉन्ग ब्रेक आणि ऐकूयात हे छानसं गाणं. एन्जॉय करा, मी गायत्री तुमच्या सोबत आहे.

मित्रांनो, या गाण्याबरोबरच कार्यक्रमात वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. मी आशा करते की आजचा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आजच्या या मुलाखतीमधून तुम्हालाही प्रेरणा मिळाली असेल. तर तुम्ही सर्वजण देखील तुमचं स्वप्न किंवा ध्येय जे काही असेल त्यासाठी 100% द्या आणि तुम्हाला ते ध्येय मिळणार आहे किंवा तुमचं स्वप्न पूर्ण होणार आहे असा त्यावर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा कार्यक्रमात एका नवीन विषयाबरोबर. तोपर्यंत आजच्या कार्यक्रमातून मी तुमची रेडिओ सखी गायत्री देवडे तुमचा निरोप घेते. हा कार्यक्रम तुम्ही ऐकलात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित बनसोडे. स्टे पॉझिटिव्ह, स्टे हेल्दी. बाय बाय.

0: आताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषय कार्यक्रमामध्ये दिनांक 8 मे 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमामध्ये ऐका AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे. याविषयी डॉक्टर गोपाळ शिंदे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत तेव्हा जरूर ऐका. राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारीत घेतलेल्या 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यात यावेळी 92.9% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ऐकूया याची तपशीलवार माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: 10वीच्या परीक्षेसाठी यंदा राज्यातून 55,55,000 अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14,20,486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात 179 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. यात सर्वाधिक 104 विद्यार्थी लातूर विभागातले आहेत. कोकण विभागाचा निकाल याही वेळी सर्वाधिक 97.62% लागला तर कोल्हापूर विभाग 95.

0: 37% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाचा निकाल सर्वात कमी म्हणजे 88.41% लागला आहे. इतर विभागीय मंडळांची उत्तीर्णांची टक्केवारी याप्रमाणे: मुंबई 94.97%, पुणे 94.24%, नाशिक 90.53%, नागपूर 89.7%, लातूर 88.42% आणि अमरावती 90.5%. दहावीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून 94.96% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर उत्तीर्ण मुलांची टक्केवारी 89.56% आहे. विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी उद्यापासून येत्या 23 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं आहे.
1: यंदाच्या हंगामात कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्यानं कामं करून भूजल पातळी वाढवण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. मुंबईत मृद आणि जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जलयुक्तमधील राज्यस्तरीय आराखडे 15 मे पूर्वी मंजूर करण्यात यावेत, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र शासनाच्या विकसित भारत जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात आला आहे. त्याचा लाभ घेऊन राज्यातल्या जलसंधारणाची कामं पूर्ण करून घ्यावीत. जलसंधारण कामांतर्गत नाला खोलीकरणाची कामं करताना त्या ठिकाणी पुन्हा गाळ होऊ नये यासाठी बांबू लागवड करण्याचा विचार करावा, असा सल्लाही त्यांनी दिला. राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये पदभरतीत स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासंदर्भातलं धोरण राज्य शासनानं मंजूर केलं आहे. पदभरती करताना या बँकांनी जिल्ह्यातल्या मूळ रहिवासी अधिवास प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना 70% जागा राखीव ठेवाव्यात. उरलेल्या 30% जागांवरही जिल्ह्याबाहेरचे उमेदवार उपलब्ध झाले नाहीत तर त्या जागाही स्थानिक उमेदवारांमधून भराव्यात, असं राज्य सरकारने एका परिपत्रकाद्वारे नमूद केलं आहे. मुंबईत सध्या सुरू असलेल्या पुनर्विकास कामांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी समिती स्थापन करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने राज्य सरकारला दिले आहेत. महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा आणि पुनर्विकास कायदा गेली 5 दशकं अस्तित्वात असूनही सध्या मुंबई झोपडपट्टी सुधारणा तसंच शहर नियोजन अतिशय ढिसाळ पद्धतीने सुरू आहे, असं नमूद करत खंडपीठानं सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्याच्या बाबतीत सध्याची वैधानिक यंत्रणा अपुरी पडत असल्याचं निरीक्षणही खंडपीठानं नोंदवलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं आज पुणे इथं अल्पशा आजारानं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. ते KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष होते. 3 दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या कारकिर्दीत पंडित यांनी भारतासह परदेशात तंत्रज्ञानावर आधारित मोबिलिटी सोल्युशन्स आणि शाश्वतता उपक्रमांना पुढे नेण्यात महत्वाची भूमिका बजावली. व्यवसायाव्यतिरिक्त ते अनेक नागरी शैक्षणिक आणि धोरणात्मक संस्थांशी संबंधित होते. TCS धर्मांतर प्रकरणातल्या आरोपी निदा खानला नाशिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या नारेगाव इथून पोलिसांनी तिला अटक केली. स्थानिक नगरसेवक मतीन माजिद पटेल यांनी निदा खान हिला आश्रय दिल्यामुळे त्याला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली आहे. निदा खानवर धर्मांतर प्रकरणी गुन्हा दाखल आहे. नाशिक रोड न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ती फरार होती. पुणे तसंच नाशिक पोलिसांनी काल तिला छत्रपती संभाजीनगर इथून ताब्यात घेतलं. स्त्रिया आणि मुलांवरच्या अत्याचार प्रकरणातल्या दोषींना जामीन मिळू नये अशी शिफारस केंद्र सरकारला करणार असल्याचं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी आज सांगितलं. नुकत्याच घडलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष जलदगती न्यायालय तज्ज्ञांच्या सहकार्याने

0: योग्य तपास अशा अनेक शिफारशी महिला आयोग करणार असल्याचं त्यांनी आज नवी दिल्ली इथं बोलताना सांगितलं. भारतात सार्वजनिक प्रसारण सेवेचा प्रारंभ झाल्याला यंदा 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होत आहेत. 23 जुलै 1936 या दिवशी स्थापन झालेल्या ऑल इंडिया रेडिओ या सेवेचं नामकरण नंतर आकाशवाणी असं करण्यात आलं. दिल्लीच्या आकाशवाणी भवनापासून यानिमित्त विशेष मॅरेथॉन काढण्यात आली. प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवला. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं या उपक्रमात सहभागी झाले. आकाशवाणी मुंबईतर्फे यानिमित्त पद्मविभूषण डॉक्टर एन राजम यांच्या मुलाखत आणि व्हायोलिन वादनाची विशेष मैफल आयोजित करण्यात आली होती. श्रोत्यांना 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल. मुंबईत अंधेरी रेल्वे स्थानकावरच्या नवीकरण केलेल्या टपाल कार्यालयाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते झालं. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होणार आहे. दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना सुरु होईल. नाणेफेक जिंकून कोलकात्यानं प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून भाजपाचे शुभेंदू अधिकारी उद्या शपथ घेतील. भाजपा विधिमंडळ पक्षाच्या आज कोलकात्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं निरीक्षक या नात्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्याची अधिसूचना निवडणूक आयोगाने जारी केल्यानंतर आणि विधानसभेचा कालावधी काल संपुष्टात आल्यानंतर राज्यपाल एन रवी यांनी आज विधानसभा विसर्जित केली. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बुलढाणा अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांना आज तर यवतमाळ आणि चंद्रपूरला उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात उष्ण आणि दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर आणि लांजा तालुक्यात काल संध्याकाळी अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं तसंच वीज पुरवठाही खंडित झाला होता. सांगली जिल्ह्यात मिरज तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यात आज दुपारी मेघगर्जनेसह पाऊस झाला. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षेत सुमारे 93% विद्यार्थी उत्तीर्ण. 179 विद्यार्थ्यांना 100% गुण. यंदा कमी पावसाचा अंदाज असल्यानं जलसंधारण तसंच जलयुक्त शिवारची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या पदभरतीत 70% स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्याचे राज्य सरकारचे आदेश. प्रसिद्ध उद्योगपती रवी पंडित यांचं निधन. आणि बुलढाणा अमरावती यवतमाळमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.

0: रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्स मध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
0: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वरही सूरगौरव संध्या.
2: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 11 मे 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
3: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
4: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. ही आहे अज्ञात मुंबई.
3: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
4: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
3: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका. 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर.
5: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, संध्याकाळचे 7:15 वाजत आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यामध्ये लाम यांनी हैदराबाद हाऊसमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेत द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यावर चर्चा केली. तो लाम यांनी त्यांच्या एक दिवसीय मुंबई भेटीदरम्यान इंडिया व्हिएतनाम बिझनेस फोरमला हजेरी लावली. व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीविषयी मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयातले राज्यशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर संदेश सामंत यांच्याशी केलेली चर्चा. 2026 हे वर्ष भारत व्हिएतनाम मधील सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशकपूर्तीचं वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर व्हिएतनामच्या राष्ट्रपतींची भेट महत्वाची ठरते. याबद्दल काय सांगाल?
1: व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी नुकतीच 5 ते 7 मे दरम्यान भारतात जी भेट दिली त्यांनी त्यांचा दौरा ऍक्च्युली बोधगयापासून सुरू केला आणि मग ते नवी दिल्ली मुंबई असा त्यांनी तो दौरा केला. आता या दौऱ्याविषयी आपण काही ठळक गोष्टी जर पाहिल्या तर महत्वाची बाब म्हणजे या दौऱ्यात 2 प्रकारच्या महत्वाच्या चर्चा झाल्या. एक म्हणजे संरक्षण सहकार्य, भारत आणि व्हिएतनाम या 2 राष्ट्रांमध्ये होणारं संरक्षण सहकार्य, आणि दुसरं म्हणजे दोन्ही देशांची सामरिक स्वायत्तता, यावर सुद्धा चर्चा झाली. शिवाय भारत आणि व्हिएतनाम मध्ये असलेला व्यापार आणि तो व्यापार वाढीस

0: रवा याच्यासाठी सुद्धा चर्चा झाली. आपण जर भारत आणि व्हिएतनाम यांच्या संबंधांचा आढावा घेतला तर हे संबंध काही आजचे नाहीये. 1972 मध्ये भारताने आणि व्हिएतनामने राजनैतिक संबंध प्रस्थापित केले, पण त्याही आधी जेव्हा आपण व्हिएतनामच्या युद्धाचा इतिहास पाहतो किंवा तो कालखंड पाहतो तेव्हा व्हिएतनामला भारतातनं एक प्रकारचा मोठा पाठिंबा मिळत होता आणि त्यामुळेच भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे आधुनिक संबंध हे 72 आधीचे सुद्धा आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. शिवाय नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर भारत आणि व्हिएतनाम यांच्या 2016 मध्ये सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी म्हणजेच इंग्रजीत ज्याला कॉम्प्रिहेन्सिव्ह स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप म्हणतात ती सुरू झाली आणि त्याला 2026 मध्ये आता 10 होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष तो लान यांचा भारत दौरा हा महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: 21वं शतक हे आशिया प्रशांत क्षेत्राचं आहे असं मानलं जातं. व्हिएतनाम हा भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणातला किती महत्वाचा घटक आहे?
0: 1992 मध्ये पंतप्रधान टी व्ही नरसिंह राव यांच्या काळात भारताने खरं तर लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडे पहा हे धोरण स्वीकारलं. पुढे गुजराल यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. वाजपेयी सरकारच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी मनमोहन सिंग यांच्या काळात या धोरणाचा विस्तार झाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या लुक ईस्टचं ऍक्ट ईस्ट म्हणजे पूर्वेकडे कृती करा असा अजून विस्तार झाला. याचा अर्थ असा की भारताच्या दृष्टीने आग्नेय आशियाई क्षेत्र हे अत्यंत महत्वाचं क्षेत्र आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर भारताच्या अतिपूर्वेकडच्या राज्यांमधनं किंवा ईशान्येकडच्या राज्यांमधनं आपला थेट संपर्क हा आग्नेय आशियाई राष्ट्रांशी येतो आणि या प्रदेशात व्हिएतनाम हे एक अत्यंत महत्वाचं राष्ट्र आहे. म्हणजे याला ग्रेटेस्ट पिलर म्हणजे मराठी त्याला सर्वात महत्वाची भूमिका पार पाडणारा असा देश असं सुद्धा म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे व्हिएतनामचं असलेलं भौगोलिक स्थान. आपल्याला माहिती असेल की व्हिएतनाम लाओ आणि कंबोडिया या प्रदेशाला इंडो चायना प्रदेश असं म्हटलं जातं. याचं कारण म्हणजे फ्रेंच लोक जेव्हा इथे आले तेव्हा त्यांनी या प्रदेशावर भारत आणि चीन या दोन्ही संस्कृतींचा असलेला प्रभाव पाहिला. आज जरी आपण या सांस्कृतिक मुद्द्याच्या पलीकडे गेलो तरीही आजही हा प्रदेश आग्नेय आशियाचा प्रदेश हा भारत आणि चीन यांच्यासाठी कुठेतरी स्पर्धेचा प्रदेश राहिला आणि म्हणूनच या संपूर्ण स्पर्धेत 21व्या शतकात जेव्हा भारताला ऍक्ट ईस्टचं धोरण राबवायचं असतं त्याच वेळेला आग्नेय आशियाई देशांना सुद्धा लुक वेस्ट म्हणजे पश्चिमेकडे पहा हे धोरण राबवायचं असतं. या सर्व परिस्थितीत आपण जर दक्षिण चीनी समुद्र पाहिला तिथे असलेली चीनची वाढती मक्तेदारी पाहिली किंवा एकंदरच या सर्व प्रदेशात अशांतता पसरवण्याचे चीनचे मानस पाहिले तर या सर्वाच्या दृष्टिकोनातून भारत आणि आग्नेय आशियाई देशांचे आणि खास करून व्हिएतनामचे संबंध अतिशय दृढ असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे आपण इंडो पॅसिफिक म्हणजे भारतीय प्रशांत क्षेत्र पाहिलं, हिंदी प्रशांत क्षेत्र ज्याला म्हटलं जातं, त्या क्षेत्रात सुद्धा भारताला आपला दबाव टिकवून ठेवण्यासाठी व्हिएतनामची गरज पडू शकते, रादर ती पडतेच आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: आर्थिक क्षेत्रात भारत व्हिएतनाम मधला व्यापार 2030 पर्यंत 25 दशलक्ष डॉलर पर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. यात दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या संधी आहेत?
0: या दृष्टीने विचार करायचा झाला तर आपण असं म्हणू की व्हिएतनाम हे नवीन उत्पादन क्षेत्राचं केंद्र आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजे 70-80 दशकात किंवा 90 नंतर चीनमध्ये जे उत्पादन क्षेत्र गेलं पण आता मात्र जगाला चीनची भीती वाटायला लागली आहे. त्यामुळे चीनला पर्याय असे देश विविध कंपन्यांकडनं शोधले जात आहेत आणि यात व्हिएतनाम हा एक महत्वाचा भागीदार देश आहे हे आपल्याला दिसतंय. याशिवाय आपण जर पाहिलं तर ऊर्जा क्षेत्रात भारत आणि व्हिएतनाम यांची भागीदारी फार महत्वाची आहे. म्हणजेच आपण जर भारत सरकारची ओएनजीसी विदेश पाहिली तर ओएनजीसी विदेश नजीकच्या समुद्रात किंवा उत्तर व्हिएतनाम नजीकच्या समुद्रात खास करून बऱ्याच प्रमाणात गॅसचं उत्पादन करताना नैसर्गिक वायूचं उत्पादन करताना सुद्धा आपल्याला दिसते. म्हणजेच जागतिक पुरवठा साखळ्यांमध्ये सुद्धा सध्या चीनला पर्याय म्हणून व्हिएतनामकडे पाहिलं जातंय. शिवाय डिजिटल अर्थव्यवस्था असेल किंवा भारत ज्या प्रमाणात औषध निर्मिती करतो या औषध निर्मितीला बाजारपेठ म्हणून सुद्धा व्हिएतनामकडे पाहिलं जाते. भारताची औषधं मोठ्या प्रमाणात व्हिएतनाममध्ये निर्यात केली जातात. शिवाय आपण जर पाहिलं तर सामरिक क्षेत्रात संरक्षण क्षेत्रात सुद्धा भारत आता जे आत्मनिर्भर भारताचं धोरण राबवतोय या धोरणाअंतर्गत भारतात निर्माण केली जाणारी शस्त्रास्त्र

0: विकण्यासाठी भारत जगात बाजारपेठ शोधतोय, यात सुद्धा आपल्याला व्हिएतनामची भागीदारी फार महत्वाची ठरू शकतो. आणि म्हणूनच 2030 पर्यंत भारत आणि व्हिएतनाम यांच्यात असलेली आर्थिक भागीदारी ही साधारणपणे 25 अब्ज डॉलर किंवा त्याही पलीकडे जाऊन 30 अब्ज डॉलर्स इथपर्यंत नेणं हे भारत आणि व्हिएतनाम यांचं सामायिक उद्दिष्ट आहे असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: भारत आणि व्हिएतनाम यांच्यात अनेक शतकांपासूनचे व्यापार आणि सांस्कृतिक दोन्ही संबंध आहेत. बुद्धिझम हा त्यातला एक महत्वाचा दुवा आहे, याचं महत्व काय सांगाल?
0: व्हिएतनाम हा ऑफिशियली जरी साम्यवादी देश असला तरी व्हिएतनाम मध्ये मोठ्या प्रमाणात जनसंख्या आहे जी बौद्ध धर्माची फॉलोअर आहे. आणि एक असा काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की व्हिएतनाम मधला बौद्ध धर्म हा तिबेट कडून किंवा चीन कडून व्हिएतनाम मध्ये आला. पण पुढे जी संशोधनं झाली यातनं असं निष्पन्न झालं की दक्षिण व्हिएतनाम मध्ये खर तर भारतीय भिक्खूंनी बौद्ध धर्म हा व्हिएतनाम मध्ये पोहोचवला. त्याच्यामुळे भारत आणि व्हिएतनाम यांच्या बौद्ध धर्मावर आधारित असलेले जे संबंध आहेत हे काही नवीन नाहीये हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांच्यातले सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध हे निदान 1 ते 2000 वर्ष जुने आहेत ही बाब आपण लक्षात घ्यायला हवी. व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा भारतात येतात तेव्हा ते पहिल्यांदा बोधगयेला जातात आणि तिथून मग ते दिल्लीला का जातात याचं उत्तर आपल्याला या इतिहासात सापडतं. त्याच्यामुळे हा संबंध फक्त बौद्ध धर्माशी नसून हिंदू धर्माशी सुद्धा आहे. म्हणजे व्हिएतनाम मध्ये चाम मंदिरं आहेत जी विष्णू किंवा शिव यांना समर्पिलेली मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर भारताचा ASI तिथे बऱ्यापैकी उत्खनन करतंय, तिथल्या मंदिरांची जपणूक करण्याचं सुद्धा काम करतंय हे आपल्याला दिसतंय. म्हणजेच भारत आणि व्हिएतनाम यांचे सांस्कृतिक संबंध हे केवळ आत्ताचे नाहीये तर हे पीपल टू पीपल म्हणजे लोकांच्या मधले संबंध आहेत, हे दोन संस्कृतींमधले संबंध आहेत ही बाब आपल्याला समजायला हवी.
1: आज जी आव्हानात्मक जागतिक परिस्थिती आहे यामध्ये आसियान देशांचे भारताशी कसे संबंध आहेत, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत आणि आव्हाने कोणती आहेत?
0: भारत आणि आसियान, आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, यांचा विचार करता भारत हा एक अत्यंत मोठा देश आसियानसाठी आहे. आपण आसियान प्रदेशाचा जर विचार केला तर यात 10 ते 11 देशांचा समावेश होतो आणि हे दोन्ही देश भारत आणि चीन या दोन जवळपास असलेल्या महाशक्तींच्या मधोमध आहेत हे आपल्याला पाहायला हवं. त्यामुळे 2-3 महत्वाची क्षेत्र ज्यांचा आपल्याला विचार करावा लागतो. यातलं सर्वात महत्वाचं क्षेत्र म्हणजे व्यापाराचं क्षेत्र. भारत आणि आसियान क्षेत्राचा फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे ज्याला मराठीत आपण मुक्त व्यापार करार म्हणतो तो आहे. पण हा करार अजून सुटसुटीत करणं किंवा यात कुठेतरी एक सुसूत्रता आणणं हे भारत आणि आसियान दोघांचंही लक्ष आहे. याचं कारण म्हणजे आपण जर आसियानचा एकंदरीतच विचार केला तर आसियान मधले देश हे उत्पादन क्षेत्रासाठी फार महत्वाचे आहे. पण अशाच वेळेला या देशांवर चीन सुद्धा फार मोठा प्रभाव आहे. रादर चीनचा इथल्या बाजारपेठेवर जो प्रभाव आहे किंवा पकड आहे ही भारतासाठी अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेचा विचार करता आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता भारतासाठी इथे स्पर्धा करणं हे भारतासाठी आव्हान राहिलेलं आहे. तेव्हा भारतीय अर्थव्यवस्थेचा आवाका जसजसा वाढत जाईल तसतसा भारतातला या प्रदेशात असलेला वावर सुद्धा सुटसुटीत होईल किंवा या प्रदेशात असलेला वावर सुद्धा वाढत जाईल. आपण जर हा प्रदेश पाहिला तर भारत आणि या प्रदेशातल्या जवळपास सर्व देशांचे सांस्कृतिक संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळेच भौगोलिक दृष्ट्या सुद्धा हे प्रदेश किंवा हे देश आपल्याला जवळचे आहेत. आपण सध्या पाहिलं तर आपल्याकडनं बऱ्याच प्रमाणात पर्यटन क्षेत्रासाठी या देशांमध्ये कॉन्ट्रीब्युशन वाढलंय. म्हणजे आता आपण व्हिएतनाम बद्दल बोलतो पण व्हिएतनामच्या पलीकडे गेलो तरीही इंडोनेशिया असेल, थायलंड असेल, काही काळ बर्मा होतं किंवा मलेशिया असेल, या सिंगापूर असेल, या ठिकाणी अनेक भारतीय पर्यटक जात असतात. म्हणजेच तिथल्या देशांमध्ये तिथल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय पर्यटकांचं योगदान सुद्धा मोठं आहे. त्याच्यामुळे या प्रदेशात भारताची गुंतवणूक किंवा या प्रदेशातनं भारतात होणारी कच्च्या मालाची आयात सुद्धा महत्वाची ठरते.
1: सध्याच्या काळात जी जागतिक उलथापालथ होतीये त्या संदर्भात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दौरे किती महत्वाचे ठरत आहेत?
0: पंतप्रधान नरेंद्र मोदीच नाहीत तर जगातल्या कोणत्याही नेत्यांचे जे दौरे असतात ते द्विपक्षीय संबंध असतील, बहुपक्षीय संबंध असतील, हे संबंध दृढ करण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे असतात. 2014 मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यांनी बरेच विदेश

0: दौरे करायला सुरुवात केली. म्हणजे यात अगदी भारताच्या निकटच्या शेजाऱ्यांचा म्हणजे नेपाळ भूतान यासारख्या बांगलादेश यासारख्या देशांचा समावेश होता. तर अगदी आपण मध्य आशियातले देश असतील, आफ्रिकेतले काही देश असतील, किंवा आपण जर पाहिलं काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान दक्षिण अमेरिकेतल्या 3-4 देशांमध्ये गेले होते, जिथे भारतीय पंतप्रधान किंवा भारतीय राष्ट्रपती एका मोठ्या काळानंतर गेले. याचं कारण म्हणजे आपल्याला समजून घेतलं पाहिजे की जेव्हा एखाद्या सरकारचा प्रमुख किंवा देशाचा प्रमुख हा दुसऱ्या देशात जातो, दौरे करतो, हे दौरे म्हणजे केवळ पर्यटन नसतं. तर यात ज्या पातळीचा माणूस तिथे दौरे करतो त्यावरून त्या दौऱ्याचं महत्व आपल्याला लक्षात येतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष जेव्हा आता भारतात आले त्या भारत आणि व्हिएतनाम यांच्यात ब्रह्मोस मिसाईलच्या व्यापारासंबंधीची बोलणी सुरू असलेली आपल्याला दिसतात. अशी बोलणी ही कमी दर्जाचे मंत्री किंवा इतर कोणी डिप्लोमॅट्स प्रवास करतात त्यावेळेला आपल्याला होताना दिसत नाही. म्हणूनच पंतप्रधानांनी तिथे जाणं, सरकार वैयक्तिक पातळीवर इतर देशांच्या नेत्यांशी संबंध प्रस्थापित करणं आणि यातून भारताच्या हिताचे निर्णय घडवून आणणं हे भारतीय पंतप्रधानांचं, भारतीय राष्ट्रपतींचं किंवा भारतीय सरकारचं ध्येय आहे. आणि म्हणूनच पंतप्रधानांचे हे वारंवार होत असलेले दौरे आपल्याला दिसतात. असेच दौरे आपल्याला बऱ्याच इतर राष्ट्रप्रमुखांचं सुद्धा होताना दिसतात. जे जे देश आपल्या व्यापारी, सामरिक किंवा इतर दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत किंवा जिथे जिथे भारतीय समुदाय मोठ्या प्रमाणात आहे अशा ठिकाणी जाऊन हे संबंध दृढ करणं हे या दौऱ्यांचं उद्दिष्ट असतं.
1: 2026 हे वर्ष भारत आणि व्हिएतनाम मधील सर्व समावेशक धोरणात्मक भागीदारीच्या दशक पूर्तीचं वर्ष असून व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचा हा 3 दिवसांचा दौरा महत्वपूर्ण ठरला आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबुले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र लोखंडे, निवेदन विजया सहजराव.

आताच आपण वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकला. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसंच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम सादर करत आहोत. माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझशी वार या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 18 वैशाख शके 1948, अर्थातच 8 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आधुनिक AI तंत्रज्ञानाकडून कृषी समृद्धीकडे या विषयावर प्राध्यापक गोपाळ शिंदे यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमात मी शीतल निमजे सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकूयात AI तंत्रज्ञानातून आधुनिक

0: आधुनिक कृषी समृद्धीकडे, याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. आज हा पोशिंदा आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून स्मार्ट शेतकरी बनत आहे. कष्ट तर आपण सगळेच करतो, पण आता गरज आहे ती कष्टाला बुद्धीची आणि AI सारख्या आधुनिक विज्ञानाच्या जोड देण्याची. कारण हवामान कधी बदलेल, पिकावर कोणती कीड पडेल किंवा बाजारात नेमका काय भाव मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता आपल्या मोबाईलमध्ये लपलेली आहेत. आणि AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे आपल्याला कशा पद्धतीने जायचं आहे, कारण आपण सगळ्यांना माहिती आहे की शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, पण निसर्गाची अनिश्चितता आणि वाढता खर्च यामुळे हा कणा अधूनमधून डळमळीत होताना आपल्याला दिसतो. आणि अशा परिस्थितीत मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान आशेचा नवा किरण घेऊन आलं आहे. आणि डेटा सेन्सर्स आणि अल्गोरिदमच्या मदतीने शेती अधिक अचूक आणि फायदेशीर आपल्याला कशी करता येईल, याविषयीच सखोल अशी चर्चा आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला करायची आहे. आणि त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग, तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना. आणि आज त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की आधुनिक कृषी समृद्धीचा हा नवा मार्ग काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला हे AI तंत्रज्ञान शिकून आपली शेती आपल्याला स्मार्ट करायची आहे. तर सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: तर सर, आता सुरुवात जर आपल्याला करायची झाली तर आता नेमकं AI म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शेतीशी काय संबंध आहे, याविषयी काय सांगाल?
2: AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणूया. या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा जगामध्ये प्रत्येक युवा पुरुष, शेतकरी असेल किंवा वयस्कर शेतकरी असेल, सर्वांमध्ये एक बुद्धी अंश असा आहे की तो आपल्या पद्धतीने तो शेती कार्य करत असतो. आणि मग त्यात ज्याला यश मिळालेलं आहे, अशा उत्कृष्ट शेतीचा निकष आपण यामध्ये वेचून याची एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करतोय. आणि अशा या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर म्हणजेच AIचा वापर, ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, ज्यामध्ये आपण विविध प्रकारची इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅट्रॉनिक्स अशी जी शब्द आपण वापरतो, ज्यामध्ये संगणकाचा वापर असेल, मोबाईलचा वापर असेल, किंवा विविध प्रकारच्या यंत्रांना माणसाप्रमाणे विचार करण्याची शक्ती व त्यांना त्यात त्याचा कृतितार्थ जी कार्य शेतामध्ये करायची आहे ती त्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता देऊन ती सर्व कार्य हे स्वयंव्यवस्थापन, स्वयंचलित यंत्रणा अशा पद्धतीने तो त्या शेतामध्ये उत्कृष्टता साधत आपल्या पिकाचं व्यवस्थापन. शेतीमध्ये आपण जर सुरुवात केली तर आपल्या मातीचा कस, मातीचा पोत व AI मध्ये माती परीक्षणापासून पीक व्यवस्थापन, लागवड आणि त्यानंतर त्यावर पडणारे कीड रोग व त्यावर असणाऱ्या पडणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान अंदाजाचा आराखडा घेत त्याचं पौष्टिक जे आपल्या शेतीतील पिकांना लागणारं सिंचन असेल, त्यामध्ये नत्र खत असेल, सर्व उत्पादनाचा अंदाज तो अचूक पद्धतीनं वेळोवेळी माहिती घेत आपल्या मोबाईल असो किंवा संगणक असो किंवा त्याला दिलेल्या सर्व यंत्रांची एक डोंबाऱ्याप्रमाणे एक सर्कस असेल, त्यामध्ये तो ज्ञात होऊन एक डिजिटल सल्लागार म्हणून त्या ठिकाणी काम करू शकेल.
1: छान, मस्त. आधुनिक तंत्रज्ञानाचा आपल्या सोबती म्हणायला काही हरकत नाही, म्हणजे जो आपल्याला अचूक असा अंदाज देऊन आपली शेती समृद्ध करणार आहे.
2: बिलकुल. मी तर म्हणेल की असं समजू नका की AI तंत्रज्ञानामुळे गड्यांना शेतातल्या काम करायला मिळणार नाही, शेतकरी आळशी होईल किंवा त्याला सगळं जागेवर मिळायला लागलं तो काहीच करणार नाही, असं नका समजू. कारण यामध्ये आपण असं गृहीत धरूया की आपलं एक तंत्रज्ञानाची सांगड घालून बौद्धिक क्षमता ही उच्चस्तरीय नेऊन आपल्या AI तंत्रज्ञानात प्रत्यक्षात त्याला काय काय वापर करता.
1: खरंय, खरंय. आता AI तंत्रज्ञान आपल्या शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात कशा प्रकारे उपयोगी ठरतं हे देखील माहिती असणं खूप गरजेचं आहे, की त्या माध्यमातूनच मग जनजागृती होऊन आपले तरुण शेतकरी मित्र याकडे वळतील.
2: शेतकरी हा प्रथमतः जमिनीला, मातीला तपासून त्याची गादी वाफा व त्याला पीक लागवड पद्धतीची आराखडात्मक तयारी करत असतो आणि त्यानंतर

0: तो त्याचं विविध प्रकारचे बियाणे निवडतो किंवा त्यावर लागणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांची निवड करतो. मग ह्या सुरुवात जिथे जमिनीच्या पोत कस ज्या माती परीक्षणापासून तो त्याचं तंत्रज्ञान हे सांगड घालून त्याच्या सोबतीला राहतं आणि पिकावरील निर्माण होणारे आजार असतील व त्यावर लागणारं पिकावरचं विविध प्रकारचे औषधी असतील व त्यावर त्याला मिळणाऱ्या माहितीनुसार त्यांनी काय निर्णय काय घ्यायला पाहिजे आणि त्यातून त्याचा अचूक हवामान अंदाज घेत म्हणजे जसं की AI मॉडेल आपण पाहतो की शेतकरी म्हणतोय अरे माझ्या पुढच्या 5-7 दिवसात काय होणार आहे, मग तो त्या 5-7 दिवसात जसा त्याची जी आवड असते की माझ्या शेतात माझ्या पिकांवर कुठलाही आजार पडू नये म्हणून एकदा त्याची ह्या गोष्टीची आराखडात्मक तयारी झाली की मग तो बी अथवा रोप पेरण्यात त्याला जी माहिती मिळते त्या माहितीनुसार त्याला त्याचा पूर्ण उत्पादन चक्रातील सर्व माहितीचा वेळोवेळी देणारा अलाराम ज्याला म्हणूया की काही गोष्टी चुकत असेल तर तो पण सांगण्याचा एक तांत्रिक पद्धतीचा निकष यामध्ये मी असा ठेवेल की फवारणी करायची असेल कीड ओळखायचं असेल त्याला व्यवस्थापन करायचं असेल मग त्याला कुठले तंत्रज्ञान वापरायचंय व त्यावर सिंचन करायचं असेल तर किती पाणी लागेल मातीत किती गुणधर्मातील बदलांचा त्याला आढावा घेत काय काय गरजेच्या गोष्टी आहेत याचा अंदाज बांधित तो आपल्या शेतामध्ये त्याचे व्यवस्थापन करण्यात तो कौशल्यपूर्ण एक युवा शेतकरी जो म्हणेल कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी शिकत असतात शिकल्यानंतर त्यांचं ज्ञान हे सुद्धा त्यांच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने आमच्या युवा शेतकऱ्यांना पोहोचलं पाहिजे म्हणून मी सांगेल की प्रत्यक्षात उपयोगात आणण्यासाठी शेतकऱ्यांचं हे खूप मौलाचं काम शासकीय धोरणांमध्ये सुद्धा AI तंत्रज्ञानाचा वापर व त्याचा प्रपंच हा जोरात अगदी ग्रामीण स्तरावर युवा तरुण शेतकऱ्यांना व शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा यांची सांगड घालत या ठिकाणी आपल्याला उपयोगी ठरू शकतो.
1: म्हणजे आज विज्ञानाने इतकी प्रगती केलेली आहे की त्याचे पडसाद प्रत्येक क्षेत्रामध्ये उमटत आहेत आणि त्यामध्ये मग आपलं कृषी क्षेत्र देखील आता एक मोठ्या तांत्रिक उंबरठ्यावर देखील उभं आहे नाही का.
0: अगदी.
1: आणि त्याच माध्यमातून आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की आपले तरुण युवा मित्र ड्रोन जे तंत्रज्ञान आहे ते फवारणीसाठी योग्य रीतीने वापरत आहेत आणि त्याकडे म्हणून देखील एक उद्योग म्हणून आपल्याला पाहते. आजच्या ह्या AI आधारित ड्रोन आपल्याला तंत्रज्ञान शेतीमध्ये नेमकं कसं वापरावं याचं देखील प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
0: अगदी. ड्रोन तंत्रज्ञान हे सर्व दूर सर्व युवा शेतकऱ्यांमध्ये एक आकर्षणाचा बिंदू झालेला आहे आणि यामध्ये मी सांगेल की AI तंत्रज्ञान हे ड्रोन प्रणालीमध्ये याकरता वापरल्या जातं की हवेमधून जेव्हा आपल्याला विविध शेतातील कामं करायची आहेत तर त्यात नुसतं फवारणीच नाही तर आता ड्रोन माध्यम हा असा वापरला जातो की जिथे युवा शेतकऱ्यांना पिकांमध्ये जाऊन काम करणं अशक्य होतं किंवा कठीण असतं तर त्यामध्ये दृश्यमान म्हणजे तुमच्या ड्रोन प्रणालीमधून तुम्ही विविध प्रकारची कॅमेरा ज्याला म्हणूयात की आपण एक दृष्टी जी माणसाची शेतकऱ्यांची जिथे पोहोचत नाही तिथे हे ड्रोन पोहोचवून तिथलं अवलोकन करून शेतकऱ्यांना त्याचा पूर्ण आराखडात्मक माहितीचा गोषवारा देतो ज्यात फवारणी असेल पीक सर्वेक्षण असेल बियाणे पेरल्यानंतर पिकांची निगा असेल व तिथे नकाशा तयार करून आपल्या तंतोतंत शेतीचा वापर असेल. मी सांगेल जेव्हा काही पिकांमध्ये परागकण ही मधमाशा करू शकत नाही परंतु ड्रोन ही छोटी छोटी आता कार्यरत होत आहेत आणि विविध प्रकारचे तुडतुडे आहेत त्यांना उडून पिकावरचं नुकसान टाळायचं असेल आणि फळ तोडणी असेल म्हणजे ज्याला आपण पिकातलं हार्वेस्टिंग म्हणूया मळणी असेल अशा विविध प्रकारच्या कार्यप्रणालीमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा हा आपण आज आता वापर करायला सुरुवात केली.
1: निश्चितच निश्चितच सर. तर सर बोलता बोलता तुम्ही म्हणालात की प्रत्येक पिकासाठी आपण AI चा वापर आपण करत आहोत तर त्याच माध्यमातून अशी कोणती पिके आहेत की ज्याचं उदाहरण सांगून शेतकरी बांधवांना देखील त्या पद्धतीने त्याची लागवड करताना AI चा वापर आमचे शेतकरी बंधू करू शकतात.
0: आता आपण बघा ऊस शेती AI तंत्रज्ञान हे इतकं उत्कर्ष झालंय बारामतीचं नाव असेल किंवा विविध क्षेत्रामधील ऊस AI असं जे नाव चालू आहे याबद्दल मी थोडक्यात सांगेल की ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढण्यासाठी जसं की प्रत्यक्ष प्रयोगामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून 118 टन पर्यंत ऊस उत्पादन केले गेले पारंपरिक पद्धतीमध्ये 75 टन पर्यंत आपण मिळवू शकतो. उत्पादनात 30-35% वाढ होते आणि यामध्ये खर्चाची बचत पण एकरी सुमारे 1,30,000 रुपये होतो असा गृहीत धरूया. पारंपरिक पद्धतीमध्ये 80,000 जर होत असेल तर त्यामध्ये उत्पादन देखील त्याच पटीने 40% वाढलेलं आहे. म्हणून सांगेल की सुरुवातीला तंत्रज्ञान थोडस आपल्याला खर्चिक वाटेल परंतु एकदा त्यात अंगवळणी पडल्यानंतर या ऊस शेतीमध्ये जसं की मी सांगेल खत पाणी कीटक नियोजन असेल त्यामध्ये विविध प्रकारच्या ड्रोननी फवारणीचा वापर असेल वा त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष शेतकऱ्यांची यश

0: तो गाथा आपल्याला जर ऐकायची असेल तर मी सांगेल की अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांना ज्यांना उदाहरणार्थ सांगेल की ऊसासाठी 13:045 पोटॅशियम प्रदान हे 50 दिवसाच्या ऊसासाठी आपण ह्युमिक ऍसिड, अमिनो ऍसिड, फ्लुईक ऍसिड, मायक्रोन्युट्रियंट स्लरी अशा पद्धतीनं आपण देतो, परंतु ते कसं किती प्रमाणात द्यायचं याचं नियोजन तुमच्या मापतोलात हे AI तंत्रज्ञान सांभाळतं आणि त्यामध्ये जास्त झालं तर ते पण चालत नाही आणि कमी झालं तर ते पण चालत नाही. म्हणून आणि तसंच कीडांवर व्यवस्थापन करताना तुम्हाला जे फवारणीचं औषध आहे किती प्रमाणात टाकायचं आणि त्या प्रमाणात तुमचा दिलेला औषधांचा डोस हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने त्या ठिकाणी ऊसांमध्ये पोहोचला पाहिजे. आणि म्हणून बरेचसे शेतकरी आहेत, यामध्ये सोलापूर असेल, बारामती असेल किंवा विदर्भात नागपूरपर्यंत बऱ्याचशा उत्पादन शेतकऱ्यांनी घेताना त्यांनी जे वापरलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता बळ आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता बळ असणाऱ्या तंत्रज्ञानासोबत जाऊन सुद्धा पुनर्विकसित करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आणि ह्या पुनर्विकसित ध्यासामध्ये त्यांनी मजुरीचा खर्च असेल, त्यातली दर्जा गुणवत्ता असेल, हे वाढवण्यासाठी ऊसांची जाडी असेल, लांबी असेल, त्यामध्ये असणारा शुष्कता भाग असेल, तो साखर कारखान्यापर्यंत पोहोचण्याचा विषय असेल, तो सर्व गुणवत्तापूर्वक हा ऊस दर्जेदार कसा निर्माण होईल याची संकल्पना मांडत आपल्या संगणक प्रणालीमध्ये ती तशी प्रोग्राम ज्याला म्हणूया ती रचना ही ते तयार करत आहेत. म्हणून ही डेटावर आधारित जेव्हा तुम्ही रोग ओळखण्यासाठी विविध प्रकारची CNN किंवा XG बूस्ट वा आपण येलो फ्लो सारखी मॉडेल्स वापरतो ज्या सॉफ्टवेअर प्रणालीतून तुम्हाला विविध प्रकारची फ्लेक्झिबिलिटी ज्याला म्हणूया लवचिकता ही त्या भाषेमध्ये आणून त्याचा वापर हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने बदल देखील करता येतो. म्हणून आधुनिक शेती आधुनिक कृषी समृद्धी साधण्याकरिता या ठिकाणी आपण हा ऊस प्रकल्पामधील असणाऱ्या प्रयोगांचा निकष व त्यावर चालू असलेल्या यशोगाथा ह्या आम्ही तुम्हाला इथून पुढे निश्चित संकल्पित करून मांडणीपूर्वक सांगत राहू.
1: शेतकरी बांधवांसाठी अनेक AI आधारित ऍप्स देखील उपलब्ध असतील.
0: बिलकुल, मी तो म्हणतो की ऍप्स जे म्हणताय आपण तर प्रत्येक युवा शेतकऱ्यांना आता मोबाईल खूप मित्राप्रमाणे अवगत असल्यामुळे मोबाईलचा हा उत्कृष्टरित्या मी तर म्हणतो युवा शेतकऱ्यांनी वापर करावा. जसं की ऍप्स भरपूर उपलब्ध असतात आणि दररोज हजारो ऍप्स हे तयार करून आज तंत्रज्ञ मंडळी ही आपले विविध प्रकारचे कौशल्य त्या ऍपमध्ये टाकून देतात. जसं की पिकाच्या फोटोवरून कीडची रोग ओळखायची असेल तर प्लांटिक्स आपण वापरतो. हवामान व बाजारभाव व डीलर बद्दलची माहिती असेल तर आपण किसान सुविधा वापरत असू. इफको किसान हा तंत्रज्ञानाचा हवामान अंदाजावर आधारितचा भाग, बाजारभाव किंवा पीक व्यवस्थापन असेल तर त्यामध्ये अग्री ऍप असेल, फसल असेल, निंजा कार्ट असेल, अशी अनेक आता कृषी समृद्धीचा हा संकल्प घेत शासनाने तयार केलेल्या विविध सर्व ऍपचा एक संकल्प एका पटलावर एका छत्रीखाली आणून तो शेतकऱ्यांना उत्कृष्टता देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी चालू आहे.
1: अगदी अगदी बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे ऍप्स आहेत की त्या ऍप्सच्या माध्यमातून शेतकरी वेगवेगळ्या ज्या काही पिकांच्या अवस्था आहेत त्यामध्ये ते वापरू शकतात, नाही का सर? हवामान अंदाज असेल, बाजारभाव असेल, कीड रोग असेल, ह्या सगळ्यांसाठी या ऍप्सचा उपयोग शेतकरी बंधू करू शकतात.
0: बिलकुल, मी तर सांगेल की AI तंत्रज्ञानाचा वापर करून जर उत्पादन कसं वाढायचं असेल तर हे उत्पादनाची कौशल्यता मी एकच सांगेल की आज मला या हंगामी पिकात इतका फायदा झाला याचा दृष्टांत जर नोंदीत असेल आणि त्याचं जर गणित व त्याचं कॅल्क्युलेटर हे शेतकऱ्यांजवळ असेल तर मी सांगेल की वेगवेगळ्या व्हेरिएबल रेट टेक्नॉलॉजी असेल, प्रेडिक्टिव्ह अनालिसिस असेल, क्रॉप मॉडेलिंग असेल, ऑटोमेटेड ऍडवायझरी असेल, अशा विविध प्रकारच्या अचूक शेती निकषांमधून तुम्हाला आज आता ह्या गोष्टींचा मी सांगेल की फायदा हा एकच असतो. त्यामधून शेतकऱ्यांना उत्कृष्ट काय हे कळत राहावं आणि उत्पादन वाढवताना त्यांना ज्या ज्या गोष्टींच्या अडचणी निर्माण होतात त्यावर मात करता यावं.
1: खरंच आहे. आणि सर आता आपल्या सगळ्यांसमोर एक महत्वाचं जे संकट आहे ते म्हणजे हवामान बदलाचं, तर या संकटात देखील हे AI शेतकऱ्यांना मदत करू शकतं का?
0: बिलकुल, हवामान बदल हा तर आजही आपण पाहतोय, आकस्मितपणे विजा कडकडताय, वारे वावधान आणि विविध प्रकारचे तापमानाचे बिंदू कमी अधिक सरकतायत आणि अतिउष्म अति थंड अशा सर्व बाबींमधून हा शेतकरी जात असताना बिचाऱ्या त्या पिकांवर काय हालत होत असेल याचा माहिती गोष्ट जर तुम्हाला AI तंत्रज्ञानामधून वेळोवेळी देत असेल तर त्या ठिकाणी हवामान बदलामुळे जी आव्हानं येतात तर त्याची

0: दुष्काळी पूर्व सूचना त्यावर करणाऱ्या सर्व उपायांचा निकष हा एकूणच मी सांगेल की जसं आज युद्धामुळे होणाऱ्या कार्बनचा उत्कर्ष असेल, जमिनीवर होणाऱ्या खूप साऱ्या बंबार्डिंगचा उत्कर्ष असेल, अर्थात निश्चितच या जमिनीतील भूतलाच्या विविध भागांमध्ये त्याचा बदल जो होत असतो तर तो आपल्याला वेळोवेळी संकल्पित हवामानाचा अंदाज त्या ठिकाणी मिळावा. त्यामुळे IMD असेल, सरकारी योजनेतील सर्व तालुकानिहाय विविध क्षेत्रनिहाय जी आज हवामान बदल जेवढी AI तंत्रज्ञान प्रणालीतली सर्व जी मांडणीपूर्वक आपल्याला साधन सामुग्री उपलब्ध करून दिली आहे त्यातून प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर ही सर्व माहिती वेळोवेळी क्षणोक्षणी कळावी. म्हणून हवामान बदलातील संकट हे शेतकऱ्यांना आता शासन सज्ज आहे आणि आमचं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे पण मार्गदर्शन करत असतं.
1: निश्चितच. तर वेळोवेळी शेतकरी बांधवांनी हे शिकून घेऊन त्याचा वापर त्यांनी करायला हवा, नाही का सर?
0: अगदी.
1: तर आता कोरडवाहू शेतीमध्ये आपल्याला AI ची भूमिका महत्वाची आहे का सर?
0: बिलकुल. कोरडवाहू शेती हा मूळ आपल्या भौगोलिक भागांचा मराठवाडा असो, विदर्भ असो, पश्चिम महाराष्ट्र असो, सर्व भूतलावर माती ही अतिशय उत्कृष्ट असूनही जिथे पाण्याचा निकष हा कमी पडतो तिथे ड्रायलँड म्हणतो आपण, ज्याला आपण कोरडवाहू म्हणू. अशा भारतातील 68% शेती कोरडवाहू आणि मराठवाड्यातील बहुतांश शेती यामध्ये मोडल्या जातात. म्हणून सॉइल मॉइश्चर, ज्याला आपण आर्द्रता म्हणूया, ओलावा म्हणूया, हा समजला पाहिजे शेतकऱ्याला, नियोजन झालं पाहिजे. जसं की ऊसाच्या शेतीत जर पाणी कमी झालं तर तत्काळ तुम्हाला तुमची मोटर चालू व्हायला हवी, तत्काळ तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे नत्र खत घटक कमी होत असतील तर ते पण त्या ठिकाणी पुरल्या जावे, त्यात पडणारे आजार असतील तर ते सुद्धा वेळोवेळी तुमच्या गेल्या जावे. अशा रेन हार्वेस्टिंग ऑप्टिमायझेशन, ज्याला आपण म्हणूया पावसाचे पाण्याचे संकलन व त्याचा तंतोतंत वापर, हा कोरडवाहू शेतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. ज्यामध्ये AI तुम्हाला माती संधारणाच्या पद्धती सुचवत आहेत, त्यामध्ये तुम्हाला सॅटेलाइटहून मिळणाऱ्या सर्व इमेजेस, ज्याला आपण सॅटेलाइट मार्फत ही माहिती गोषवारा हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून ह्या ड्रायलँड शेतीबद्दल विविध प्रकारची कुठली पिके घेतल्या जाऊ शकतात, निवडल्या जाऊ शकतात, याचा निकष हा AI तंत्रज्ञानातून मिळू शकतो.
1: छान. तर सर आता AI चा वापर आता सध्या शेतकरी बंधू करू पाहत आहेत, पण त्याच्याही पुढे जाऊन रोबोटिक्स हे देखील एक पुढचं पाऊल आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. तर AI आधारित रोबोटिक्स शेतीत हे कसं वापरले जाऊ शकतं?
0: मी सांगेल की ड्रोन प्रणाली ही हवेतून कार्यरत असते, पण जमिनीवर चालणारा जर काही मानव यंत्र म्हणून ज्याला आपण रोबोटिक्स म्हणूया, ते कृषी क्षेत्रात कार्य करणारं पाय ज्याला चाकं आहेत आणि शेतात जाऊन आपलं स्वयंचलित त्याचं नियंत्रण करीत हे तण काढणे, फळे तोडणे, विविध प्रकारच्या पिकांवर बीज पेरणी करणे, रोपं लावणे व पशु असतील तर त्यांचं व्यवस्थापन, पशुधनाचं व्यवस्थापन करणे व विविध प्रकारच्या शेती उपयुक्त कार्यरत जिथे बंद प्रणालीमध्ये सुद्धा तुमचा रोबोट हा सतत 24 तास अविरत कार्यरत राहतो, अशा या प्रणालीचा सुद्धा उगम अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या भारतामध्ये होतोय. मी यामध्ये एकच सांगेल की आता जर्मनीला मी जगातील सर्वोत्कृष्ट प्रदर्शनात पाहतोय की जगामध्ये खूप साऱ्या प्रगतशील देशांमध्ये आता रोबोट प्रणालीचा खूप वापर करण्यासाठी विविध प्रकारची रोबोटची मॉडेल तयार होत आहेत, ज्यामध्ये सर्व पीक पद्धतीमध्ये ते कार्यरत राहतील आणि त्यातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने स्वयंचलित यंत्रणेमध्ये शाश्वत शेती ही करता येईल.
1: पण सर हे तंत्रज्ञान तर आपण आता आपले हळूहळू आपले शेतकरी बंधू अवगत करत आहेत, पण आपल्याकडे शेतकरी बांधवांचा विचार जर आपण केला तर म्हणजे सर्वसामान्य परिस्थिती असल्यामुळे हे वापरू शकत नाहीत काही काही शेतकरी बंधू, पण गटागटाने जर ह्याचा उपयोग जर आपण करून घेतला तर निश्चितच जी मजुरांची समस्या आहे त्यावर उत्तर म्हणायला काही हरकत नाही, नाही कसं?
0: अगदी. मी तर म्हणेल युवा शेतकऱ्यांनी AI तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी काय करावे हा प्रश्न हा महत्वाचा आहे. युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची पूर्ण जमिनी माती परीक्षणापासून कुठली कुठली पिकं ही जेव्हा माहिती घेत असतो आणि आमचा युवा शेतकरी खूप हुशार आहे त्यामुळे त्याला डिजिटल साक्षरता ही निर्माण करण्यासाठी त्यांनी विविध प्रकारची प्रशिक्षणे घ्यावे, स्मार्टफोनवर व इंटरनेटवर त्यांनी वापरायचं शिकावं, ऍपचा उपयोग तंतोतंत कसा करायचा हे शिकावं, अशी प्रशिक्षणे आमची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असेल किंवा भारतातील सर्व विद्यापीठे असेल किंवा विविध संशोधन केंद्रे असेल, ह्या प्रशिक्षण कार्यक्रमात आमचा केव्हीके आहे, कृषी विज्ञान केंद्र असेल, आत्मा असेल, पोखरा असेल, अशा विविध प्रकारच्या संस्थानिक ज्या शासनाने निर्मित केलेल्या सुविधा यांचा वापर घेत आपल्या गरजेप्रमाणे त्यांनी जर घरी बसूनच त्यांना जाता येत असेल तर युट्यूब आहे व सरकारमधील डिजिटल इंडिया असेल.

0: स्टार्टअप असेल, ऍग्री टेक इन्फ्रास्ट्रक्चरल फॅसिलिटी प्लॅटफॉर्म असेल, डीबीटी असेल, सर्व याचा सांगोपांग तर झालेला आहे, परंतु हे शेतकऱ्यांनी आत्मसात करावं आणि त्यातून त्यांनी त्यांचा यश साधावं. मी सांगेल की यामध्ये AI तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांची उत्पादन तर वाढेलच, पण उत्पन्नामध्ये मिळणाऱ्या फायद्यामध्ये मी आज तुम्हाला हे सांगू इच्छितो की 10-20% निश्चितच खर्च हा कमी होईल.
1: अगदी अगदी. पण आता सर, AI तंत्रज्ञान वापरताना शेतकरी बांधवांना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात, तर त्या अडचणींवर मात शेतकरी बांधवांनी कशी करेल?
0: यामध्ये एकच बघेल मी की आमचा 10वी पास असेल किंवा 12वी पास असेल, आता अभ्यासक्रम बदलत जात आहे, त्यामुळं त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, त्यामधील संगणकीय प्रणालीमध्ये बिघाड असेल किंवा विविध सेन्सर्समध्ये काय कमी त्यामध्ये पडत आहे किंवा कुठे अडथळा त्याचा येतो एक्झॅक्टली, हा आज आमचा युवा तरुण हा लवकर आत्मसात करतो, म्हणून त्याला सर्व प्रकारच्या माहितीचा गोषवारा हा जेव्हा तो आत्मसात करतो, त्यातला खर्च असेल, त्यातनं होणारं काम असेल, याचं नियोजन असेल, तर सेन्सर्स व ड्रोन प्रारंभिक खर्च जरा जास्त असतो, परंतु भारतामध्ये आता ही याची निर्मिती चालू झाली असल्यामुळे विविध प्रकारची ही सुविधा सुद्धा, जसं मोबाईल आज प्रत्येकाकडे आहे तसे भविष्यात रोबोट्स हे प्रत्येकाकडे असेल, ड्रोन प्रत्येकाकडे असेल, आणि ही जी साधन सामुग्री आहे ही खेळण्याप्रमाणे हा युवा तरुण आता आमचा त्या ठिकाणी अडचणीला मात करून, मी सांगेल की त्यांनी सरकारी विद्यापीठे, खाजगी कंपन्या सर्व यासाठी प्रयत्नशील आहेत आणि त्यातून तो त्याचं अडचणीवर मात करू शकतो.
1: निश्चितच सर, म्हणजे जरी अडचण निर्माण झाली तरी त्यातून मार्ग देखील आपल्याला त्याच पद्धतीने पुढे मिळणार आहेत.
0: यामध्ये आमचा युवा तरुण खूप साक्षर होण्यास शासनाचा खूप अथक प्रयास आहे.
1: खरंच आहे. आता जर सर कृषी विद्यापीठे आणि ज्या संशोधन संस्था आहेत की या AI क्षेत्रात काम करत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल?
0: AI क्षेत्रामध्ये कृषी विद्यापीठात आम्ही वार्षिक सत्रामध्ये आमचे ज्या काही ट्रेनिंग असतात किंवा ज्या प्रशिक्षणा व्यतिरिक्त काही प्रात्यक्षिक असतात, तर ती सर्व प्रदर्शने असतात, त्यामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा आणि त्यामध्ये मिळणाऱ्या सर्व नवीन नवीन तंत्रज्ञानाचा उत्कर्ष हा एका जागीच तुम्हाला पाहायला मिळतो, त्यामुळे विद्यापीठात होणाऱ्या विविध प्रकारच्या नवीन प्रणालीच्या ह्या प्रदर्शनात सहभाग घ्यावा.
1: निश्चितच सर. जी काही ही आधुनिक तंत्रज्ञान आहे ती म्हणजे आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही आहे, तर त्यासाठी ज्या शेतकऱ्यांना ही तंत्रज्ञान घ्यायची आहे त्यासाठी मग सरकारच्या कोणत्या योजना आहेत का सर?
0: अगदी, डिजिटल ऍग्रीकल्चर मिशन असेल, सबमिशन ऑन ऍग्रीकल्चर मेकॅनायझेशन असेल, ऍग्रीकल्चरल इन्फ्रास्ट्रक्चर फंड असेल, प्रधानमंत्री किसान ड्रोन योजना असेल, ड्रोन दीदी पण आहे, आर्किव्हाय रफ्तार असेल, ई नाम असेल, अशा विविध प्रकारच्या सुविधा ज्या आहेत AI तंत्रज्ञानावर आधारित आहे, शासन निर्मित करीत तुम्हाला उपलब्ध करून देत आहे.
1: बर, आणि आता या AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या भविष्याबद्दल आपल्याला जरूर विचार करावा लागेल, तर त्या बाबत तुमचं मत काय बरं सर?
0: यामध्ये मी सांगेल की AI तंत्रज्ञान शेतीचे अतिशय भविष्य उज्ज्वल आहे. 10-15 वर्षात पुढचा प्रत्येक शेतकरी हातात आपला मोबाईल किंवा सर्व सेन्सर प्रणाली घेऊन तो सल्लागार होईल आणि त्यातल्या उत्कृष्ट तेला तो बाहेर आणेल, त्यातही त्याचा व्यवसाय साधेल आणि त्यांनी बनवलेल्या सर्व तंत्रज्ञान प्रणालीचा डाटा जो असेल, जो माहिती गोषवारा असेल, तो सुद्धा तो विकेल. मी इथपर्यंत सांगतोय की शेतकरी हा स्वतः एक माहिती निर्मितीगार, कौशल्यगार, हा AI एजंट पण आहे.
1: छान. जाता जाता आजच्या सर्व आपल्या युवा मित्रांना तुम्ही काय संदेश द्याल बरं?
0: मी सांगेल माझ्या प्रिय युवा शेतकरी बंधूंनो, मित्रांनो आणि भगिनींनो, यामध्ये माझ्या कृषी क्षेत्रात कार्य करणाऱ्या भगिनी आहेत, ह्या अतिशय या गोष्टींचा उत्कृष्ट तंत्रज्ञान अवगत करत, वापर करत एक नवीन क्रांती आणू शकतात. हे यामध्ये मी पाहतोय की ड्रोन चालवायचं असेल तर अतिशय सूक्ष्म पद्धतीने आमच्या ड्रोन दीदी सर्व ज्या काही महिला भगिनी आहेत त्या फार अतिशय संवेदनशीलरित्या वापरून, त्याचा निकष एकच आहे की शेती अधिक तंत्रज्ञान म्हणजे तुमची समृद्धी, आणि कृषी क्षेत्रात याला कृषी समृद्धी म्हणूया. आणि म्हणून मी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल फार्मिंग सोल्युशन, ज्याला DFSRDA सेंटर म्हणूया, तसेच कृषी यंत्रे व शक्ती विभाग अंतर्गत चालू असलेल्या नवनवीन प्रयोगांची माहिती असू द्यात, या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी सहभाग नोंदावा, आमच्याशी संपर्क साधावा आणि यामध्ये त्यांचं कौशल्य साधत हे AI तंत्रज्ञान, याला ऍग्रीकल्चरल आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणूया, कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता, याचे एक दूत व्हावा अशी मी या ठिकाणी प्रार्थना करतोय. आणि याबद्दल मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.
1: निश्चितच सर. जाता जाता जो महत्वपूर्ण असा

संदेश तुम्ही दिलेला आहे. आणि आजच्या आपल्या या चर्चेतून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की ए आय म्हणजे हे केवळ भविष्यातील तंत्रज्ञान नसून ती आजच्या काळाची गरज आहे. आणि पारंपरिक अनुभवाला जेव्हा आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळते तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला कृषी समृद्धीचा मार्ग मोकळा होतो असं म्हणायला काही हरकत नाही. आणि या तंत्रज्ञानाचा हा वापर केवळ मोठ्या शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता तो तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे देखील खूप आवश्यक आहे सर. आणि तरच आपला सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंनो हे तंत्रज्ञान आपण आत्मसात करूयात आणि आर्थिक समृद्धीकडे कृषी समृद्धीकडे आपलं पाऊल टाकूयात. आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी

0: शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता तो तळागाळातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे देखील खूप आवश्यक आहे सर. आणि तरच आपला सुजलाम सुफलाम भारताचं स्वप्न जे आहे ते आपण पूर्ण करू शकू. आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही खूप छान असं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि त्याच पद्धतीने शेतकरी बंधूंनो हे तंत्रज्ञान आपण आत्मसात करूयात आणि आर्थिक समृद्धीकडे कृषी समृद्धीकडे आपलं पाऊल टाकूयात. आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला विद्यापीठातील तज्ज्ञांची मदत ही तर आपल्याला नेहमी मिळतच असते. तर आज कार्यक्रमात तुम्ही महत्वपूर्ण अशी माहिती प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
1: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, आताच आपण AI तंत्रज्ञानातून आधुनिक कृषी समृद्धीकडे याविषयी प्राध्यापक डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे विभाग प्रमुख यंत्र आणि शक्ती अभियांत्रिकी विभाग तसंच नाहेब प्रकल्प प्रमुख कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची वैशाली वांगीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आंबा कलम करण्याचा हंगाम याविषयी माहिती. हा कार्यक्रम 2:00 पुन्हा प्रसारित होईल. उद्या संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात शेळी पालनातील पंचसूत्री याविषयी डॉक्टर सलील हांडे यांची मुलाखत प्रसारित होईल. बरे श्रोते हो, आजच्या कार्यक्रमापुरता निरोप घेऊया. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. ही परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: Masala every time engaging.
1: Good morning, doctor. Yapana patient admit karna ji.
0: Patient? Kidhar hai?
1: Oh, bus stand pe ji. Bus stand.
0: Oh, bus stand par aur tum patient ka stand par.
1: Bus ki queue mein tha ji. Bus aaya, conductor bola ek aadmi, ek aadmi. Hum usko request karta, bus start ho gaya ji.
0: Kitna bachcha log hai?
1: 6.
0: Only 6.
1: Sabka sab daughter hai, daughter. Hamara friend bolta, umeed pe duniya kayam.
0: Then?
1: Every time ladka ka umeed mein 6 daughter aa gaya, doctor.
0: Oh, sadma ke waaste to meter aaya hai.
1: Yeah. Idhar to ladke ke waaste aaya ji.
0: Are, idhar koi guarantee ladke ka baba?
1: Yaap ka maternity home to top doctor. Top.
0: Bas. Kaay ko maska laga tha?
1: Maska nahi, doctor. Apun statistics department ka aadmi. Shahar ke sare maternity home ka data collect kiya ji. Ladke ka top average aapke maternity home ka ji.
0: Oh, oh, kya magaj mari? Gentlemen, hamara idhar koi bed pan khali nahi aur koi staff pan nahi.
1: Please doctor, apun ko satwa daughter nahi mangta.
0: Hum bola na, khali pili magaj mari nahi mangta baba, samjha? Dusri jagah jao.
1: Ye dusra jagah hota ji to idhar kaay ko aata doctor ji.
0: My god, Joseph ji, hatao is magaj mari ko yahan se hatao baba.
1: Yeah, yo, aapko aap humko magaj mari bolta ji.
2: To tumko magaj ka tanik bola ji.
1: Ya dekho, hum bada kharab aadmi.
2: Dekho, ha apun bhi acha aadmi nahi hai.
1: Dekho, mere ko haath nahi lagane ka. Main tumko
0: हेलो, ये इस डॉक्टर पालना वाला. ओ डॉक्टर गंजू, कांग्रेचुलेशन फॉर व्हाट? ओ बाबा या बेबी? क्या दोनों? बाबा आणि बेबी, बेबी आणि बाबा? माय गॉड, माय गॉड. बाबा आणि बेबी, बेबी आणि बाबा. जोरदार पाणी पाणी. डॉक्टर बाबा आणि बेबी आणि बाबा दोनो. डॉक्टर बाबा बाबा बाबा
3: जोरदार पाणी.

केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10:40 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.